मध्यम लहरी 229 अंश अर्थात 1305 kHz आणि FM म्हणजे 102 MHz आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सुप्रभात श्रोते हो, आमच्या प्रथम प्रसारण सभेस आरंभ करत आहोत. प्रथम प्रसारण सभेत सर्व रसिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. श्रोते हो, आज बुधवार भारतीय सौरतिथी 10 आषाढ शके 1948 अर्थात 1 जुलै 2026. श्रोते हो, 1 जुलै हा दिवस महाराष्ट्रात महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. सर्व कृषी बंधू भगिनींना महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. श्रोते हो, FM 102 MHz विविध भारती मुंबई केंद्राचं प्रसारण देखील आपण ऐकू शकता. 5:56 झालेत. आजच्या सभेच्या कार्यक्रमास सुरुवात करत आहोत मंगलध्वनीने.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांचं स्नेहवादन श्रुती हो आपण ऐकलत. राग ऐकलात गुजरी तोडी. आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रुती हो आपण ऐकत आहात. 6 वाजतात हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून दिल्यातील माहिती सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो नमस्कार. यशाची गुरुकिल्ली. यश हा शब्द ऐकला की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर एक सुंदर स्वप्न उभं राहतं. कुणाला मोठं अधिकारी व्हायचं असतं, कुणाला डॉक्टर व्हायचं असतं, कोणाला उत्तम कलाकार, तर कोणाला समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची असते. पण फक्त स्वप्न पाहून यश मिळतं का? नाही. त्या स्वप्नांसाठी मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाची जोड आवश्यक असते. जीवनात प्रत्येक व्यक्ती यशस्वी व्हायचं स्वप्न पाहते, पण यश मिळण्यासाठी कोणती गुरुकिल्ली लागते? अनेक जण नशिबाला महत्त्व देतात, तर काही लोक परिस्थितीला दोष देतात. परंतु खऱ्या अर्थाने पाहिलं तर यशाची खरी गुरुकिल्ली आपल्या स्वतःच्या हातात असते. सर्वप्रथम आवश्यक असतो आत्मविश्वास. स्वतःवर विश्वास असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. मी करू शकतो हा विचार मनात असेल तर अर्धी लढाई आपण तिथेच जिंकलेली असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कठोर परिश्रम. मेहनतीला पर्याय नसतो. जेव्हा आपण विद्यार्थी दशेत असतो तेव्हा आपण मेहनत करूनच यश मिळवू शकतो. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. जो माणूस सातत्याने प्रयत्न करत राहतो त्याच्याकडे यश आपोआप चालत येतं. अपयश आलं म्हणून थांबायचं नसतं, कारण अपयश हेच यशाची पहिली पायरी असतं. तिसरी गुरुकिल्ली म्हणजे वेळेची योग्य नियोजन. वेळ खूप मौल्यवान असतो. गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही, म्हणून प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. जे लोक वेळेची किंमत ओळखतात तेच आयुष्यात पुढे जातात. जीवनात अडचणी तर येणारच, पण या अडचणींना घाबरून न जाता धैर्याने त्यांचा सामना करणं गरजेचं आहे. छोट्या संकटांनी खचून जाणं

0: जे स्वतःच्या स्वप्नांना हरवणं होय. संयम आणि सातत्य ही सुद्धा यशाची मोठी गुरुकिल्ली आहे. आपण कोणतेही संकट आले तर घाबरून न जाता संयम ठेवला पाहिजे आणि कोणतीही गोष्ट मिळवायची असल्यास आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य असणं खूप गरजेचं आहे. यश अपयश ह्या गोष्टी चालूच असतात, पण आपण अपयश आले म्हणून हरून न जाता आपले प्रयत्न सोडले नाही पाहिजेत. अनेक यशस्वी व्यक्तींनी संयमाच्या सातत्याच्या जोरावर मोठं स्थान मिळवलं आहे. एका दिवसात यश मिळत नाही, त्यासाठी वर्षानुवर्षे मेहनत द्यावी लागते. तर शिक्षण पुरेसं नाही तर चांगले संस्कार, सकारात्मक विचार आणि इतरांविषयी आदर ही देखील यशाची चिन्हं आहेत. आपण इतरांचा आदर करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे सगळ्यात चांगले आपले संस्कार आहेत. नुसतं हुशार असून व आपण मार्क मेमोवर मार्क्स घेऊन होणार नाही, तर त्यासोबत आपल्या अंगामध्ये संस्कार व इतरांविषयी आदर असणे हे देखील सगळ्यात महत्त्वाचे आहे व ही देखील आपली यशाची गुरुकिल्ली ठरू शकते. जो माणूस नम्र राहतो तोच खऱ्या अर्थाने मोठा होतो. शेवटी एवढं सांगावंसं वाटतं, स्वप्न मोठं ठेवा, विचार सकारात्मक ठेवा आणि प्रयत्न प्रामाणिक ठेवा. त्यामुळे आपल्या मनात जिद्द असेल तर प्रत्येक अडथळा छोटा वाटतो. सोबत आणि मेहनत असेल तर यशाचा मार्ग आपोआप सापडतो. आजपासून आपणही एक संकल्प करूया, मोठी स्वप्न पाहू, सतत मेहनत करू, वेळेची किंमत करू आणि कधीही हार मानणार नाही ही जिद्द मनामध्ये धरू. ज्यांच्या डोळ्यात स्वप्न असतात त्यांच्याच हातात यशाची वाट असते आणि ज्यांच्या मनात जिद्द असते त्यांच्यासाठी कोणतीच गोष्ट अशक्य नसते. त्यामुळे तुम्हाला जर यश संपादन करायचे असेल तर आपल्याला आत्मविश्वास, वेळेची किंमत व इतरांविषयी आदर ह्या गोष्टी असणे खूप महत्त्वाचे आहे. ज्यांच्यामध्ये ह्या गोष्टी असतील ते नक्कीच यशापर्यंत पोहोचू शकतील.
1: यशाची गुरुकिल्ली याविषयी प्रमोदिनी वांगीकर यांचे विचार आत्ताच आपण जाणून घेतले आजच्या विचारशलाका या कार्यक्रमातून. विचारशलाका हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी परभणी केंद्रावरून. मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, 6:10 झालेत. मंगल प्रभात हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. श्रोते हो, मंगल प्रभात या कार्यक्रमातून भक्तिरंगी रंगूयात. चला तर सुरुवातीला ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या स्वरात संत नारायणस्वामी यांची रचना.

श्रुतीभाऊ संत नारायण स्वामी यांची भोपाळी संगीतबद्ध केली होती बाळ बर्वे यांनी. स्वर होता सुरेश वाडकर यांचा. मंगल प्रभात या कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर महाराज यांची रचना ऐकूयात. लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली संत ज्ञानेश्वर महाराज यांची भक्तिरचना आपण ऐकलीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. कार्यक्रमात आता बाबा बोरकर यांची रचना ऐकूयात. गायक आणि संगीतकार आहेत पंडित जितेंद्र अभिषेकी.

बोरकर यांची रचना शोधी आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता पंडित संजीव अभ्यंकर यांनी गायलेली सदाशिव जावडेकर यांची रचना ऐकू. संगीत आहे आशिष केसकर यांचं.

0: कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेल्या या हिंदी भक्तिरचनेवरच श्रोते हो आजचा आपला भक्तिगीतांनी नटलेला मंगलप्रभात हा कार्यक्रम इथेच संपन्न करत आहोत. श्रोते हो, भक्तिगीतांचा आनंद आपण घेतलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. मध्यम लहरी 229 अंश मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम एनच्या 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. श्रोते हो, आज 1 जुलै हा दिवस महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो.
1: कृषी दिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना आकाशवाणी परभणी परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा.
0: श्रोते हो, आता कृषीवाणी हा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. आज कृषी दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर इंद्रमणी यांचा संदेश ऐकूयात.

तणावाचं असू शकते. पण हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की प्रत्येक विकृती गंभीर असतेच असं नाही आणि अनेक विकारांवर जन्मानंतर यशस्वी उपचार करता येतो. जन्मजात विकृती विविध कारणांमुळे होऊ शकते. काही विकृती इतक्या गंभीर असतात की त्याचा बाळाच्या जगण्यावर परिणाम होऊ शकतो. काही विकृतींमुळे जन्मानंतर मुलाच्या आरोग्यावर, वाढीवर, जीवनमानावर परिणाम होऊ शकतो. तर काही विकृती सौम्य असतात आणि त्यांच्या बाळाच्या आयुष्यावर फारसा परिणाम होत नाही. समुपदेशनामध्ये साधारणपणे ज्या बाबींचा समावेश असतो त्यात बाळामध्ये नक्की कोणती विकृती आहे, निदान कितपत निश्चित आहे, आणखी सोनोग्राफी, MRI किंवा जनुकीय तपासणींची आवश्यकता आहे का, त्या विकृतींचा बाळाच्या आरोग्यावर आणि विकासावर काय परिणाम होऊ शकतो, जन्मानंतर उपलब्ध असलेले उपचार आणि शस्त्रक्रियेची आवश्यकता, उपचारानंतर अपेक्षित परिणाम आणि मुलाच्या दीर्घकालीन जीवनाविषयी माहिती देणे, हे ह्यात आम्ही डिस्कस करतो. ज्या बाळांमध्ये जन्मानंतर लगेच तज्ज्ञ उपचार किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता असण्याची शक्यता असते अशावेळी प्रसूतीचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरते. अशा बाळाचा जन्म नवजात अतिदक्षता विभाग म्हणजे NICU, बालशल्य विषय

0: शस्त्रक्रियेची आवश्यकता, उपचारानंतर अपेक्षित परिणाम आणि मुलाच्या दीर्घकालीन जीवनाविषयी माहिती देणे हे ह्यात आम्ही डिस्कस करतो. ज्या बाळांमध्ये जन्मानंतर लगेच तज्ज्ञ उपचार किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता असण्याची शक्यता असते अशावेळी प्रसूतीचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरते. अशा बाळाचा जन्म नवजात अतिदक्षता विभाग म्हणजे NICU, बालशल्य विशारद म्हणजे पेडियाट्रिक सर्जन, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ आणि आवश्यक शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध असलेल्या रुग्णालयात जर झाली तर त्याचा रिझल्ट हा नेहमीच चांगला होतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, अनॉमली स्कॅनमध्ये एखादी विकृती दिसली म्हणजे लगेच ती गंभीर आहे किंवा त्यावर उपचार होणार नाहीत असा निष्कर्ष कधीही काढू नये. अनेक वेळा पुढील तपासण्या केल्यानंतर निदान अधिक स्पष्ट होते आणि अनेक विकारांवर जन्मानंतर उत्कृष्ट उपचार उपलब्ध असतो. गर्भावस्थेत विकृतीचे निदान होणे म्हणजे केवळ सोनोग्राफीवरील एक रिपोर्ट नसतो, ती समजून घेण्याची, योग्य नियोजन करण्याची आणि बाळासाठी सर्वोत्तम उपचारांची सुरुवात असते. योग्य समुपदेशनामुळे पालकांच्या मनातील अनिश्चितता कमी होते, त्यांना आत्मविश्वास मिळतो आणि प्रत्येक बाळाच्या आयुष्याची सर्वोत्तम सुरुवात मिळण्यास मदत होते. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण किडनीच्या विकारांबद्दल चर्चा करूया.
1: श्रोते हो, आत्ताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर बालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव हो।

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, सांडपाणी आणि कारखान्यांचे प्रदूषित पाणी थेट नद्यांमध्ये सोडल्यामुळे आपल्या नद्या आज प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्या आहेत. अशावेळी केवळ कृत्रिम आणि रासायनिक प्रक्रिया करून चालणार नाही, तर आपल्याला पुन्हा निसर्गाच्याच कुशीत जाऊन निसर्गाधारित उपायांचा शोध घेणं गरजेचं आहे. आणि नेमका हाच धागा पकडून गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण असेल, सांडपाणी व्यवस्थापन असेल किंवा मग नद्यांचं पुनरुज्जीवन कार्य असेल, या कार्यांमध्ये अत्यंत मोलाचे काम करणाऱ्या एक ख्यातनाम तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. चला तर मग स्वागत करूया आपल्या आजच्या पाहुण्यांचे. मॅडम, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपले खूप खूप स्वागत.
1: नमस्कार, खूप खूप धन्यवाद बोलवल्याबद्दल.
0: मॅडम, तुम्ही सांडपाणी प्रक्रिया आणि नदी संवर्धनासाठी निसर्गाधारित पर्यायांवर भर देतात. सध्याच्या काळात रासायनिक किंवा इतर यांत्रिक पद्धतींपेक्षा ही निसर्ग आधारित पद्धत कशी प्रभावी ठरते आणि पर्यावरणपूरक कशी ठरते?
1: आता आपण जेव्हा म्हणतो निसर्ग, निसर्ग म्हणजे काय, आपल्याला खूप गरजेचं आहे की आपल्याला आपल्या नदी, आपल्या जे माती, ह्या सगळ्याचा जो आहे ना आपल्याला समजची खूप गरज आहे. आज ते कुठेतरी आपण कमी पडतो आहे. नदीला काय पाहिजे आपण ते विचार करत नाही, मातीला काय पाहिजे ते विचार करत नाही, हे नैसर्गिक आहे. तर जर आपल्याला आज जो सांडपाणी जे सोडलं जातो आहे त्याचा जो ज्या पद्धतीने नदींवर आज परिणाम होतो आहे त्याच्यासाठी आज खूप गरजेचं आहे की आपल्याला नदीवर काम करताना उगम ते संगम हा जो नदीचा जो प्रवास आहे ते समजणं खूप गरजेचं आहे. आणि उगमपासून आपण जेव्हा काही करतो म्हणजे त्याला झिरो ऑर्डर स्ट्रीम ऑर्डर म्हणतात, म्हणजे एक छोटी छोटी ओढे नाले करून एक छोटीशी नदी बनते आणि मग ती छोटी नदी मोठी नदीत प्रवाहित होते. म्हणजे असं करून हा जो नदीचा प्रवास आहे ते समजणं गरजेचं आहे. म्हणून जो झिरो ऑर्डर म्हणजे सुरुवातीला जिथून उगम होते तिथून आपल्याला नदी कशी वाहते आणि आजूबाजूला म्हणजे नदीच्या आजूबाजूची जी रायपेरियन झोन ज्याला आपण म्हणतो ते आज खतम होत चाललं आहे. कारण सगळं जो आहे नदीच्या मध्येच सगळं काही काम होतं आहे. म्हणजे ती जी ब्लू लाईन, ह्याची ब्लू लाईन, येलो लाईन, रेड लाईन हे समजणं खूप गरजेचं आहे. माती आणि नदीचा जो संबंध ते सगळं जो आहे त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये पूर्ण कॅपॅसिटी आहे जो हा काही जर प्रदूषणचा असेल त्याला पूर्ण समावून घ्यायचं. ते कसं, आता नदीमध्ये आणि आपली मातीमध्ये जे सूक्ष्मजीव असतात तेच ॲक्च्युली आपले बायोलॉजिकल सिस्टम जे आपण म्हणतो आणि त्या थ्रू ट्रीट

0: म्हणजे मातीत असणारा जो सूक्ष्मजीव आणि पाणीत असणारा सूक्ष्मजीव जेव्हा त्यांच्यामध्ये सिम्फनी होते त्यातनं म्हणजे सगळं डिग्रेडेशन होतं. म्हणजे ते केमिकल असू द्या की आपला सिवेजच्या असू द्या, त्या सूक्ष्मजीवमध्ये क्षमता असते. आणि जो झाडं म्हणजे आपण जेव्हा म्हणतो आता शेती वगैरे आणि झाडं, झाडंच आपण ह्याच्यात कसं रोल आहे की झाडाचे जे रूट्स असतात, रूट सिस्टममध्ये खूप सारे म्हणजे माती आणि रूट सिस्टममध्ये ते सूक्ष्मजीवचा परत एक संबंध, त्यातनं जो उपचार होते या सूक्ष्मजीवचा जो उपचार होतो नदी आणि माती थ्रू, तेव्हाच हे आपल्याला जो सांडपाणी किंवा हे व्यवस्थित ट्रीट होतात. जेव्हापर्यंत आपण एक समज ठेवणार नाही की आपला हे जे सगळं म्हणजे जे काही आपलं प्रदूषणचा जो कण आहे त्याला जर न्यूट्रलाइज करायचं, ती क्षमता फक्त आपल्या सूक्ष्मजीव मध्ये आहे. तर हा जो आपण नेचर बेस्ड पद्धती म्हणतो म्हणजे आपण एकतर मी जसं म्हटलं उगम ते संगमपर्यंत नदीची प्रवाह कशी असते त्याला बघणं खूप गरजेचं आहे. त्याच्या आजूबाजूचा ब्लू लाईन, रेड लाईन, फ्लड लाईन हे समजणं गरजेचं आहे. ते रायपेरियन झोन्सचं काय इम्पॉर्टन्स आहे ते समजणं गरजेचं आहे. आपल्या नॅचरल रिसोर्सेसमध्ये क्षमता आहे, सेल्फ रेग्युलेटरी मेकॅनिझम.
1: परिसर कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहेत. आता संस्कृत बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
2: श्रूयंताम प्रवाचिका निधी झा. अथ वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी ह्यः ईरानस्य राष्ट्रपतिना डॉक्टर मसूद पजेश्कियन इत्यनेन सह दूरभाषमाध्यमेन सम्भाषणम् अकरोत्. सम्भाषणावधौ राष्ट्रपतिना पजेश्कियन इत्यनेन पश्चिमेशियायाः घटनाक्रमस्य विषये प्रोदीरितम्. प्रधानमन्त्रिणा उभयोर्देशयोर्मध्ये सञ्जातं सहमतिं स्वागतीकृतम्. सहैव तेन भारतस्य निरन्तरनीतिः पुनः प्रतिपादिता यत् सर्वेषां समह्वानानां समाधानं केवलं संवादेन सुष्ठुनीत्या एव भवितुमर्हति. विकसित भारत रोजगार एवं आजीविका मिशन ग्रामीण VBG रामजी इत्याख्यः अधिनियमः अद्यारभ्य अर्थात् जुलाई मासस्य एकदिनाङ्कात् कृत्स्नेहि ग्रामीण भारते प्रवृत्तो भविष्यति. ग्रामीण विकास मंत्रालयेन प्रतिपादितं यत् अयम् अधिनियमः प्रत्येकं वित्तीय वर्षे 25-उत्तरैकशत दिनानां सवेतन वृत्तेः प्रतिभूतिं प्रदाय ग्रामीण भारतस्य सशक्तिकरणं विधास्यति. देशे अस्य नूतन तन्त्रस्य क्रियान्वयनार्थम् अस्य वित्तीय वर्षस्य कृते 92.6 लाख करोड़ रुपयाणां प्रावधानं विहितम्. उपक्रमस्य अस्य प्रवर्तने केन्द्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहानः अवोचत् यत् कोऽपि अर्हः ग्रामीण श्रमिकः एकमपि दिनं कार्यं विना न भवेत्. श्री चौहानेन स्पष्टीकृतं यत् सर्वकारेण राज्यैः केन्द्रशासित प्रदेशैः च साकं दृढसमन्वयं विधाय अस्याः नूतन व्यवस्थायाः निर्बाध संचालनाय सर्वाः प्रशासकीय वित्तीय च सज्जता विहिता. अवधेयास्पदं वर्तते यत् 25-उत्तरैकशत दिनानां वर्धिता अयं वृत्त्यवसरः ग्रामीण आजीविकां सुदृढां करिष्यति, चिरस्थायि सामुदायिक सम्पत्तीनां निर्माणं च विधास्यति. अनेन सहैव विकसित भारतस्य संकल्पं तीव्रगत्या प्रवर्तयिष्यते. जापान देशस्य प्रधानमंत्री साने तकाइची अद्य सायं त्रिदिवसीय भारत यात्रा प्रसंगे नवदेहलीं प्राप्स्यति. इयं तस्याः प्रथमा आधिकारिकी भारत यात्रा वर्तते. सा श्वः प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना सह 16 भारत जापान वार्षिक शिखर सम्मेलने भागं ग्रहीष्यति. इदं शिखर सम्मेलनम् उभयोर देशयोः कृते द्विपक्षीय सहयोगस्य समग्र क्षेत्रस्य समीक्षां सुदृढीकरणं च विधातुं सहैव पारस्परिक हितस्य क्षेत्रीय वैश्विक विषयेषु

रूपरेषेनंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावगीतांचा आनंद आपण घ्याल भावधारा अंतर्गत प्रसारित होणाऱ्या भावगीतांचा. सकाळी ठीक 8 समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, आज सकाळी ठीक 8:40 कृषी दिनानिमित्त आधुनिक शेती समृद्ध महाराष्ट्र हे समन्वित रूपक आपण ऐकाल. निवेदन आहे शीतल निमजे आणि वैशाली बांगेकर यांचं. सादर करते आहेत सदानंद कांबळे. आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून 8:40 आपण ऐकाल. सकाळी ठीक 9 प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 9:10 सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा लख लख चंदेरी हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. यामध्ये पूरब और पश्चिम, बूंद जो बन गए मोती, लगान, गीत गाता चल अशा काही निवडक चित्रपटातील गीतांचा आनंद आपण घ्याल. ऐकूयात छोटीशी झलक.

श्रोते हो, लखलख चंदेरी या कार्यक्रमात प्रसारित होणाऱ्या गीताची छोटीशी झलक आपण ऐकलीत. 9:35 उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10:00 आनंद घ्याल मिश्र संगीताचा. 10:15

0: एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमांतर्गत गुलशन बावरा आणि इंदिवर यांच्या गीतरचनांचा आनंद आपण घ्याल उपकार या चित्रपटातल्या. संगीतकार कल्याणजी अणेंजी. 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:05 हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सहभाग आहे आनंद पोहनेरकर यांचा. सादर करते आहेत सदानंद कांबळी. दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये 12:00 वनिता मंडळ, 1:00 हिंदी बातम्या, 1:05 गीतबहार, 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 1:40 अकोला तह वाशिम संयुक्त जिल्हा वार्तापत्र आपण ऐकाल. 1:45 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. 2:00 कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे तिन्ही कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात येतील. दुपारी 2:15 दुपहर समाचार, 2:30 शास्त्रीय संगीताचा नादब्रह्म हा कार्यक्रम आपण ऐकाल. 3:00 प्रादेशिक मराठी बातम्या ऐकू शकाल. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेमध्ये 7:30 शेतशिवार या कार्यक्रमांतर्गत कृषी दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी मिश्र यांचा संदेश आपण ऐकाल. आणि त्यानंतर कमी खर्चात जनावरांसाठी खाद्य आणि चारा व्यवस्थापन याविषयी शीतल निमजे यांनी दिलेली माहिती आम्ही प्रसारित करू. श्रोतेहो, आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली.
1: समृद्ध शेतकरी
2: सुखी शेतकरी. करून शेती उगवून धान,
1: यातच खरी बळीराजाची शान. शेतकऱ्यांचा करून सन्मान,
2: यातच खरा देशाचा अभिमान. शेतकरी आहे अन्नदाता,
1: तोच आहे देशाचा खरा भाग्य विधाता.
2: शेतकरी असता सक्षम,
1: शेती पिकवेल भक्कम.
2: कृषी दिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना आकाशवाणी परभणी परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
0: मध्यम लहरी 229 अंश अर्थात 1305 kHz आणि FM बँडच्या 102 MHz आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यानंतर 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: मुलगा जर असेल वंशाचा दिवा तर मुलगी असते पणती. दिवा नाही मी पणती, दाराजवळची मिणमिणती. मी प्रकाशित करणार दोन रस्ते, घरातला आणि बाहेरचा, माहेरचा आणि सासरचा.
1: मातृत्व आणि मातेला विश्वासाचा आधार देण्यासाठी पुण्यात कोथरूड मध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठ्या जिव्हाळ्यानं सखी सुखदा ही संस्था उभारली. या संस्थेच्या संचालिका स्मिता पाटील यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत, दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
2: लढण्याची, जिंकण्याची, आरंभाची, अंताची, टाकलेल्या पावलांची.
3: गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विधान परिषद उपसभापतीपदाचा आज निर्णय. महाविकास आघाडीकडून जेएम अभ्यंकर तर महायुतीकडून सचिन अहिर यांना उमेदवारी. बाल गुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा 16 वर्षे करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल, मुख्यमंत्र्यांची माहिती. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं सरकारचं आश्वासन. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. आणि राज्याच्या अनेक भागात आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. आता सविस्तर बातम्या. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी आज निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जे एम अभ्यंकर यांनी तर महायुतीकडून सचिन अहिर यांनी काल अर्ज दाखल केला. अहिर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून अर्ज भरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत सचिन अहिर यांचं पक्षात स्वागत केलं. आमदार आदित्य ठाकरे यांनी मात्र पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांवर कठोर टीका केली आहे. जे लोक पक्षाचे सर्वात जवळचे होते आणि ज्यांना पक्षानं सर्व काही दिलं ते लोक पक्ष सोडून जात असल्याचं सांगत त्यांनी खेद व्यक्त केला. गुन्हेगारीसाठी अल्पवयीन बालकांचा वापर करणाऱ्यांच्या शिक्षेत वाढ करून कठोर शिक्षेची तरतूद करण्यासाठी कायद्यात सुधारणा केली जाईल. तसंच बाल गुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा 18 वर्षांवरून 16 वर्षे करण्याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. काल विधानसभेत आमदार अर्जुन खोतकर यांनी जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलांना लक्ष्य करून त्यांच्याकडून गुन्हेगारी कृत्य करवून घेतल्यासंदर्भातला मुद्दा उपस्थित केला होता. या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: आज आवश्यकता ही आहे की हे कायदे अधिक कडक करण्याची गरज आहे. जे लोक बालकांना गुन्हेगारीला प्रवृत्त करतील अशा लोकांना जी काही शिक्षा आहे त्या शिक्षेतही वाढ करण्यात येईल आणि त्यात जर टोळी सदृश काही आढळलं तर त्यांच्यावर संघटित गुन्हेगारीचेच कलम लावून त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या संदर्भातला अमेंडमेंट आम्ही आणू. आता काही केसेसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर 16 वर्षाच्या वरची जी मुलं आहेत यांना संज्ञान समजण्यात यावं असं कोर्टाला अर्ज करता येतो. तथापि ज्यावेळेस आता आमची माननीय गृहमंत्र्यांसोबत गृहमंत्र्यांची जी बैठक होईल त्यात हा मुद्दा मी निश्चित मांडेल.
0: अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही कायदा सरकारनं या अधिवेशनात आणलेला नाही, मात्र यासंदर्भात नेमलेल्या बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊन व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत दिली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. या विषयावर अधिक चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली, मात्र अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ती फेटाळल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक काल विधानसभेत सादर झालं. विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाला तर मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही अशी तरतूद

0: या विधेयकात आहे. राज्य लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम व्हावी यासाठी या परीक्षांसाठी संगणक आधारित परीक्षा अर्थात सीबीटी पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी काल विधान परिषदेत दिली. या परीक्षांचं खासगीकरण होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. बनावट औषध विक्री करणाऱ्यांवर मकोका लावला जाईल अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी काल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. अशा आरोपींवर सध्या लावलेली कलमं सुधारित करून सध्या जामिनावर सुटलेल्या आरोपींना पुन्हा अटक करण्यासाठी कारवाई करू असंही त्यांनी सांगितलं. बाई या नावानं प्रेमळपणे ओळखल्या जाणाऱ्या चित्रपट आणि नाट्यक्षेत्रातलं प्रख्यात व्यक्तिमत्व विजया मेहता यांचं काल मुंबईत निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजया मेहता या प्रायोगिक मराठी रंगभूमीच्या प्रणेत्यांपैकी एक होत्या. रंगायन या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी मराठी रंगभूमीला एक नवी नाट्यभाषा, नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि जागतिक दर्जाची समज मिळवून दिली. बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष आणि वाडा चिरेबंदी यासारख्या त्यांच्या गाजलेल्या नाटकांनी आधुनिक भारतीय रंगभूमीची व्याप्ती वाढवण्यास मोलाची मदत केली. रंगभूमीकडे विजया मेहता यांनी रावसाहेब, पेस्तनजी, शकुंतलम आणि स्मृतीचित्रे यासारख्या कलाकृतींद्वारे चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रातही आपला महत्त्वपूर्ण ठसा उमटवला. विजया मेहता यांना 1975 संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 1986 रावसाहेब चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार, पार्टी चित्रपटासाठी आशिया पॅसिफिक फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आणि 2012 कलाक्षेत्रातल्या त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमी टागोर रत्न या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विजया मेहता यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला कालपासून सुरुवात झाली. बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक जॉन्सन यांनी बीड शहरातल्या मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन या मोहिमेला प्रारंभ केला. नागरिकांना गणना प्रपत्राचं महत्त्व समजावून सांगत त्यांनी घरोघरी अर्ज वितरण आणि पडताळणी प्रक्रियेचा आढावा घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या 27,77,000 मतदारांच्या विशेष सखोल पुनरीक्षणास कालपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली. या मोहिमेसाठी आपल्या घरी येणाऱ्या बीएलओंना सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जवळपास 1,000 शेतकरी खातेधारक पात्र आहेत. राष्ट्रीयकृत तसंच इतर बँकांमधल्या पात्र शेतकऱ्यांची यादी अद्ययावत करण्याचं काम वेगानं सुरू आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक नोंदणी करणं अनिवार्य असून संबंधितांनी तातडीनं नोंदणी करावी असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केलं आहे. ते म्हणाले,
1: आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की कर्जमाफीची जी योजना आहे त्या कर्जमाफीची योजनामध्ये आपल्याला अॅग्रीस्टॅक करणं अनिवार्य आहे. मी संबंधित शेतकऱ्यांना हेच अनुरोध करतो की आपली ही जी यादी आहे तो आम्ही आपली वेबसाईटवरती लावलेली आहे. त्या वेबसाईटवरती जाऊन आपलं नाव जे आहे त्याच्यामध्ये एकदा बघून घ्यावं आणि आपल्या समजा अॅग्रीस्टॅकमध्ये नोंदणी झाली नसतील, म्हणजे फार्मर आय डीमध्ये आपली नोंदणी झालेली असतील, मग ते आपण जे आहे ते ताबडतोब जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन आपलं अॅग्रीस्टॅक जे आहे ते कम्प्लीट करावं. धन्यवाद.
0: जालना इथल्या मृदा आणि जलसंधारण विभागातल्या एका कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल 3,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं. रमेश खरे असं त्याचं नाव असून कार्यालयातूनच सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या अर्जित रजेच्या फरकाचं बिल काढण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती. अन्य एका कारवाईत जिल्हा परिषदेतला उपविभागीय जलसंधारण अधिकारी संदीप राऊत याला 1,300 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं. ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या विहिरीचं अकुशल मस्टर मंजूर करून देण्यासाठी त्यानं ही लाचेची मागणी केली होती. नांदेड इथल्या सचखंड गुरुद्वाराच्या प्रशासकीय व्यवस्थेबाबत 1956 जुन्या कायद्यात प्रस्तावित सुधारणांविषयी शीख समाजात असलेल्या भावना लक्षात घेऊन राज्य सरकारनं हा कायदा तुर्तास स्थगित केला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एका उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून शीख समाजाचं मत ऐकून घेतल्यानंतरच पुढील दिशा ठरवली जाईल असं बावनकुळे यांनी सांगितलं.

0: शीख धर्माचे सहावे गुरु गुरु हरगोविंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त काल छत्रपती संभाजीनगर इथं विविध कार्यक्रम घेण्यात आले. पहाटेपासून शहरातल्या विविध गुरुद्वारांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. कीर्तन, अखंड पाठ अशा विविध धार्मिक कार्यक्रमांमधून शीख बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात सर्व प्रकल्पग्रस्त लाभार्थींना नोकर भरतीमध्ये पात्र ठरवण्यात यावं असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. या संदर्भात विभागीय आयुक्तांनी प्रस्ताव पाठवला होता. छत्रपती संभाजीनगर इथं नियोजित अतिरिक्त वाळूज औद्योगिक वसाहत क्षेत्रात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या शासनाकडे पाठवण्यात येतील असं आश्वासन जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी दिलं आहे. काल या संदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. या नियोजित औद्योगिक क्षेत्रासाठी गंगापूर तालुक्यातल्या आरापूर, सुलतानाबाद आणि गवळी शिवरा या गावातली सुमारे 762 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. हवामान. राज्याच्या अनेक भागात आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाड्यात बीड, धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यासाठी आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. या सर्व भागात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विधान परिषद उपसभापतीपदाचा आज निर्णय. महाविकास आघाडीकडून जयम अभ्यंकर तर महायुतीकडून सचिन अहिर यांना उमेदवारी. बालगुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा 16 वर्षे करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल, मुख्यमंत्र्यांची माहिती. आणि ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: मध्यम लहरी 229 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि FM बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत आहात. 7:20 झालेत.
2: जमिनीवरील एकच तारा
3: शेतकरी आमचा न्यारा.
2: करुणी सर्व संकटावरी मात
3: शेतकरी राबतो दिवस रात.
2: बळकट असता शेतकरी
3: होईल उन्नती घरोघरी. शेतकऱ्यांचा करुण सन्मान
2: यातच खरा देशाचा अभिमान.

श्रोत्यो, दिनांक 2 जुलै गुरुवार रोजी सकाळी 11:05 आपण ऐकू शकाल राग एक रंग अनेक या कार्यक्रमा अंतर्गत बसंत या रागावर आधारित चित्रपट गीतं।

बालमित्रांनो, दिनांक 5 जुलै रविवार रोजी सकाळी 11:35 आपण ऐकू शकाल बालमंडळ या कार्यक्रमाअंतर्गत श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय सेलू येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेली वृक्ष माझी माता वृक्ष माझा पिता ही बालनाटिका।

0: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणी वरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
1: पुराणी श्रोत हो, अगदी लहान बालक

0: मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांना ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण अशा कार्यक्रमांसह मनोरंजनही करणारं आपलं आकाशवाणी परभणी केंद्र आता आपण ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. 229.9 meters अर्थातच 1305 kHz यासह 102 MHz FM बँड वरही आपण आता ऐकू शकाल आकाशवाणी परभणी केंद्रावरील विविध रंगी उपयुक्त असे कार्यक्रम. आनंद घेत रहा आकाशवाणी परभणी केंद्रावरील रंगतदार कार्यक्रमांचा.
1: मध्यम लहरी 1305 kHz वर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 7:25 मिनिटांनी दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

माजी शिक्षण तज्ञ प्राचार्य ग ह पाटील यांचं निधन झालं 1 जुलै 1989 या दिवशी. आपण ऐकत होतो दिनविशेष. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागील भागात आपण महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या 50 वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. आजच्या भागात आपण महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रातील राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, ग्रामीण व इको टुरिझमला दिले जाणारे प्रोत्साहन, सार्वजनिक व खासगी भागीदारीचे उपक्रम, शाश्वत पर्यटनाची संकल्पना, तसेच भविष्यातील पर्यटन विकासाच्या संधी या सगळ्यांविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. पर्यटन हे केवळ प्रवासाचं माध्यम नसून रोजगार निर्मिती, स्थानिक अर्थव्यवस्थेची वाढ आणि सांस्कृतिक वारशाचं जतन या सगळ्यांचं प्रभावी साधन आहे. त्यामुळे महाराष्ट्राला जागतिक पर्यटनाचे आकर्षण केंद्र बनवण्यासाठी MTDC कोणती पावलं उचलत आहे हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आजही आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री निलेश कटणे सर. नमस्कार सर.
1: नमस्ते.
0: कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: आता खूप स्पर्धा निर्माण झालेल्या आहेत, तर याच्यामध्ये आपण म्हणतो की एक डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा ऑनलाईन बुकिंग, तर या माध्यमाचा MTDC कसा वापर करते?
1: आता आपण पाहावं की जी वेबसाईट, जे संकेतस्थळ आहे MTDC चं, ते आम्ही अतिशय सुंदर पद्धतीने विकसित केलेलं आहे. www.mtdc.co.in या नावाचं ते संकेतस्थळ आहे. त्यावरती आम्ही अत्यंत साध्या सहज पद्धतीने कुणालाही, म्हणजे ज्याला युजर फ्रेंडली म्हणू, अशा प्रकारची एक वेबसाईट तयार केलेली आहे की ज्यामध्ये तुम्हाला कुठला तुम्हाला प्रकार हवा आहे, म्हणजे तुम्हाला हेरिटेज टुरिझम करायचं आहे की नेचर टुरिझम करायचं आहे, ॲग्रो टुरिझम करायचं आहे, त्या त्या क्षेत्राशी संबंधित प्लॅटफॉर्म निर्माण केलेले आहेत आणि ते निरनिराळे ऑप्शन्स आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्याचा आधार घेऊन बुकिंग करावं असं अपेक्षित आहे. तर डिजिटली त्या व्यतिरिक्त आम्ही ज्या आमच्या जलपर्यटनाच्या नवीन सुविधा निर्माण झालेल्या आहेत, नाशिकचा बोट क्लब हा अतिशय सुप्रसिद्ध झालेला आहे की जिथे आम्हाला साधारणपणे वर्षाला 2 कोटी रुपयापर्यंत फायदा मिळतो, म्हणजे हे लोकांना ऐकून आश्चर्य वाटेल. त्याचप्रमाणे कोयना धरणावरती जे आमचं जलपर्यटन केंद्र सुरू झालेलं आहे ते सुद्धा अतिशय सुंदर आहे. पण ही आपल्या माध्यमातून ही बाब जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. गोसीखुर्द हा नागपूर विभागात

0: ला सुद्धा जो एक मोठा प्रकल्प नजीकच्या काळात कार्यान्वित होत आहे, तर हे जे जलपर्यटन आहे त्यामध्ये आम्ही खूप सुरक्षितरित्या आणि उत्तमरित्या लोकांना सुविधा निर्माण करून दिलेली आहे. तर त्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म, तत्सम प्रकारचे जे प्लॅटफॉर्म आहेत त्या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा आम्ही ह्या सगळ्या सुविधा आता आणत आहोत. आणि आज मी तिला आमचं 100% ऑनलाईन बुकिंग हे आमचं अचीव झालेलं आहे. म्हणजे जरी तुम एखादा पर्यटक वॉक इन पद्धतीने जरी एखाद्या रिसॉर्टला किंवा ह्या ॲक्वॅटिक टुरिझमच्या जागी गेला तरीसुद्धा त्याला तिथे ऑनलाईन पद्धतीनेच फिजिकली का होईना आम्ही तिथे अनिवार्य करतो. आणि त्यामुळे आमचा उत्पन्नाचा भागसुद्धा खूप वाढलेला आहे. मला सांगायला आनंद वाटेल की जी शासकीय महामंडळ आहेत त्यामध्ये आम्ही खूप अग्रणी जरी नसलो तरीसुद्धा गेल्या वर्षीचा आमचा प्रॉफिट जो आहे तो साधारणपणे 4,80,00,000 रुपयापर्यंत आहे. पण हे 5-1 कोटी रुपयापर्यंत जो उत्पन्न मिळू शकलेलं आहे.
1: नक्कीच. पुन्हा एकदा सगळ्या पायाभूत सुविधा किंवा सगळ्या प्रकारचं ज्या सुविधा आपण पर्यटकांसाठी देत आहोत, ऑनलाईन बुकिंग अवेलेबल आहेत. सर, याच्यामध्ये ह्या सगळ्या याच्यामध्ये अशी कुठली आव्हानं आहेत का की ज्याला सामोरं जावं लागतं?
0: आव्हानं जर आपण म्हणू तर तसं हे खेळीमेळीची स्पर्धा या दृष्टीने मी ह्या गोष्टीकडे बघतो. म्हणजे जे ब्रँडेड हॉटेल्स आहेत, आपल्याला सगळ्यांना ह्या चेन्स माहिती आहेत, ताज ग्रुप असेल, ओबेरॉय असेल, लीला ग्रुप असेल, तर ह्यांचं जे व्यवस्थापन आणि जी प्रोफिशियन्सी असते त्या स्तरावरची प्रोफिशियन्सी आमच्याकडे नसते. त्यामुळे एक जाणीवपूर्वक आम्ही हा जो निर्णय घेतलेला आहे की 2020 साली आम्ही सार्वजनिक भागीदारीचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि त्या अंतर्गत 5 ठिकाणच्या आमच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आम्ही खाजगी भागीदारांकडे निविदेच्या प्रक्रियेद्वारे सोपवलेल्या आहेत. यामुळे ह्यामध्ये महाबळेश्वर, माथेरान, ताडोबा ही मुख्य स्थळं मी सांगू शकेल, सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं मिडभाव हे सुद्धा ठिकाण यामध्ये समाविष्ट आहे. तर ह्यात अपेक्षित हेच आहे की जे असे प्रोफिशियंट ऑपरेशनल पार्टनर्स आहेत त्यांना निवडणं आणि त्यांच्याकडून व्यवस्थापन करणं हे आमच्यासाठी एक मोठं आव्हान आहे. आणि ही महाराष्ट्र, आपल्याला माहिती आहे की भारतातल्या अनेक राज्यांपेक्षा बहुतेक बाबींमध्ये आपण आघाडीवरती असतो, तर हा प्रयोगसुद्धा आम्ही आघाडीवरती आहोत. आणि हा प्रयोग करतेवेळी आम्हाला अनेक आव्हानं स्वीकारावी लागली की जसं की त्या मोठमोठ्या ज्या जागा आहेत 75 सालाच्या दरम्यान आमच्याकडे आलेल्या, त्या जागांमधले आमचे ताबे, वहिवाटी, त्या ठिकाणचं विकास आराखड्यामधलं आरक्षण, त्या ठिकाणची अनुज्ञेयता, त्यानंतर त्या ठिकाणची दळणवळणाची साधनं, तिथले पाणी पुरवठ्याची साधनं, विद्युत पुरवठ्याची साधनं, ह्या सर्व बाबी आणि तिथल्या स्थानिक नागरिकांचा सहभाग, म्हणजे त्यांना हे आपलं ठिकाण वाटलं पाहिजे, असा आमच्यासाठी एक मोठा आव्हानाचा भाग होता. पण मला खूप आनंद वाटतोय की जिथे जिथे आमचं MTDCचं रिसॉर्ट बांधलं गेलेलं आहे किंवा एखादं पर्यटन स्थळ विकसित केलेलं आहे, तर स्थानिक नागरिक हे कायम आमच्याकडे आदराने आणि सहकार्याच्या भावनेने बघतात. कारण MTDCच्या ह्या सुविधेमुळं आम्हाला सुद्धा रोजगार मिळतोय आणि आमचंही पर्यटन छोट्या प्रमाणात आम्ही होमस्टे करू शकतोय, आम्ही निवास न्याहारीच्या योजना करू शकतोय, अशा प्रकारचे लोकांची भावना आहे. तर आव्हानांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करतेवेळीची जी आव्हानं आहेत ती नियमित आव्हानं तर आहेतच, पण बिझनेसची पण आव्हानं आहेत की दिवसेंदिवस आपण बघतोय मध्यम वर्ग किंवा उच्च मध्यम वर्ग हा भारताबाहेर पर्यटनाला जास्त उत्सुक आहे. आणि महाराष्ट्रात आपण जर बघू तर भारतातला जर आपण तुलनात्मक अभ्यास केला तर आपला नंबर 7वा आहे. उत्तर प्रदेशचा नंबर डोमेस्टिक टुरिझममध्ये पहिला आहे. आपण फॉरेन टुरिझममध्ये पहिले आहोत पण डोमेस्टिकमध्ये आपण 7वे आहोत. तर 7वा असण्याचं कारण आता उत्तर प्रदेशमध्ये आपण बघतोय की राम मंदिर विकसित झालेलं आहे, कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केलं, आणि आग्रा मुख्य म्हणजे ताजमहल हे त्यांचं मोठं ठिकाण आहे. आता आपण पाहत असाल की सध्या जी पर्यटनाची जी आम्ही ॲडव्हर्टाईजमेंट कॅम्पेन जे राबवलं ते कॅम्पेनसुद्धा अगदी न्यूयॉर्कच्या सर्कलमध्ये त्या स्क्वेअरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दाखवलं जातं आहे आणि सगळ्या लोकांनी खूप ॲप्रिशिएट केलं. आज बसेसवरती सुद्धा किंवा अन्य ठिकाणी सुद्धा आपण बघत असाल मोठ्या प्रमाणात आम्ही पर्यटनाचा आराखडा लोकांसमोर मांडतो आहोत. आणि हा आराखडा देतेवेळीच त्यांना चांगल्या सुविधा द्यायला पाहिजेत, आमचे रिसॉर्ट हे उत्तम असले पाहिजेत आणि ते अगदी आम्हाला 5-स्टार लेवलला जरी नेता नाही आले तरी आम्ही ते किमान 3-स्टार स्तरावरती तरी न्यायला पाहिजेत. हे मोठं आव्हान आमच्यासमोर आहे आणि ते आव्हान आम्ही सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि

0: सहभागाने पेलतो आहोत.
1: नक्की सर, खरंच खूप स्वागतार्ह ही गोष्ट आहे की एवढा याच्यामध्ये सुद्धा की काय त्रुटी आहेत आणि काय केलं पाहिजेत याच्याविषयी सुद्धा आपण विचार करत आहात. सर, याच्यामध्ये आता पुढील भविष्यासाठी सर कुठले मोठे उपक्रम आहेत का की ज्याच्याविषयी तुम्हाला सांगावंसं वाटतं या प्लॅटफॉर्मवरून आपल्या?
0: आता सर्वप्रथम तर MTDC आमचं जे कार्यालय आहे ते आम्ही हुतात्मा चौकामध्ये एका हेरिटेज इमारतीमध्ये हलवत आहोत. LIC ही जागा आम्हाला अतिशय अल्प भाडेदारामध्ये प्राप्त झालेली आहे आणि त्या जागेमध्ये आम्ही स्थिरावत आहोत. खूप सुंदर अशी ती इमारत आहे. ते म्हणजे ते एक आमचं ऑफिस हेच एक मोठं आकर्षण असणार आहे. हा पहिला भाग झाला, म्हणजे जो मुंबईत मनुष्य येईल त्याला तिथे आपल्याला स्थिरावायला मदत होईल. त्यानंतर मुंबई जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने आम्ही मुंबई शहराचं एक पर्यटन हब म्हणून विकसित करण्याचं प्रयोजन केलेलं आहे आणि एलिफंटासह हा सगळा जो मुंबई शहराच्या पर्यटनाचा अनुभव अनुभूती चांगली येईल यामध्ये गोराई येथे आमची मोठी जागा आहे. 130 एकर जागा आहे. त्या ठिकाणी अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरचं एक पर्यटन केंद्र विकसित होत आहे. त्यानंतर मला सांगायला खूप आवडेल की आपल्या भारतातला पहिलाच आपण म्हणू आणि आशिया खंडातला सुद्धा एक 4-5 प्रकल्पांनंतरचा पहिला प्रकल्प असेल की जो आम्ही करतो आहोत. आम्हाला भारतीय नौसेनेने INS गुलदार हे जहाज आम्हाला दिलं. सेवानिवृत्त झालेलं युद्धनौका आहे ती ती आम्हाला दिली. ती आम्ही कारवारवरनं महाराष्ट्रात आणली. विजयदुर्ग बंदरामध्ये ती पार्क करून ठेवली होती आणि आम्ही 18 मे रोजी ती जहाज निवती रॉक म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तारकर्लीच्या समोर ही जहाज समुद्रतळावरती 7 नॉटिकल मैल अंतरावरती आम्ही ती समुद्रस्थळावर स्थापित केली. म्हणजे 22 मीटर खोल ती बुडवली आणि त्याच्यामागचं प्रयोजन असं आहे की तिथे हार्ड सरफेस मिळाल्यानंतर आजूबाजूला जे कोरल्स आहेत प्रवाळ आहेत ते प्रवाळ तिथे 1 ते 1.5 वर्षामध्ये विकसित होतील आणि ते विकसित झाले की आम्ही काय करणार आहोत. आमची निवती तारकर्ली आणि वेंगुर्ला ह्या 3 ठिकाणी ज्या जेटीज आहेत त्या जेटीवरून आम्ही पर्यटकांना स्पीडबोटनी त्या 7 नॉटिकल मैल म्हणजे सुमारे 12 ते 13 किलोमीटर अंतरावरती नेणार लोकांना अर्धा तासाचा समुद्रात प्रवास करून त्या ठिकाणी एक बार्ज असेल. बार्ज म्हणजे मोठी जागा असेल की जिथे रेस्टॉरंट असेल आणि ती रिसिव्हिंग जागा असेल त्या जागेवरती लोकांना आम्ही तिथे नेणार आणि तिथून जे लोक खूप साहसी आहेत त्यांना स्कुबानी त्या खाली बोटी जिथं बोट बुडवलेली आहे तिथे नेणार आणि ते कोरल्स बघणार, बोटीचा अनुभव घेणार आणि जे लोक कमी साहस करू इच्छितात त्यांच्यासाठी एक सबमरीन आम्ही माझगाव डॉकच्या मदतीने बांधत आहोत आणि ती 112 कोटी रुपयाची सबमरीन बांधणीचं काम सुरू झालेलं आहे. नजीकच्या वर्षभरामध्ये ती सबमरीन अस्तित्वात येईल, बोटिंग अस्तित्वात येईल आणि हा पावसाळा संपल्याबरोबरच जे पर्यटक स्कुबा करायला उत्सुक आहेत त्यांच्यासाठी ही सुविधा तयार झालेली दिसते.
1: नक्की सर, हे अजून ऐकायचं आहे. खरं तर हे ऐकल्यावर असं वाटतं की आत्ताच पर्यटनाला बुकिंग करून आपण सुरुवात केली पाहिजे. पण याचबरोबरीने खूप महत्वाचं असं आहे सर की जेव्हा आपण पर्यटनाला जातो तो निसर्ग त्याची काळजी घेणं ही एक म्हणजे पर्यटकाची सुद्धा जबाबदारी आहे. तर त्याविषयी तुम्हाला काय सांगावं असं वाटतं?
0: रिस्पॉन्सिबल टुरिझम आणि सस्टेनेबल टुरिझम असे आता खूप महत्त्वाचे विषय आहेत की ज्यामध्ये माझं सगळ्यांना आवाहन असेल की आपण पर्यटन करतोय तर त्याचा आनंद आपण घ्यावा, पण दुसऱ्याला त्याची गैरसोय होऊ नये हा फार महत्त्वाचा भाग आहे. आपण बघतो की खास करून पर्यटन स्थळांच्या जागी पार्किंगची कमी व्यवस्था असते किंवा जे विक्रेते आहेत त्यांच्याकडून प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. तर सगळ्यांना आव्हान असेल की आपण या गोष्टींपासून पार्किंग जबाबदारीने करावं, ज्या काही जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या ठिकाणीच करावं, प्लॅस्टिक आपण प्रतिबंधित करावं आणि जी विद्युत व्यवस्था असते तर पर्यटकांना तेही आव्हान राहील की आपण कुठल्या तरी रिसॉर्टला राहतो आहे, कुठल्या तरी हॉटेलला राहतो आहे, तर मी पैसे दिलेले आहेत तर मी तिथला गिझर चालू ठेवेल, मी तिथे लाईट पण चालू ठेवेल, बाहेर पडताना मी दुर्लक्ष करेल, अशा प्रकारची भावना खरं म्हणजे टाळणं गरजेचं आहे. आणि सर्वांनी आपल्या सोबत येणाऱ्यांना, आपल्या पाठीमागून येणाऱ्या लोकांना, आपल्या पुढच्या पिढ्यांना हा वारसा द्यायचा आहे. त्या ठिकाणचं जे वृक्ष आहेत, त्या ठिकाणची जी फ्लोरा आणि फौना ज्याला आपण म्हणतो, जी झाडी आहेत, पशुपक्षी आहेत, ह्या सगळ्या कुणालाही त्रास होणार नाही आणि आपलं निसर्गाचा आनंद आपणही घेऊ आणि सर्वांना देऊ आणि तिथले जे स्थानिक मंडळी आहेत आणि त्यांच्या ज्या स्थानिक कलाकृती आहेत त्या आपण खरेदी करून त्यांच्याबरोबर

0: बरोबर जेवण करून त्यांच्या तिथल्या व्यवस्थेमध्ये सहभागी होऊन त्यांना आपण दिलासा द्यायला पाहिजे. तिथल्या सुविधा आपण जास्तीत जास्त वापरायला पाहिजे आणि हे पर्यावरणपूरक आणि लांब टिकणारं असं पर्यटन विकसित करायला पाहिजे.
1: अगदी खरं आहे सर. अगदी एका वाक्यात जर आपला एखाद्या पर्यटकाला तुम्हाला एखादा संदेश द्यायचा असेल तर काय सांगाल?
0: जबाबदार पर्यटक.
1: वा, खूप छान सर. आता इथे तुम्ही आलात आणि ज्या पद्धतीने खरं तर ह्या पायाभूत सुविधा कशा असतात हा 50 वर्षांचा प्रदीर्घ आढावा सांगितला, उपक्रम सांगितले, वेगवेगळी आव्हानं सांगितली आणि एक जबाबदार पर्यटक कसा असावा याविषयी आम्हाला माहिती दिली, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. तुमचे खूप आभार मनापासून.
0: धन्यवाद
2: श्रोते हो. तेव्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवीन विषय व एक नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: 229 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम यांच्या 102 मेगा हर्ट्सवर आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. 7:40 झालेत. श्रोते हो, भावगीतांचा आनंद घेऊयात भावधारा या कार्यक्रमाअंतर्गत. तत्पूर्वी ऐकूयात.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
2: बसला अनोळख्या पासून बचाव करा.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.
5: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
4: मी पिकांबद्दल नाही, NPS संचय बद्दल बोलतोय.
5: सर, हे NPS संचय काय?
4: NPS संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
0: श्रोते हो, वळूयात आपल्या भावधारा अंतर्गत भावगीतांच्या कार्यक्रमाकडे. कार्यक्रमात सुरुवातीला सूर्यकांत खांडेकर यांची गीतरचना ऐकूयात. गायक आणि संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर.

सूर्यकांत खांडेकर यांची भावगीतं रचना श्रोते हो आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता जगदीश खेबुडकर यांची भावगीतं रचना ऐकूयात अनुरता पोडवाल यांच्या आवाजात. संगीत आहे अनिल अरुण यांचं.

सतीश खेबुडकर यांची भावगीत रचना पण ऐकलीत. संगीत होतं अनिल अरुण यांचं. श्रोते हो, भावधारा अंतर्गत भावगीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणी परभणी केंद्रावरून.

श्रोते हो, दिनांक 2 जुलै गुरुवार रोजी सकाळी 11:05 आपण ऐकू शकाल राग एक रंग अनेक या कार्यक्रमांतर्गत बसंत या रागावर आधारित चित्रपट गीतं.

भावगीतांचा आनंद श्रोते हो आपण घेत आहात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. कार्यक्रमात आता सुधीर फडके यांच्या स्वरात नागह देशपांडे यांची भावगीत रचना ऐकूयात. संगीत आहे राम फाटक यांचं.

बालमित्रांनो, दिनांक 5 जुलै रविवार रोजी सकाळी 11:35 आपण ऐकू शकाल बालमंडळ या कार्यक्रमाअंतर्गत श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय सेलू येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेली वृक्ष माझी माता

भारत आंबे यांची रचना गायली होती लता मंगेशकर यांनी. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. कार्यक्रमात शेवटी ऐकूयात.

0: कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेल्या या भावगीत रचनेवरच आजचा आपला भावगीतांचा भावधारा हा कार्यक्रम इथेच संपन्न करत आहोत. मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल, 8:40 कृषी दिनानिमित्त आधुनिक शेती समृद्ध महाराष्ट्र हे समन्वित रूपक मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. निवेदन आहे शीतल निमजे आणि वैशाली बांगेकर यांचं, सादर करते आहेत सदानंद कांबळी. आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल ठीक 8:40 दरम्यान. ऐकूयात उर्वरित गीतरचना.
1: नमस्कार, आकाशवाणी से समाचार प्रभात के साथ मैं मुनीश शर्मा.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेसेशकियान यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 183 रुपयांची घट. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात. आता सविस्तर बातम्या. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 म्हणजेच VBG रामजी कायदा आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वेगवेगळ्या मंत्रालयांच्या सचिवांशी संवाद साधला. हा संवाद मुख्यत्वे व्यवसाय सुलभता आणि जीवन सुलभतेसाठीच्या सुधारणा आणि आत्मनिर्भरतेला चालना देण्याच्या मुख्य विषय सूत्रावर आधारित होता. संपूर्ण सरकार दृष्टिकोन आणि विविध विभागांदरम्यान समन्वयातील अडथळे दूर करण्यावर पंतप्रधानांनी या बैठकीत भर दिला. विभागांमधील परस्पर समन्वयन आणि निर्णय प्रक्रियेसाठी PM गतिशक्ती या मंचाचा प्रभावी आणि व्यापक उपयोग करून घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ मसूद पेझेशकियान यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष पेझेशकियान यांनी पंतप्रधान मोदींना पश्चिम आशियातील अलीकडील घडामोडींची माहिती दिली. पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचं पंतप्रधानांनी स्वागत केलं. या संदर्भातील सर्व मुद्दे संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून सोडवले जावेत या भारताच्या भूमिकेचा मोदी यांनी पुनरुच्चार केला. पश्चिम आशियात शाश्वत शांतता आणि स्थैर्य तसंच सुरक्षित नौवहन आणि व्यापार सुनिश्चित करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं. जपानच्या पंतप्रधान सानाई ताकाईची आजपासून 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. ताकाईची यांची ही पहिलीच अधिकृत भेट असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्या उद्या 16व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील. केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्री पियुष गोयल ग्रीसच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल ग्रीसचे अर्थमंत्री किरियाकोस पिएराकाकीस यांच्यासमवेत चर्चा केली. आर्थिक सेवा फिनटेक डिजिटल पेमेंट्स आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान या क्षेत्रातील सहकार्य वाढवून भारत आणि ग्रीस यांच्यातील आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. व्यावसायिक

वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत घट झाली आहे. तेल कंपन्यांकडून 19 किलोग्राम वजनाच्या सिलेंडरच्या किमतीत 183 रुपयांची दर कपात करण्यात आली आहे. ही दर कपात आजपासून लागू होईल. आज देशभरात डॉक्टर्स दिन आणि सनदी लेखापाल दिवस साजरा होत आहे. उत्तम आरोग्य आणि जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करणाऱ्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता या निमित्तानं व्यक्त केली जाते. तर सनदी लेखापाल आर्थिक कार्यक्षमता आणि कायदेशीर नियमांचं पालन करण्याची क्षमता सातत्यानं वाढवून देशाच्या आर्थिक विकासात योगदान देतात. त्यांच्या या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. जनरल धीरज शेठ यांनी काल 31वे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. मावळते लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे 4 दशकांहून अधिक काळाच्या उल्लेखनीय सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. जनरल शेठ हे पुण्यातल्या राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजेच एनडीएचे माजी विद्यार्थी असून डिसेंबर 1986 ते लष्करात अधिकारी म्हणून रुजू झाले होते. जयपूरमध्ये आजपासून 29व्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेला सुरुवात होत आहे. 2 दिवसांच्या या परिषदेचं विशेष सूत्र विकसित भारत 2047 एआय डेटा आधारित आणि सुरक्षित डिजिटल प्रशासन असं आहे. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ई गव्हर्नर पुरस्कार दिले जाणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं जन्माच्या आधारे मिळणारं नागरिकत्व रद्द करण्याचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आदेश रद्द ठरवला आहे. यामुळे अमेरिकेत जन्माला आलेल्या जवळपास प्रत्येक व्यक्तीला आपोआप अमेरिकेचं नागरिकत्व देणाऱ्या या कायद्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. ट्रम्प विरुद्ध बारबरा या खटल्यात न्यायालयानं 6-3 अशा बहुमतानं हा कार्यकारी आदेश बेकायदेशीर ठरवला आहे. हा आदेश अमेरिकेच्या संविधानातील 14व्या घटनादुरुस्तीचं उल्लंघन करत असल्याचा निष्कर्ष सरन्यायाधीशांसह इतर 4 न्यायाधीशांनी नोंदवला. भारतानं 26 देशांची स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारी करारांवर स्वाक्षरी केली आहे. इतर देशांसोबत अनेक करारांवर सध्या वाटाघाटी सुरू आहेत. सुरक्षित सुव्यवस्थित आणि कायदेशीर स्थलांतर सुनिश्चित करण्यासाठी द्विपक्षीय सहकार्याची गरज आहे असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी व्यक्त केलं. ते काल नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मानव संसाधन मंचाच्या कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्रात गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या वितरणासाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधात अधिक कठोर कारवाई करता यावी यासाठी कायद्यात आवश्यक बदल करणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. बाल गुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा 18 वर्षांवरून 16 वर्ष करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. जम्मू आणि काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेसाठी सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. भाविकांची पहिली तुकडी उद्या भगवती नगर इथल्या बेस कॅम्प इथून रवाना होईल. नायब राज्यपाल आणि अमरनाथ श्राईन बोर्डाचे अध्यक्ष मनोज सिन्हा 4:15 या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. 57 दिवस चालणारी ही यात्रा पारंपरिक नुनवान पहलगाम मार्ग आणि गांदरबल जिल्ह्यातील बालताल मार्गावरून सुरू होईल. पेट्रोल डिझेल आणि विमानसाठीच्या इंधनाच्या निर्यातीवर आजपासून सुरू होणाऱ्या 15 वड्यासाठी निर्यात शुल्काच्या दरांमध्ये सुधारणा केली आहे. अर्थमंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पेट्रोलवर 4 रुपये प्रति लिटर शुल्क आकारलं जाईल. डिझेलवरील शुल्क 14 रुपयांहून कमी करून 8.5 रुपये करण्यात आलं आहे. तर हवाई उड्डाणांसाठीच्या इंधनाच्या निर्यातीवर विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क 7.5 रुपयांपर्यंत कमी करण्यात आलं आहे. आखाती देशातील संघर्षामुळे महत्वाच्या पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील सीमा शुल्कातील सवलत 15 जुलैपर्यंत वाढवली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत पेट्रोकेमिकल्सची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी ही सवलत देण्यात आली होती. सध्या परिस्थिती सामान्य होत आहे, मात्र या निर्णयामुळे संबंधित क्षेत्रासाठी सुरळीत कामकाज सुनिश्चित होणार आहे. नाट्यसृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्व ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचं काल मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. प्रायोगिक मराठी रंगभूमीच्या प्रणेत्यांपैकी त्या एक होत. रंगायन या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मराठी रंगभूमीला नवी दिशा, नवा दृष्टिकोन आणि जागतिक दर्जा मिळवून दिला. बॅरिस्टर सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण पुरुष, हैवदन आणि वाडा चिरेबंदी ही त्यांची गाजलेली नाटकं आहेत. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं या वर्षाच्या शेवटी जपानमध्ये होणाऱ्या 2026 आशियाई खेळांसाठी 15 सदस्यीय महिला संघाची घोषणा केली आहे.
भारत आणि इंग्लंड दरम्यान होणार

0: या पाच टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होईल. चेस्टर ली स्ट्रीट इथल्या रिव्हर साईड ग्राउंड इथं पहिला सामना खेळला जाईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 10 वाजता सामना सुरू होईल. या मालिकेनंतर भारत इंग्लंड विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळणार आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पावसाची देशभरात आगेकूच सुरू आहे. पुढील 2 दिवसात दिल्ली, हरियाणा, चंदीगड आणि पंजाबमध्ये तो पुढे सरकण्याची शक्यता आहे. आज राज्यातील विविध भागात तसंच गोवा, कर्नाटक, केरळ, ओडिशामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझिश्कियान यांच्या दूरध्वनीवरून चर्चा. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 183 रुपयांनी घट. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 सामन्यांच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 8:40 झाली आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी
2: प्रसारित करीत आहोत महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त समन्वित रूपक आधुनिक शेती समृद्ध महाराष्ट्र निवेदन. वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे सादर करते सदानंद कामडी. निर्मिती आकाशवाणी परभणी केंद्र.
3: श्रोते हो, आज 1 जुलै महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचा दिवस. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते आधुनिक कृषी विकासाला नवी दिशा देणारे वसंतराव नाईक यांची आज जयंती. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ महाराष्ट्रात हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.
4: शेती हा केवळ व्यवसाय नाही, ती संस्कृती आहे, परंपरा आहे आणि जीवनाचा आधार आहे. विदर्भापासून कोकणापर्यंत, मराठवाड्यापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत प्रत्येक प्रदेशाची शेती वेगळी पण कष्ट एकच.
3: पाऊस वेळेवर पडला तर आनंद, उशीर झाला तर चिंता, पण शेतकरी आशा सोडत नाही. काळ्या मातीतून सोनं पिकविण्याचा विश्वास त्याला पुढे चालवत असतो.
4: आजची शेती विज्ञानाशी जोडली गेली आहे. हवामान बदल, पाण्याची कमतरता आणि वाढता उत्पादन खर्च या आव्हानावर आधुनिक तंत्रज्ञान उत्तर देत आहे.
3: चला तर मग श्रोते हो, खास कृषी दिनानिमित्त ऐकूयात आधुनिक शेती समृद्ध महाराष्ट्र हा विशेष कार्यक्रम.

0: महाराष्ट्र जो है वो डिजिटल खेती में नंबर वन है। हमने महा एआई पॉलिसी अप्लाई किया है और हम पूरे देश में सबसे आगे चल रहे हैं। हरित क्रांति के प्रणेता स्वर्गीय बसंतराव नायक स्मिथ को एक बार विनम्र अभिवादन करते हुए मैं एक बार फिर से आप सबको नमस्कार करता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र।
1: शेतकरी बंधूंनो, पारंपरिक शेतीची जागा आता आधुनिक तंत्रज्ञानाने घेतली आहे। अशा तंत्रज्ञानाने ज्याने शेतकऱ्यांचे कष्ट कमी केले आणि उत्पादनात मोठी वाढ घडवून आणली, हे शक्य झाले ते म्हणजे केवळ कृषी यंत्रांमुळे। पण शेतकरी बंधूंनो, ही यंत्रे वापरताना नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी आणि आपल्या शेतीसाठी योग्य यंत्रे कसे निवडावेत, या साऱ्या प्रश्नाविषयी आता माहिती जाणून घेऊयात। कृषी शक्ती आणि यंत्रे या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर शैलजा देशवेना यांच्याकडून।
2: शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतात एका भागात माती खूप सुपीक आहे, तिथे जास्त खत टाकल्यास पीक लोळते आणि नुकसान होते। दुसऱ्या भागात माती कमकुवत आहे, तिथे कमी खत टाकल्यास पीक नीट वाढत नाही। हीच समस्या VRA सोडवते। प्रत्येक भागाला त्याच्या गरजेनुसार अचूक प्रमाणात निविष्ठा देण्याचे काम हे तंत्रज्ञान करते। VRA म्हणजे शेतीतील प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रमाणात निविष्ठा देणारी स्वयंचलित यंत्रणा। हे तंत्रज्ञान दोन प्रकारे काम करते। पहिला प्रकार नकाशा आधारित VRA। यात कृषी तज्ज्ञ शेताचा GPS नकाशा तयार करतात। मातीचे नमुने घेतले जातात, उपग्रहाद्वारे शेताचे छायाचित्र काढले जातात। हा नकाशा ट्रॅक्टरमध्ये लोड केला जातो। ट्रॅक्टर ज्या भागावर जाईल त्या भागाची गरज ओळखून यंत्रणा आपोआप खताचे प्रमाण कमी जास्त करते। दुसरा प्रकार सेन्सर आधारित VRA। या ट्रॅक्टरवर किंवा फवारणी यंत्रावर छोटेसे सेन्सर बसवलेले असतात। हे सेन्सर जमिनीवरून जाताना तात्काळ माती किंवा पिकाची तपासणी करतात आणि लगेच फवारणीचे प्रमाण ठरवतात। VRA चे विविध उपयोग आहेत। VRA केवळ खतापुरते मर्यादित नाही, याचे चार महत्वाचे उपयोग आहेत। बियाणे पेरणीत VRA वापरला जातो। सुपीक जमिनीत बियाण्यांची संख्या जास्त ठेवतात, नापीक किंवा दुष्काळग्रस्त भागात कमी। खत वापरण्यात VRA चा उपयोग केला जातो। मातीचे विश्लेषण करून जिथे ते पोषण कमी आहे तिथेच ते दिले जाते। तिसरा प्रकार सिंचनात VRA चा उपयोग केला जातो। जमिनीची पाणी धरण्याची क्षमता वेगळी असते, यंत्रणा पाण्याचे प्रमाण आपोआप ठरवते। कीटकनाशक तणनाशक VRA। संपूर्ण शेतावर फवारणी न करता फक्त जिथे कीड किंवा तण आहे तिथेच फवारणी केली जाते। या VRA साठी 3 गोष्टी लागतात। GPS यंत्रणा शेताचे अचूक स्थान ठरवण्यासाठी, आजकाल स्मार्टफोनवरही GPS असते। नियंत्रक यंत्रणा ट्रॅक्टर किंवा फवारणी यंत्रावर बसवायचे उपकरण जे खत किंवा पाण्याचे प्रमाण आपोआप नियंत्रित करते। GIS सॉफ्टवेअर, ज्याला आपण जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम सॉफ्टवेअर, शेताचे नकाशे तयार करण्यासाठी आणि डेटाचे विश्लेषण करण्यासाठी वापरण्यात येते। आपल्या शेताची काळजी आपणच घेणार, कारण शेतकरी सुखी तर देश सुखी।
3: श्रोते हो, शेतात उदंड पीक घेणं ही तर पहिली पायरी आहे, पण त्या पिकाचं खऱ्या अर्थाने सोनं करणं म्हणजेच अन्न प्रक्रिया आणि मूल्यवर्धन। आज शेतमाल जशाचा तसा विकण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करून जर विकला तर शेतकऱ्यांना दुप्पट तिप्पट नफा मिळतो। ग्रामीण भागात छोटा किंवा मोठा अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी नेमकी कोणती यंत्रे आवश्यक आहेत, ही यंत्रे कशी चालवावीत आणि त्यावर केलेला खर्च कसा वसूल करावा, या साऱ्या प्रश्नाविषयी आज आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करतील अन्न प्रक्रिया क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर अश्विनी गावंडे।
4: मित्रांनो, आपल्याला माहित आहे की आपल्या शेतात आपण भरपूर उत्पादन घेतो, पण काढणीनंतर त्यावर योग्य प्रक्रिया आणि साठवणूक न झाल्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर फळ आणि भाज्यांचे नुकसान होते। आज आपण अशाच काही महत्वाच्या तंत्रज्ञानाविषयी जाणून घेऊयात। सर्वप्रथम एक महत्वाचं तंत्रज्ञान म्हणजे मिनिमल प्रोसेसिंग। आजकाल ग्राहकांना धुतलेल्या, सोललेल्या आणि कापलेल्या भाज्या व फळांची मागणी वाढत आहे। या तंत्रज्ञानामध्ये फळे आणि भाज्या स्वच्छ धुवून आवश्यक तेवढी प्रक्रिया करून स्वच्छ पॅकिंग केली जाते, त्यामुळे उत्पादनाचा जो ताजेपणा आहे तो टिकून राहतो आणि ग्राहकांना वापरण्यास सोयीचं होते। शेतकऱ्यांनाही यामुळे अधिक नफा मिळतो। त्यानंतर सौर ऊर्जेवर आधारित जे ड्रायर्स असतात, पूर्वी काय होतं की भाज्या, फळे, मसाले हे उघड्यावर उन्हात वाढवले जात होते, त्यामुळे धूळ, कीटक आणि पावसामुळे गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असते। आता आधुनिक सोलार ड्रायरमध्ये कमी वेळात स्वच्छ आणि दर्जेदार अशी पदार्थांची वाळवण करता येते।

0: त्यानंतर कोल्ड चेन आणि प्री कुलिंग हे देखील महत्वाचं असं तंत्रज्ञान आहे. यामध्ये फळे आणि भाजीपाला यांची काढणी केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की त्यांची श्वसनक्रिया ही सुरूच असते, त्यामुळे त्यांची गुणवत्ता कमी होत जाते. पण प्री कुलिंग आणि कोल्ड स्टोरेजचा जर वापर केला तर उत्पादन हे जास्त काळ टिकते, ताजं राहतं आणि मग दुसऱ्या बाजारपेठेत आपल्याला ते सहज पाठवता येतं आणि शेतकऱ्यांचे नुकसान देखील कमी होते. त्यानंतर व्हॅक्युम पॅकेजिंग आणि मॉडिफाईड ॲटमॉस्फेरिक पॅकेजिंग. या तंत्रज्ञानामध्ये पॅकेटमधील हवा ही कमी केली जाते आणि विशिष्ट वायूंचा वापर करून मग त्यामध्ये अन्नपदार्थ अधिक काळ ताजे राहतात. सूक्ष्मजीवांची वाढ कमी होते आणि त्याची शेल्फ लाईफ म्हणजेच त्याचा साठवण कालावधी वाढते. आता तर स्मार्ट सेन्सर आणि इंटरनेट ऑफ थिंग्समुळे आपण मोबाईलद्वारेच कोल्ड स्टोरेजमधील जे तापमान आहे, आर्द्रता आहे आणि इतर माहिती देखील पाहता येते. काही स्मार्ट सेन्सर्स अन्न खराब होण्याची शक्यता देखील हे आधीच सांगतात. तर अशा प्रकारचे नवनवीन तंत्रज्ञान आहेत की ज्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो, उत्पादकांना फायदा होऊ शकतो आणि जे मानवी आरोग्य आहे तेही राखण्यास मदत होते आणि परिणामी आर्थिक नफा मिळतो.
1: शेतकरी बंधूंनो, म्हणतात

0: आणि इतर माहिती देखील पाहता येते. काही स्मार्ट सेन्सर्स अन्न खराब होण्याची शक्यता देखील हे आधीच सांगतात. तर अशा प्रकारचे नवनवीन तंत्रज्ञान आहेत की ज्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो, उत्पादकांना फायदा होऊ शकतो आणि जे मानवी आरोग्य आहे तेही राखण्यास मदत होते आणि परिणामी आर्थिक नफा मिळतो.
1: शेतकरी बंधूंनो, म्हणतात ना पाणी हेच जीवन. पण शेतीच्या बाबतीत बोलायचे झाले तर पाण्याचे योग्य नियोजन हेच खऱ्या अर्थाने समृद्ध जीवन आहे. आजच्या बदलत्या हवामानात पाण्याचा प्रत्येक थेंब हा मोलाचा आहे. आता जमाना आहे तो ठिबक सिंचन, तुषार सिंचन आणि ऑटोमेशन युक्त स्मार्ट सिंचनाचा. आपल्या जमिनीसाठी आणि पिकासाठी योग्य सिंचन पद्धत कोणती, कमी पाण्यात अधिक उत्पन्न देणारी ही सिंचन यंत्रे नेमकी कशी काम करतात, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आता माहिती जाणून घेऊयात सिंचन क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर सुमंत जाधव यांच्याकडून.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजच्या काळात पाण्याची कमतरता, हवामान बदल आणि वाढता खर्च या मोठ्या समस्या आपल्यासमोर उभ्या आहेत. अशा परिस्थितीत शेती टिकवण्यासाठी आणि नफा वाढवण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धती स्वीकारणे अत्यंत गरजेचे झाले आहे. आपण नेहमी पाणी पारंपरिक पद्धतीने देतो, परंतु आता तसे न करता आपण आधुनिक सिंचनाकडे वळूया. आधुनिक सिंचन म्हणजे ठिबक सिंचन पद्धत, तुषार सिंचन पद्धत, म्हणजे पाणी वाचवा, उत्पादन वाढवा आणि उत्पन्न दुप्पट करा. तसेच आता सध्या नवीन पद्धत म्हणजे हायड्रोपोनिक्स शेती. हायड्रोपोनिक्स म्हणजे मातीविरहित शेती करण्याची पद्धत. या पद्धतीमध्ये पिके ही पोषक द्रावण वापरून पाण्यात किंवा कोकोपीट किंवा परलाइट सारख्या माध्यमात वाढवली जातात. म्हणजे माती नाही तर थेट पाण्यातून अन्न घेऊन पिकांची वाढ होते. यामध्ये पाण्यामधील सर्व आवश्यक अन्नद्रव्ये मिसळली जातात. थेट द्रावणातून मुळे हे अन्न घेतात व पाण्याचा आपला पुनर्वापर सुद्धा आपण करू शकतो. हायड्रोपोनिक्सचे भरपूर प्रकार आहेत. कोणत्या पिकासाठी वापरायचं आहे त्यानुसार हायड्रोपोनिक्स आपल्याला वापरता येते. यामध्ये आपल्याला 80-90% पाण्याची बचत होते, जलद वाढ होते, जास्त उत्पादन मिळते, माती नसल्यामुळे रोग कमी असतात, वर्षभर उत्पादन घेता येते, कमी जागेत जास्तीत जास्त आपल्याला नफा काढता येतो. आधुनिक सिंचनामध्ये सध्या GIS आणि रिमोट सेन्सिंगचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे. आजच्या काळात पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान अत्यंत महत्वाचे झाले आहे. त्यामुळे पाण्याची बचत तर होतेच, त्याबरोबर उत्पन्नामध्ये वाढ पण होते.
3: श्रोते हो, आज डिझेल आणि पेट्रोलचे वाढते दर शेतीचा खर्च वाढवत आहेत आणि शेती परवडण्यापलीकडे नेत आहेत. अशा वेळी सूर्याची मोफत ऊर्जा आणि बॅटरीचे आधुनिक तंत्रज्ञान शेतकरी बांधवांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरत आहे. सौर ऊर्जेवर चालणारे पाण्याचे पंप असोत की बॅटरीवर चालणारी कोळप यंत्रे आणि छोटे ट्रॅक्टर, ही यंत्रे केवळ प्रदूषण कमी करत नाहीत तर शेतकऱ्यांचा रोजचा इंधन खर्चही जवळपास शून्यावर आणत आहेत. पण मंडळी, ही सौर आणि बॅटरी चलित यंत्रे नेमकी कशी निवडावीत, त्यांची कार्यक्षमता आणि बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे, या सगळ्या प्रश्नांविषयी आता आपल्याला माहिती देतील अक्षय ऊर्जा आणि कृषी यंत्र क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर गजानन वसू.
4: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की भारत हा कृषी प्रधान देश असून आज दिवसेंदिवस वाढती ऊर्जेची गरज, भविष्यात आपल्याला पुढच्या पिढ्यांना लागणारा इंधनाचा तुटवडा, ग्लोबल वॉर्मिंगचे वाढते दुष्परिणाम, कृषी क्षेत्रामध्ये निसर्गाचा लहरीपणा, त्यामुळे होणाऱ्या उत्पन्नाची घट, या सर्व बाबीचा विचार करता पर्यायी इंधनासाठी पर्यावरणपूरक शाश्वत अपारंपरिक ऊर्जास्त्रोत वापरात आणणे आज ही काळाची गरज आणि अधिक महत्त्वाची आहे. जसे की आपण जाणताच आहात की सोलर कृषी पंप यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामध्ये सोलर ज्योत त्याच्या जोडीला आहे, सूर्यचूल, सौर उष्ण संयंत्र चलन, सौर फवारणी यंत्र, तसेच सौर सिंचन व्यवस्था, त्यामधून पवनचक्की आणि कृषी अवशेषापासून विद्युत निर्मिती प्रकल्प आदी आपण वापरात आणून देशाच्या भविष्यातील ऊर्जा संकटावर मात करता येऊ शकते. सौर ऊर्जेबरोबरच पवन ऊर्जा, घनकचऱ्यापासून इंधन निर्मिती, समुद्राच्या लाटांपासून वीज निर्मिती करण्याचे प्रयोग देशभर सुरू असून भारताच्या एकूण उत्पादनापैकी आज रोजी 80% वीज जीवाश्म इंधनापासून निर्मित होत असून हा स्रोत काही शतकात संपणार आहे. सौर ऊर्जेचे रूपांतरण अपारंपरिक ऊर्जा माध्यमातून भविष्यातील ऊर्जा संकटाला चांगले उत्तर देता येईल, जसे की पिकांना पाणी देणे, कीटनाशकांना फवारणी करणे।

0: विविध भाजीपाला व धान्य साठवणी करता वाढवणे, कृषी उत्पन्न उपकरणासाठी लागणारी विजेची गरज या छोट्या छोट्या कामाची पूर्तता यामधून केली जाऊ शकते. याबरोबर इंधनाची बचत म्हणजे पैशाचीच बचत, यातून खर्च आणि उत्पन्न यात आपल्या शेतकरी मित्रांना सांगड घालण्यास आणि आपले जीवनमान उंचवण्यास योग्य ते पर्यावरणपूरक संधी या ऊर्जा क्षेत्रातून मिळणार आहे.
1: शेतकरी बंधूंनो, आजचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे म्हणजेच डिजिटल युग आहे आणि आपली शेती ही आता डिजिटल क्रांतीपासून मागे राहिलेली नाही. आज शेतकरी घर बसल्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून हवामानाचा अचूक अंदाज घेत आहेत. पण शेतकरी बंधूंनो, हे डिजिटल व्यवस्थापन सर्वसामान्य शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये नेमके कसे वापरावेत, कोणते ॲप्स आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचा खर्च कमी करता येईल, या साऱ्या प्रश्नाविषयी अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन आज आपल्याला करणार आहेत डिजिटल आणि अचूक शेती क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर गोपाळ शिंदे.
2: डिजिटल माहिती व यंत्र हे एकत्र आलेले की शेतकऱ्याच्या कामाला गती मिळते. जसं की GPS वर आधारित ट्रॅक्टर सरळ रेषेत विना ड्रायव्हरचं ती चालत राहते व ओव्हरलॅप न करता नांगरणी पेरणी व सर्व काही कार्य करते. यामध्ये इंधन व वेळ वाचवण्याचा प्रयोग हा शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचा ठरत आहे. डिजिटल तंत्रज्ञानामध्ये तुम्हाला पाहिजे तसा आपल्याला लागणारा शेती तंत्रज्ञानाचा उपयोग हा तंतोतंत पद्धतीने कसा करता येईल याबाबत हे ड्रोन, रोबोट व स्वयंचलित स्मार्ट शेती यंत्रे, ज्याला आपण स्मार्ट पोर्टेबल मशिनरी म्हणूया, अशा सर्व डिव्हायसेस ज्याला आपण यंत्रांचा वापर करून शेतामधील शेती कामामध्ये पिकाचं व्यवस्थापन करताना अगदी सूक्ष्मपणे व्यवस्थापन शैली ही उत्कृष्टरित्या कशी उत्पादन वाढवेल, त्यातून शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल ह्याचं नियोजन व सूत्रबद्धता लावते. म्हणून तीन मोठे फायदे: पहिले, वेळेची बचत, जे काम दिवसभर लागायचं ते तासभरात. दुसरं, निश्चिंतपणे तुम्हाला ज्या अचूक भेद जागी फवारायचं आहे त्याच ठिकाणी तो फवारला जाईल, ज्या अचूक भेद जागी जाऊन तुम्हाला खत टाकायचं आहे किंवा फळ तोडायचं आहे अशा सर्व बाबींमध्ये, किंवा कापूस वेचायचा आहे किंवा उसावर योग्यरीतीने फवारणी करायची आहे, खत टाकायचं आहे, अशा गोष्टी ज्या क्लिष्ट व कष्टदायी आहेत त्या सर्व सोयींचं ह्यात नियोजन हे डिजिटल तंत्रज्ञानाच्या मार्फत आपण करू शकतो. जी आपण रोग, खत व पाणी या अचूक जलद निर्णयांकित करण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करतोय, म्हणूनच की दिवसभरातलं काम ह्या अतिशय वेळेनुसार चोख पद्धतीने या ठिकाणी आपल्याला करता येतं. म्हणून डिजिटल कौशल्यातून युवा शेतकऱ्यांना एकच संदेश यामधून मी देऊ इच्छितो की त्यांनी आता नवीन घडणावळ केलेल्या सर्व कृषी यंत्रांचा, अत्याधुनिक स्वयंचलित यंत्राचा सराव व त्यावरचं प्रशिक्षण हे वेळोवेळी घेतलं पाहिजे.
3: श्रोते हो, कृषी यंत्रे, आधुनिक सिंचन, सौर ऊर्जा, अन्न प्रक्रिया आणि डिजिटल व्यवस्थापन या पाचही महत्त्वाच्या गोष्टींचा आढावा आता आपण घेतलाय. खरे पाहता या पाचही गोष्टींचा जेव्हा योग्य समन्वय होतो तेव्हाच शेती खऱ्या अर्थाने फायदेशीर आणि शाश्वत बनते आणि हाच आधुनिकतेचा मार्ग आपल्याला समृद्धीकडे घेऊन जाईल आणि अन्नधान्याच्या बाबतीत आपला भारत देश पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम होईल. चला तर मग आधुनिक तंत्रज्ञानाची गाज धरून आपली शेती अधिक समृद्ध करूया. जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान.
4: श्रोते हो, आताच आपण महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त समन्वित रूपक ऐकलत, आधुनिक शेती समृद्ध महाराष्ट्र. निवेदन होतं वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे यांचं. तर सादर करते होते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
5: हा समन्वित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
6: बलसागर भारत हो, वन संवर्धन, पर्यावरण संरक्षण ही आपल्या

0: मध्यम लहरी 229 नोमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत आहात. 9:10 झालेत. सदाबहार हिंदी चित्रपट गीतं आता आम्ही प्रसारित करत आहोत. लखलख चंदेरी या कार्यक्रमाअंतर्गत श्रोतेहो लखलख चंदेरी या कार्यक्रमात आज कृषी दिनानिमित्त शेतकरी अर्थात कृषी आणि शेतीशी नाळ जोडणारी काही विशेष गाणी प्रसारित करणार आहोत. तत्पूर्वी ऐकूयात.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
2: बसला अनोळख्या पासून बचाव करा.
3: RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क राहा.
4: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
5: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
4: मी पिकांबद्दल नाही NPS संचय बद्दल बोलतोय.
5: सर, हे NPS संचय काय?
4: NPS संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
0: श्रोतेहो आता वळूयात आपल्या लखलख चंदेरी या सदाबहार हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाकडे.
6: कृषी दिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना आकाशवाणी परभणी परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा.

श्रोतेहो, लखलख चंदेरी या कार्यक्रमात सुरुवातीला पूरब और पश्चिम या चित्रपटातील महेंद्र कपूर आणि सहकारिणी गालेली रचना आपण ऐकत आहात.

श्रोते हो, महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात इंदिवर यांची पूरब और पश्चिम या चित्रपटातील कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेली रचना आपण ऐकली आहे. लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा सदाबहार असा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. श्रोते हो, कार्यक्रमात आता बुंद जो बन गए मोती या चित्रपटातील मुकेश यांच्या आवाजातील भारतवासींची रचना ऐकूया. संगीत आहे सतीश भाटिया यांचं.

श्रोतेहो, कवी मनाच्या दृष्टिकोनातून निसर्गाचं हे सुंदर वर्णन आपण ऐकलं. बूंद जो बन गए मोती या चित्रपटातलं मुकेश आणि सहकारींनी गायलेलं भारत व्यास यांचं गीत, संगीत होतं सतीश भाटिया यांचं. श्रोतेहो, लखलख चंदेरी या कार्यक्रमात आता लगान या चित्रपटातलं उदित नारायण, अलका याज्ञिक, सुखविंदर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात जावेद अख्तर यांचं गीत ऐकूयात. संगीत आहे ए आर रहमान यांचं.

ಉದಿತ್ ನಾರಾಯಣ, ಅಲ್ಕಾ ಯಾಜ್ಞಿಕ್, ಸುಖವಿಂದರ್ ಸಿಂಗ್, ಶಂಕರ್ ಮಹಾದೇವನ್, ಶಾನ್, ಕಿಶೋರಿ ಗೋವಾರಿಕರ್ ಆಣಿ ಸಹಕಾರ್ಯಾನ್ನಿ ಗಾಯಲೇಲಿ ಹೀ ಗೀತರಚನಾ ಹೋತಿ ಜಾವೇದ್ ಅಖ್ತರ್ ಯಾಂಚಿ, ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना पण ऐकलीत लगान या चित्रपटातली. श्रोते हो, लखलख चंदेरी या कार्यक्रमात शेवटी गीत गाता चल या चित्रपटातील गीतरचना ऐकूयात.

0: जसपाल सिंग यांनी गायलेली गीत गाता चल या चित्रपटातील ही गीतरचना संगीतबद्ध केली होती रवींद्र जैन यांनी. गीतकार होते रवींद्र जैन. आणि या गीताबरोबरच आजचा आपला सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा लखलख चंदेरी हा कार्यक्रम इथेच संपला. सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा लखलख चंदेरी हा कार्यक्रम श्रोतेहो प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून मध्यम लहरी 229° अर्थात 1305 kHz आणि FM 102 MHz आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: साहित्य ही उत्कृष्ट विचार कल्पना किंवा काल्पनिक लेखन करण्याची कला आहे. अशाच साहित्याशी नाळ जुळलेल्या लेखक कवी यांचा सहभाग असणारा कार्यक्रम साहित्य संस्कृती जरूर ऐका दर मंगळवारी सकाळी 11:35 आकाशवाणी परभणी केंद्रावरून. खरं प्रेम हे एखाद्या पुस्तकासारखं असतं. ते कितीही जुनं झालं तरी त्यातील शब्द कधीही बदलत नाहीत. श्रोते हो, यासारख्या सुंदर विचारांची मांडणी करणारा कार्यक्रम विचारशाळा का जरूर ऐका दररोज सकाळी 6:05 आकाशवाणी परभणी केंद्रावरून.
2: मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन प्रसन्न करणाऱ्या भक्तिगीतांचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकू शकाल दररोज सकाळी 6:10 मंगल प्रभात या कार्यक्रम

मध्यम लहरी 229 अंश अर्थात 1305 kHz आणि FM 102 MHz श्रोते हो आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यानंतर 9:35 उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

वाचलेत आनंद घेऊयात मिश्र संगीताचा. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात श्रोती हो सुरुवातीला नाट्यपद ऐकवत आहोत. कट्यार काळजात उसली या नाटकातलं पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं पद आता ऐकूयात. प्रसाद सावकार यांच्या आवाजात, संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

श्रुती हो, कट्यार काळजात घुसली या नाटकातलं प्रसाद सावकार यांनी गायलेलं पद आपण ऐकलं. ही पदरचना होती पुरुषोत्तम दारव्हेकर यांची. संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. कार्यक्रमात आता सुरेश वाडकर यांच्या स्वरातील भावगीत रचना ऐकूयात. संगीत आहे अशोक पत्की यांचं.

अशोक पत की यांनी संगीतबद्ध केलेली सुगम गीतरचना गायली होती सुरेश वाडकर यांनी. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी वेसावकर मंडळी यांनी गायलेली कोळी गीतरचना ऐकूयात.

वेसावकर मंडळी यांनी गायलेल्या या कोळी गीत रचनेवरच श्रोते हो आजचा आपला मिश्र संगीत हा कार्यक्रम येथेच संपन्न करत आहोत. श्रोते हो, मिश्र संगीताचा आनंद आपण घेतला आकाशवाणी परभणी केंद्रावरून मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर आणि FM बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर. आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 10:15 होतात. एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करत आहोत. आज उपकार या चित्रपटातील कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेल्या काही निवडक गीतरचना आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमातली सुरुवातीची गीतरचना आहे गुलशन बावरा यांची. ही गीतरचना गात आहेत महेंद्र कपूर आणि सहकारी.

भारतीय शेतकऱ्यांच्या कष्टाचं गौरव करणारं अजरामर गीत गायलं होतं महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांनी. रचना होती गुलशन मावरा यांची. कार्यक्रमातली आता यानंतरची रचना आहे प्रेम धवन यांची. ही गीतरचना ऐकूयात महेंद्र कपूर, मन्नाडे, आशा भोसले, समशाद, सुरेंदर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

गत उपकार या चित्रपटातील कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेल्या काही गीतरचना आपण ऐकत आहोत. कार्यक्रमातली यानंतरची ही शेवटची गीतरचना ऐकूयात इंदिवर यांची. गातायत मन्नाडे.

इंदीवर यांची रचना गायली होती मन्नाडे यांनी, आणि या रचनेवरचं श्रोते हो आजचा आपला एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम इथेच संपला. एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमाअंतर्गत आज कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेल्या उपकार या चित्रपटातील काही निवडक गीतरचनांचा आनंद आपण घेतलात. मध्यम लहरी 229 किलोमीटर चालतात 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.

0: शेतकरी असता सक्षम,
1: शेती पिकवेल भक्कम।
0: बळकट असता शेतकरी,
1: होईल उन्नती घरोघरी।
0: जमिनीवरील एकच तारा,
1: शेतकरी आमचा न्यारा।
0: करुणी सर्व संकटावरी मात,
1: शेतकरी राबतो दिवस रात।
0: करुणी कष्ट गाळुनी घाम,
1: असा आहे आपला शेतकरी महान।
2: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम। तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम। तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून। प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर आकाशवाणी। तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात। त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा।
3: मध्यम लहरी 229 अंश अर्थात 1305 kHz आणि FM बँडच्या 102 MHz आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात। 10:30 झालेत। गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करत आहोत।

आकाशवाणीच्या या सुरेल मैफिलीत मी वृषाली सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज आहे महाराष्ट्र कृषी दिन. तसंच आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, हरितक्रांतीचे जनक आणि शेतकऱ्यांच्या विकासाला नवी दिशा देणारे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती. श्रोतेहो, या कृषी दिनाच्या सर्व कृषी बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा. आपण आज शेतकरी अर्थात कृषी आणि शेतीशी नाळ जोडणारी काही विशेष गाणी आजच्या या कार्यक्रमातून ऐकणार आहोत. चला तर या गाण्याने आजच्या कार्यक्रमास सुरुवात करूयात.

श्रोते हो, हे गीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कष्टाचा गौरव करणारं अजरामर असं गीत आहे. श्रोते हो, भारताची खरी ओळख कृषीप्रधान देश म्हणून केली जाते आणि शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. 1 जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शेतकऱ्यांनी शेतात केलेल्या कष्टामुळेच आपल्या ताटात अन्न येतं. उन्हाची तमा न बाळगता, पावसाची वाट पाहत, काळ्या मातीत सोनं पिकवणाऱ्या अन्नदात्याला सलाम करण्याचा, त्यांचं ऋण व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस.

श्रोतेहो, जमीन ही केवळ माती नसते, ती आई असते. तिच्या कुशीत बी पेरलं की आशेचं रोपटं उगवतं. शेतकरी प्रत्येक हंगाम नव्या स्वप्नांनी सुरू करतो. मेहनत, संयम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर तो निसर्गाशी मैत्री करत असतो. महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी पावसाच्या पहिल्या सरीची आतुरतेने वाट पाहत असतो. काळे ढग दाटून आले की त्याच्या चेहऱ्यावरचीही आशेची ढग दाटून येतात. पाऊस म्हणजे केवळ पाणी नव्हे तर नवजीवनाची सुरुवात असते. याच पावसाच्या आनंदाची आठवण करून देणारं हे गीत आता ऐकूयात.

श्रोते हो, शेतात पिकणारी पिकं, हिरवीगार शेतं आणि त्यामध्ये गुंतलेलं ग्रामीण जीवन हीच आपल्या संस्कृतीची खरी ओळख. ग्रामीण जीवन तसं दिसायला खूप साधं सोपं असलं तरीही त्यामागे सगळ्यांचे कष्ट मात्र अपार असतात. या कष्टाचं मोल मिळतं त्यांच्या शेतात डोलणाऱ्या पिकातून. शेतातलं उभं पीक बघून उन्हातानात पाऊस पाण्यात शेतकऱ्यांनी केलेले कष्ट फळाला आले बघून शेतकऱ्याचा आनंद भरभरून ओसंडून वाहतो आणि त्याच्या शब्दाशब्दातून ते जाणवत राहतं हे ऐकूयात या गीतातून.

श्रोतेहो, पावसाशिवाय शेतीची कल्पनाच अशक्य आहे. पावसाचा प्रत्येक थेंब शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण आहे. शेती आणि पाऊस त्यांचे अतूट असे नातं आहे. पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून असते. पावसाचा प्रत्येक थेंब हा अमृतासमान असतो. चांगला पाऊस म्हणजे चांगलं पीक, आणि चांगलं पीक म्हणजेच आपला शेतकरी आनंदी. आता श्रोतेहो, ऐकूयात ग्रामीण प्रेम आणि निसर्गाच्या सान्निध्यात फुललेलं हे सुंदरसं गीत.

श्रोते हो, हरित क्रांतीचे जनक महानायक शेतकऱ्यांचे कैवारी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आणि वसंतराव नाईक यांनी शेती क्षेत्रातील दिलेल्या योगदानाबद्दल 1 जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. श्रोते हो, 1 जुलै ते 7 जुलै या काळादरम्यान कृषी सप्ताह साजरा केला जातो. शेतकऱ्यांच्या अपार कष्टाचा सन्मान करणे आणि शेतीच्या विकासाला प्रोत्साहन देणे, नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती देणे अशा काही कार्यक्रमांचं आयोजन या सप्ताहाअंतर्गत करून भारतातील शेतकऱ्याला प्रोत्साहन देऊन प्रगत शेतकरी करणे हा यामागचा उद्देश नक्कीच असेल.

श्रोतेहो, शेती हा केवळ व्यवसाय नाही तर ती संस्कृती आहे. श्रम, जिद्द आणि निसर्गावरील विश्वास याचं सुंदर मिश्रण म्हणजे शेती. आज विज्ञानामुळे शेतीत अनेक बदल झाले असले तरीही शेतकऱ्यांचं मातीशी असलेलं प्रेम मात्र आजही तितकंच जिवंत आहे. श्रोतेहो, आजच्या या विशेष दिवशी आपण सर्वांनी शेतकऱ्यांच्या कष्टांना मानाचा मुजरा करूयात. आधुनिक तंत्रज्ञान आणि परंपरागत अनुभव यांच्या मदतीने महाराष्ट्राची शेती अधिक समृद्ध हो हीच सदिच्छा. आणि या सुंदर शुभेच्छांसह आजच्या गाता रहे मेरातील या कार्यक्रमातून मी वृषाली सर्वांचा निरोप घेते. भेटूयात पुढील कार्यक्रमात. नमस्कार.

अंतर्गत जे कार्यक्रम आपल्याला आवडलेले आहेत त्या कार्यक्रमाचे अभिप्राय आणि सोबतच तुमच्या आवडीची गीतं आपण ऐकू शकाल आमच्या आवड बळीराजेची या कार्यक्रमामधून दर गुरुवारी शेतशिवार या कार्यक्रमात. तेव्हा आता आपल्याला जास्तीत जास्त संख्येने पत्र पाठवायचे आहेत आमच्या या पत्त्यावर. आवड बळीराजेची द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी परभणी. झालेला बदल श्रोत्यांनी कृपया लक्षात घ्यावा.

मध्यम लहरी 229 नॉमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि FM बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत आहात. 11:05 होत आहेत. हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करत आहोत. सहभाग आहे आनंद पोहनेरकर यांचा. सादरकते आहेत सदानंद कांबळी. ऐकूयात श्रोत्यांच्या फोन फरमाईशी हिंदी गीतांचा हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम.

0: हॅलो आकाशवाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या आमच्या सर्व रसिक श्रोत्यांना आनंद पोहनेरकरचा नमस्कार. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया कोणकोणत्या श्रोत्यांनी फोन केला आहे आणि कोणती गाणी त्यांनी आपल्याला सांगितलेली आहेत. पण तत्पूर्वी श्रोते हो, आपल्या सर्वांच्या प्रेमापोटी आणि आग्रहाखातर हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी हे दोन्ही कार्यक्रम आता म्हणजेच 1 जुलैपासून 1 तासाचे करण्यात आलेले आहेत. त्यामुळे भरपूर गाण्यांचा आपल्याला आस्वाद मिळणार आहे आणि आपल्या भरपूर मित्रांसोबत देखील आपल्याला संवाद साधता येणार आहे. त्यामुळे या दोन्ही कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्यासाठी संवाद साधा. आमचा नंबर आहे 0242 220 890. या दूरध्वनी क्रमांकावर आपण फोन करत रहा आणि संवाद साधत रहा हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी या कार्यक्रमासाठी. ऐकूया हॅलो आकाशवाणी कार्यक्रमात पहिला फोन हा कोणत्या श्रोत्याचा आहे.
1: हा हॅलो.
0: हा हॅलो आकाशवाणी कार्यक्रम सर, कोण बोलता आपण?
1: मी अनिल दाभाडकर बोलतोय परभणीवरून.
0: बर बर बर, अनिल दाभाडकरजी बोलताय. बर सर, आपला हॅलो आकाशवाणी कार्यक्रम आणि स्वरलहरी हे दोन्ही कार्यक्रम आता सुरू झालेले आहेत गाण्याचे.
1: हो हो.
0: तर आधी कार्यक्रम होते आपले, आपण आधी फोन लावत होतात का सर कार्यक्रमामध्ये?
1: हो हो हो, मला फार आवडायचे आपले कार्यक्रम.
0: बर बर,
1: नेहमी रेग्युलर फोन असायचे.
0: आणि संध्याकाळचा कार्यक्रम असल्यामुळे निवांत वेळेमध्ये सगळे आपले दिवसभराचे काम करून मग आपल्या पसंतीचं गाणं ऐकायचं.
1: हो सर, आता पावसाळाही सुरू आहे सर.
0: हा,
1: पाऊसही पडतोय अधून मधून.
0: हा,
1: वातावरण पण असतं संध्याकाळी.
0: बर पण सर, पाहिजे तसा पाऊस अजून नाहीये.
1: नाही,
0: म्हणजे शेतीसाठी जो पाहिजे.
1: हा, शेतीसाठी पूरक असा पाऊस नाही आहे.
0: असा पाऊस नाहीये. पण आता पाऊस पडत नाहीये सर, त्याला वेगवेगळी कारणं आहेत. पण मला वाटतं त्याला थोडाफार हातभार आपण देखील लावतोय असं म्हणायला हरकत नाही.
1: काही हरकत नाही सर.
0: म्हणजे आज वृक्षारोपण मोहीम आपण करतोय सर, झाड लावतोय. पण त्या झाडाची निगा किती राखतोय हे आपल्याला माहीत सर.
1: बरोबर सर.
0: तर अशा कुठल्या उपक्रमामध्ये वगैरे सहभाग आपला असतो का सर, वृक्षारोपण?
1: हो सर, आता 1-2 दिवसापूर्वीच आम्ही आमच्या कॉलनीमध्ये सर जवळपास 10-11 गुलमोहर आणि वडाची झाडं लावलीत सर.
0: वा वा वा, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. आणि त्याची निगा राखायचं काम कसं होतं मग सर?
1: आता सर आम्ही प्रत्येकाच्या दारात असल्यामुळे प्रत्येकाला सांगितलंय बाबा तुम्ही रोज त्याला सकाळी संध्याकाळी पाणी टाकायचं तुमच्या हिशोबाने.
0: बर बर बर,
1: असं सांगितलंय रे प्रत्येकाला.
0: हा हा हा, चालते चालते सर. बरं सर, आज गाण्याचा कार्यक्रम आहे आणि गाणं हिंदी आहे.
1: हो सर.
0: सर आपल्याला काही छंद वगैरे आहेत का मग गाण्याचे तसं?
1: हो सर, गाण्याची आवड भरपूर आहे.
0: बर बर बर. आणि मग आजच्या कार्यक्रमात कोणतं गीत ऐकतं सर आपण?
1: सर रिमझिम गिरे सावन लावलं तरी चालेल सर.
0: बर बर,
1: फार आवडतं गाणं सर ते. आणि थोडं वातावरण तसं आहे तर गाणं लावायला आहे, कदाचित आपलं गाणं ऐकून तरी पाऊस येईल.
0: काही हरकत नाही. काय सर, आपण सांगितलं की आपल्याला आवड आहे गाण्याची.
1: हो.
0: तर एक झलक आम्हाला ऐकवता मी ऐकायला मिळेल का सर या गाण्याची?
1: हो चालेल, ह्याच गाण्याची.
0: हो काही हरकत नाही.
1: जब

0: खूप खूप सुंदर सर बरं का आपला आवाज,
1: धन्यवाद धन्यवाद सर,
0: निश्चित.
1: धन्यवाद.
0: हा सर, आपल्या मित्रांसमोर हे गाणं ऐका सर, फोन केला
1: हो
0: त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर.
1: धन्यवाद धन्यवाद सर.
0: ठीक आहे सर, धन्यवाद.

0: मी आपला रेडिओ मित्र सय्यद जलाल भाई किल्ले दारूर दिल्लीहून बोलतोय सर.
1: चालते चालते, काय हरकत नाही. जलाल भाई, आपण काय करता बरं व्यवसाय?
0: माझं किल्ले दारूर मध्ये फुटवेअरचं शॉप आहे सर.
1: बर बर बर. आणि
0: कार्यक्रम आहे. हा
1: बर बर. आणि किती वर्षापासून, किती याच्यापासून चालू आहे व्यवसाय आपला?
0: माझं कमीत कमी 15 ते 20 वर्ष झाले सर.
1: 15 ते 20 वर्ष झाले.
0: हो
1: बर बर. दादा, आपलं जे किल्ले धारूर जे आहे,
0: हो,
1: त्या गावाला जे नाव पडलंय त्याचं काही माहिती सांगता येईल का बरं आपल्याला?
0: हा बिलकुल बिलकुल सर,
1: सांगा बरं काय आहे.
0: आमचं धारूर जे शहर आहे
1: हा
0: ते ऐतिहासिक नगरी आहे सर.
1: हो हो.
0: इथं फार जुना काळातील भुईकोट किल्ला आहे सर.
1: भुईकोट किल्ला. बर.
0: हा, दोन्ही बाजूने पाणी आणि एका बाजूने खोल दरी आहे सर.
1: असं आहे.
0: आणि हा किल्ला जो आहे हा पर्यटन स्थळ आहे सर.
1: बर. म्हणजे अजून लोक येतात पाहायला? आज
0: बिलकुल येतात सर, बिलकुल येतात सर.
1: बर. आणि पाण्याची स्थिती कशी आहे मग किल्ल्याच्या बाजूला, जे तुम्ही सांगितलं?
0: दोन, हा दोन खंडक आहे सर.
1: नाही, पाणी सध्या आहे का मग म्हणलं?
0: हो आहे ना सर, बिलकुल आहे. 12 महिने पावन पाणी असतं त्याच्यामध्ये.
1: बरे महिने पाणी. बर.
0: हा, त्याला काय म्हणतात, एक खारी गुंडी, एक खारी बावडी आणि गोळी
1: गोळी बावडी.
0: बर बर. हा असं येते.
1: बर बर.
0: एका याच्यामध्ये कसं आहे, चांगलं पाणी आहे, गोड पाणी आहे.
1: हा हा.
0: आणि एकामध्ये खारं पाणी आहे.
1: बर बर.
0: दोन्ही बाजूला.
1: वा वा वा. तुम्ही चांगल्या ऐतिहासिक नगरीमध्ये राहताय.
0: हा, त्याच्यानंतर सर,
1: हा,
0: किल्ल्याच्या पायथ्याशी एकदम रमणीय वातावरण मध्ये एक अंबाचोंडी म्हणून माताचं मंदिर आहे सर.
1: बर बर बर.
0: अंबाचोंडी त्याचं नाव आहे. आणि प्रत्येक नवरात्रीला तिथं 9 दिवस यात्रा भरते सर.
1: बर बर बर.
0: खूप लांबून लांबून लोक येतात सर.
1: हा हा.
0: हो, नाथवाचं मंदिर आहे आणि गैबीसाहेबचा दर्गा आहे. सगळे इथले लोक एकोप्याने राहतात सर.
1: चालते चालते. अतिशय सुंदर वातावरण आणि एकोप असल्यामुळं राष्ट्रीय एकात्मता आपल्या गावात जपली जाते असे म्हणायला हरकत नाही.
0: बिलकुल सर, बिलकुल बिलकुल सर.
1: आज गाणं कोणतं ऐकतं आपल्या कार्यक्रमामध्ये?
0: तर गाणे ऐकण्यापूर्वी एक शेर अर्ज करतो सर.
1: हो सांगा सांगा.
0: किसी के घर बार बार जाओ तो इज्जत कम हो जाती है. किसी के घर बार बार जाओ तो इज्जत कम हो जाती है. दुनिया में एक ईश्वर का अल्लाह का घर ही है जहाँ

0: बार बार जाओ तो इज्जत बढ़ जाती है।
1: क्या बात है,
0: बार बार जाओ तो इज्जत बढ़ जाती है।
1: क्या बात है, बहुत खूब बहुत खूब। गाना कौन सा सांगता है आज?
0: तर चित्रपटाचं नाव आहे सर तपस्या।
1: बर,
0: 1976 चा चित्रपट आहे सर। गायक आहेत किशोर कुमार आणि आरती मुखर्जी। संगीत आहे रवींद्र जैन यांचं आणि गीत आहे यमजी हशमत यांचं। आणि गीताचे बोल आहेत सर, दो पंछी दो तिनके कहो लेके चले है कहां, ये बनाएंगे एक आशिया। दो पंछी दो तिनके कहो लेके चले है कहां, ये बनाएंगे एक आशियाना।
1: मस्त, खूप सुंदर गाणं आपण सांगितलंय आपल्या मित्रांसमोर। गाणं ऐका,
0: हो
1: फोन केला। हा सांगा
0: पहिल्यांदा तर खास तुम्ही सर।
1: हा बोला बोला।
0: त्यानंतर आमचे सुरेश जाधव, नंदकिशोर घटे, धनंजय चौड, उस्मानजी फौजी, रहीम खान पठान, प्रकाश जैन, अभिमान साबळे पाटील, बलिराम साबळे पाटील, विष्णू सर्वदे, गंगाधर सावनकर, वर्षा काळे मॅडम आणि संजू पवार, आम्ही सगळे मिळून ह्या गीताचा आनंद घेऊ सर।
1: धन्यवाद आपण फोन केल्याबद्दल।
0: धन्यवाद। आपलं नाव सर?
1: मी आनंद पोहनेरकर बोलतोय।
0: ओके, धन्यवाद सर, आपलं मनापासून धन्यवाद।
1: धन्यवाद।

0: हॅलो आकाशवाणी कार्यक्रम,
1: हाँ नमस्कार साहेब,
0: नमस्कार. कोण बोलतं सर?
1: विजय कुमार खुळे.
0: खुळेजी, आपले पत्र देखील असतात मला वाटतं. पत्रव्यवहार
1: हो,
0: आपला चालू असतो
1: मी
0: कार्यक्रमामध्ये.
1: 1982 पासून
0: हां,
1: जुना श्रोता आहे सर.
0: हो, त्याच्यामुळे पत्र
1: माझे
0: देखील
1: वडील पण आहे ना.
0: पत्रोत्तराच्या कार्यक्रमामध्ये आमच्याकडून वाचण्यात येतात आपले नावं खुळेजी,
1: हो हो
0: विजय
1: हो
0: कुमार.
1: मला आपली आवड, आपकी पसंत,
0: हो
1: हल्लो आकाशवाणी.

0: सोडले रे, हे माझे
1: हा
0: आवडते कार्यक्रम आहे
1: यस यस
0: बातम्या.
1: यस, नाही कार्यक्रम आकाशवाणीचे दर्जेदारच असतात.
0: हो सर,
1: चालते
0: मी
1: आपण.
0: सर्व आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकतो, पण मला आहे ना
1: हा
0: सगळ्यात जास्त कार्यक्रम आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राचे आवडतात सर.
1: हा बर बर, आपण काय करता खुळेजी?
0: मी प्राथमिक शिक्षक होतो सर,
1: बर बर,
0: आता
1: ज्ञानदानाचं
0: मी रिटायर झालो.
1: ज्ञानदानाचं काम आपण करताय चांगल्यापैकी.
0: हो हो सर, हो सर.
1: बर बर, मग आता रिटायर झाल्यावर परत म्हणजे घरी विद्यार्थ्यांना शिकवण वगैरे काय आहे का? म्हणजे गावातले पोरं, समजा मुलं आले विद्यार्थी,
0: हो हो
1: तर
0: हो
1: त्यांना शिकवता वगैरे काय आहे का बाकी दुसरा
0: हो
1: काय
0: सर, मी
1: छंद वगैरे?
0: त्यांच्याकडे ना, हो हो मी आता जाता काही मला विद्यार्थी दिसले ना
1: हो
0: छोटे
1: हो
0: कुठे, तर मी सहज विचारतो बाळ तू कितीला आहे, मग त्यांनी सांगितलं मला दिसलं मग तुला उजळण्याचा पाडा कुठपर्यंत येतो, मग मला आजचा म्हणून दाखव,
1: हा
0: फास्टचा
1: हा हा
0: आणि मग ज्यावेळेस ते म्हणून दाखवते ना त्यावेळेस मी त्यांच्या पाठीवर हात फिरतो, टाळ्यावर कौतुक
1: क्या
0: करतो,
1: बात क्या बात क्या बात,
0: त्यावेळेस त्यांचा आनंद खूप
1: नाही
0: होतो,
1: निश्चित
0: आणि
1: निश्चित.
0: त्यावेळेस लांबूनच त्यांची आई पाहते तिला सुद्धा खूप आनंद होतो,
1: हो हो
0: आणि
1: हो
0: ते
1: सर,
0: हळूच
1: कारण
0: म्हणते सर काय म्हणलं ग तुला,
1: हा हा नाही
0: त्यांचा
1: नाही,
0: आनंद मी
1: असे
0: दुजू
1: तुमच्यासारखे
0: शकतो.
1: शिक्षक गावात असतील सर, तर निश्चितच येणारी पिढी जी आहे ती ज्ञानवंत गुणवंत होईल, यात शंका नाही. आज गाणं
0: आणि
1: कोणतं
0: सर
1: ऐकता कार्यक्रमामध्ये?
0: डफली वाले डफली बजा,
1: सरगम
0: मला ते खूप छान
1: चित्रपटातलं.
0: आवडतं. हा सरगम सर, सर माझ्या कुटुंबातलं नाव
1: हो
0: घ्या ना.
1: सांगा सांगा.
0: माझी आई शकुंतलाबाई खुळे, माझी पत्नी सुनीता खुळे, माझा मुलगा आकाश खुळे, प्रतीक खुळे आणि समस्त खुळे परिवार. आज सर कबीर जयंती आहे, कबीर जयंती निमित्त आणि त्याचप्रमाणे माता महिला यांचा सण आहे, ज्या सणाचं नाव आहे वटपौर्णिमा, या दोन्ही सणाबद्दल मी आपल्या आकाशवाणी परिवाराला खूप खूप हार्दिक हार्दिक लाख मोलाच्या शुभेच्छा देतो सर.
1: धन्यवाद धन्यवाद सर. ऐका हे आपल्या परिवाराचं गाणं, फोन केला
0: सर
1: त्याबद्दल धन्यवाद.
0: तुमचा पण खूप खूप धन्यवाद. हा सर.

0: हेलो आकाशवाणी कार्यक्रम।
1: नमस्कार सर,
0: नमस्कार, कोण बोलता सर?
1: मी रवींद्र पवार बोलतो सर, गोवर्धन तालुका रिसोड जिल्हा वाशिम इथून.
0: बर बर, पवार जी बोलताय?
1: हा सर, आपण आनंद पोहनेरकर बोलता ना?
0: हो, मी आनंद पोहनेरकर बोलतो आहे।
1: हा सर, तुमचा आवाज ओळखला मी आणि मी नियमितपणे आपलं आकाशवाणी परभणी केंद्र ऐकतो सर.
0: बर बर बर, आपलं नाव काय म्हणलं सर?
1: रवींद्र पवार.
0: रवींद्र पवार जी। बर बर
1: हा
0: बर, रवींद्र जी आपण काय करता, व्यवसाय वगैरे?
1: व्यवसाय माझा सलूनचा व्यवसाय आहे सर गावात, आणि मी गावामध्ये आपलं
0: हां,
1: सलूनचं काम करता करता आपलं परभणीचे सर्वच कार्यक्रम ऐकतो सर.
0: बरं बरं, म्हणजे रेडिओवर ऐकता का FM वर?
1: नाही नाही, आपलं मी मोबाईल ॲपवर ऐकतो सर.
0: मोबाईल ॲपवर ऐकता?
1: हां,
0: बरं बरं बरं,
1: आणि या मोबाईल ॲपच्या अगोदर सर माझ्या दुकानात 3 सेलचा
0: हो
1: रेडिओवर आहे सर. हां, आणि
0: हो
1: मग मी
0: हो
1: रेडिओवर आपले कार्यक्रम ऐकत असतो सर.
0: बरोबर, आणि ती मजा काही वेगळीच होती।
1: हां, ती मजा वेगळी होती, पण आता आता मी समजा
0: नाही
1: क्लिअर
0: नाही
1: केलं मिळते म्हणा असं नाही.
0: आहे आहे, पण आता कसं आहे पवार जी, आपल्याला
1: हां,
0: काळानुसार आकाशवाणीला देखील बदलावं लागणार आहे।
1: बदलाव लागतो. हां, म्हणजे
0: आता
1: कसं
0: आता
1: आहे सर.
0: तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही श्रोते आहात
1: हो
0: आणि एक कार्यक्रम चालू आहे, तुम्हाला अचानक कुठं बाहेर जायचं काम पडलं, तर
1: हो
0: मग
1: ना, बरोबर
0: तुम्हाला
1: हो
0: वाटतं आता कार्यक्रम सोडून मी कसा जाऊ,
1: ना, बरोबर
0: आणि समोर जाणं तर आवश्यक असतं।
1: हो.
0: मग
1: म्हणजे आता आपले
0: आकाशवाणीने तुम्हाला पर्याय उपलब्ध करून दिला आहे, मोबाईलवर आहे तुमचं आकाशवाणी,
1: म्हणजे आपल्या खिशात आपला
0: खिशामध्ये
1: रेडिओ आहे
0: तुमची
1: म्हणलं चालतं.
0: आकाशवाणी आहे
1: हा
0: एकदम
1: आहे, बरोबर.
0: हृदयाच्या जवळ।
1: हाँ, बस बस बस, म्हणजे आपण कुठेही ऐकू शकतो, कुठेही गेलो
0: कुठे
1: तर ऐकू
0: कुठे
1: शकतो.
0: ऐकू शकतो तुमचे गाणे, कार्यक्रम तुम्ही ऐकू शकता।
1: आणि सर, तुम्ही हॅलो आकाशवाणी स्वरलहरी सुरू केल्याबद्दल सर
0: हो
1: तुमचे सर्वांचे धन्यवाद करतो, धन्यवाद मानतो सर मी, कारण कार्यक्रम बरेच दिवसचे
0: हो
1: बसले
0: हो
1: होते
0: सर,
1: आपण.
0: कसं आहे काही वेळेची बंधनं असतात, ती पाळून मग कार्यक्रम चालू करा लागतो।
1: हां, आणि सर कसं आहे, आता तुम्ही अर्धा तासात सुरू केला त्याबद्दल चांगलं आहे,
0: हो
1: परंतु अशी विनंती आहे की पुढे चालून समजा एका तासात केला तर एकदम चांगलं होईल.
0: रवींद्रजी, आपल्या सर्वांच्या प्रेमापोटी आणि आग्रहाखातर हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी हे दोन्ही कार्यक्रम आता म्हणजेच 1 जुलैपासून 1 तासाचे करण्यात आलेले आहेत। आता हा जो कार्यक्रम आहे आजचा,
1: हाँ
0: याचं
1: हाँ
0: प्रसारण 1 तारखेला आहे
1: हाँ
0: आणि
1: हाँ
0: तो कार्यक्रम 1 घंट्याचा होणार आहे।
1: हो गारवा, मग तर सर आपलं सर्वांचं अभिनंदन
0: हो
1: करतो मी.
0: हो
1: हाँ
0: हो आपल्या सर्व श्रोत्यांच्या हा 1 घंट्याचा कार्यक्रम केलेला आहे।
1: हाँ बरं सर, हा 1 तारखेला सकाळी किती वाजता सुरू होईल मग?
0: सर हा कार्यक्रम 11:05 सुरू होईल।
1: हो, म्हणजे 11:05 ते 12:00.
0: हाँ, चाल।
1: हाँ बरं,
0: बरं,
1: चालतं चालतं सर.
0: आजच्या कार्यक्रमात आपण गीत कोणतं ऐकताय?
1: तर सर गीत मला शोर मधलं ऐकवा, मुकेश आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं पाणी रे पाणी तेरा रंग कैसा. हो ठीक आहे,
0: धन्यवाद
1: धन्यवाद
0: फोन
1: सर,
0: केल्याबद्दल।
1: धन्यवाद.

0: हॅलो आकाशवाणी कार्यक्रम.
1: हॅलो आकाशवाणी कार्यक्रम, मी शिवाजी नखाते बोलतो, कोंढेरकर सर.
0: नखातीजी बोलताय. काय म्हणता बाकी नखातीजी, सांगा.
1: काय नाही, आनंदात सर, तुम्ही कसे आहात?
0: एकदम मजेत, एकदम मजेत.
1: बरं,
0: झाली कामं?
1: आकाशवाणीचे कार्यक्रम, हो कामं चालू आहेत.
0: कामं
1: आकाशवाणीचे कार्यक्रम दररोज ऐकतो सर आम्ही.
0: रोज ऐकता?
1: हो
0: बर बर बर. आता तुमचीच आकाशवाणी म्हणल्यावर तुम्हाला ऐकावं लागणार, आमचं कौतुक करावं
1: हो सर,
0: लागणार.
1: हो
0: हां
1: सर,
0: बर
1: हो
0: बर.
1: कार्यक्रम आपले चांगले व्हायले, एकशे बडकर एक
0: एक से
1: कार्यक्रम
0: बढकर
1: होते.
0: एक. आणि आता आपल्या सर्वांच्या प्रेमापोटी आणि आग्रहाखातर हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी हे दोन्ही कार्यक्रम आता म्हणजेच 1 जुलैपासून 1 तासाचे करण्यात आलेले आहेत.
1: आज मजबूर पिक्चर मधलं साहेब एक गाणं मस्त.
0: मजबूर
1: हो, आज
0: कोणतं?
1: मी जो सुनता आहे, आज मी जो कहता आहे, हो यासाठी एक आमची नातू आहे, नातू
0: हो सांगा सांगा.
1: जानवी ना खाते, मानसी ना खाते, सोहम ना खाते, मयूर कवळे,
0: चालेल चालेल.
1: यांना
0: या
1: सुद्धा हे गीत ऐकायचं सर.
0: चालेल, आपल्या सगळ्या परिवारासह ऐका गीत. हे फोन केला
1: हो
0: त्याबद्दल
1: सर,
0: धन्यवाद.

0: आमचे कार्यक्रम ॲपवर ऐकता आपण सगळे.
1: हो मोबाईल ॲपवर ऐकतो.
0: मोबाईल ॲपवर?
1: हो मोबाईल ॲपवर आकाशवाणी केंद्र ए आर ॲप न्यूज ऑन ए आर ॲप.
0: हो हो न्यूज ऑन ए आर ॲपवर ऐकता. बरं बरं. जाधव साहेब आपण व्यवसाय काय करता बरं?
1: माझं वर्क कमी वेल्डिंगची, वेल्डिंगची कामं करतो.
0: वेल्डिंगचे कामं करता?
1: जुने रिपेरिंग ही का.
0: बरं बरं. म्हणजे घराच्या खिडक्या दरवाजे अत्याधुनिक पद्धतीचे सगळं आपण तयार करता?
1: हो हो.
0: बरं बरं बरं. आजच्या कार्यक्रमात गीत कोणतं ऐकताय सांगा जरा.
1: चित्रपट नाव आहे मेरा गाव मेरा देश.
0: बरं, गाण्याचे बोल सांगता येईल?
1: छोड दिया जाय क्या मार दिया जाय बोल तेरे साथ क्या सलूक किया जाय.
0: क्या बात क्या बात. कोणाशी भांडणे वगैरे झालेत का? कोणाशी भांडणे वगैरे झालेत का म्हणलं? गाण्याच्या माध्यमातून त्यांना सांगताय?
1: नाही नाही नाही, तसं काय नाही. आपलं तसं काय नसतं, आपलं मन मिळावं पण आहे. त्यामुळे सर्व
0: सहज मित्रत्वाच्या नात्यात विचारलं, बाकी काही नाही.
1: नाही बरोबर, विनोद झालाच पाहिजे.
0: हा, विनोद थोडा झाला पाहिजे, हसी मजाक झाली पाहिजे. दिवसभर तर आपल्या कामामध्ये आपण गुंतलेलो आहोतच. चालेल, आपण ऐका हे, आपण ऐका गाणं.
1: विनोद झाल्यावर सर काय होत, आपलं मन मोकळं होत.
0: मन मोकळं होतं, कसं बोला सर. चालेल, चला आपण हे गाणं ऐका. आपल्या मित्रपरिवारासह फोन केला त्याबद्दल धन्यवाद.
1: काय मित्र आहे ना वगैरे विचारतो.
0: हो सांगा सांगा.
1: सर्वप्रथम तुम्ही घ्या या गाण्याचा आनंद.
0: हा हा.
1: आमचे मित्र आहेत प्रिया सायरा शेळकेजी, कांताबाव रामगडेजी, किरण शिंदेजी, सतीश गाडगेजी, गौतम कोकाटेजी, विकास शेळकेजी, श्रीकांत मांडारेजी, विजय पाटील तारुकरजी, धनंजय पटेलजी, रमेश जाधवजी, उदय काळेजी, या सर्वांच्या पसंतीला जोडूया.
0: चालेल, आपण या सर्वांच्या आवडीचं हे गीत ऐका. फोन केल्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद
0: धन्यवाद.

0: हेलो आकाशवाणी कार्यक्रम।
1: हेलो आकाशवाणी बापू लागला।
0: हो हेलो आकाशवाणी कार्यक्रम, कोण बोलता ताई?
1: आम्ही टाकळीवरून बोलते, सारिका देशमुख।
0: टाकळीवरून? बर बर, कुठून? टाकळी कुंभकर्ण, जिल्हा परभणी?
1: हा जिल्हा तालुका जिल्हा परभणी।
0: परभणी, आमचं आकाशवाणीचं केंद्र तिकडंच आहे, तुमच्याजवळ?
1: हो जवळच आहे।
0: हां जवळच आहे, त्याच्यामुळं कार्यक्रम ऐकता सगळे?
1: हा ऐकतो।
0: रेडिओ आहे की मोबाईलवर ऐकता?
1: नाही रेडिओ आहे।
0: रेडिओ आहे, बरं। आणि काय काम करता ताई आपण?
1: मी गृहिणीच आहे सर।
0: गृहिणी आहात? बर बर बर, गृहिणी होणं देखील महत्त्वाचं आहे बरं का, म्हणजे
1: धन्यवाद।
0: हो, कारण घरचे जे पुरुष मंडळी ते बाहेर जातात, काम करतात, आणि त्यांच्या आरोग्याची जेवणाची आपण सगळी जबाबदारी तुम्ही पार पाडता, गृहिणी सगळ्याच।
1: हो ना।
0: मुलांचं शिक्षण आहे, मुलांचीही जबाबदारी पार पाडता।
1: हो
0: बाकीचे आपले छंद काय आहेत का ताई?
1: माझे छंद
0: घर बसल्या बसल्या काही
1: आता
0: करता?
1: काय नाही सर, घर बसल्या बसल्या घरचेच काम करते।
0: घरचेच काम करता? बर बर
1: हो
0: बर, आमचे कार्यक्रम ऐकता आकाशवाणीचे सगळे?
1: हो का, कार्यक्रम ऐकतो तुमची, तर आवड आहे फोन लावायची।
0: बर बर बर, चालते चालते, फोन केल्याबद्दल धन्यवाद।

0: हाय नमस्कार,
1: नमस्कार सर।
0: परभणी आकाशवाणी केंद्रातून बोलतोय. हॅलो आकाशवाणी कार्यक्रम सुरू आहे.
1: हो सर,
0: बर बर,
1: आवाज लक्षात आला सर, कोनेरकर सर आपला।
0: वा वा वा, धन्यवाद धन्यवाद ताई. कार्यक्रम याचा अर्थ
1: हॅलो।
0: आपण आमचे ऐकता सगळे
1: हाँ, कार्यक्रम आकाशवाणीचे ऐकते सर।
0: ऐकता ऐकता. बर बर बर,
1: हाँ,
0: आपण काय करता ताई? बाकी
1: मी गृहिणी आहे सर।
0: गृहिणी आहात, आपले छंद वगैरे काय
1: बरोबर।
0: आहेत ताई?
1: छंद म्हणजे एक तर झाडे लावणे आणि गाणे वगैरे, भक्तिगीत,
0: हां,
1: हे थोडे आवड आहे।
0: बरं बरं. मग आता सध्या कुठल्या पावसाळ्याच्या अनुषंगानं कोणती नवीन झाडं लावलेत का आपण?
1: नवीन झाडे काही बेलाचं वगैरे ते लावलेलं आहे आणि नवीन रोपं आणून लावायचे,
0: नवीन.
1: आणि निसर्ग भरपूर देतो, अगोदरच भरपूर झाडं आहेत सर आमच्याकडे।
0: हिंदी गीत कोणतं ऐकताय आपण, सांगा बरं चांगलं आवडीचं.
1: तोसा चेहरा तेरा म्हणजे फुलासारखं माणसाला सुद्धा बघावं वाटते, असे काही गाण्यात अर्थ आहेत
0: बर बर बर,
1: तर।
0: फुलोंसा चेहरा तेरा ते ऐकायचं, म्हणजे लहान मुलं जे आहेत ते निरागस असतात, फुलांसारखे असतात, असे आशयाचे गीत आहे. तर ते गीत आपल्याला ऐकायचं आहे.
1: हो सर,
0: चालेल चालेल, फोन केला त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद सर,
0: धन्यवाद
1: धन्यवाद,
0: धन्यवाद.
1: आणि तुमच्या आकाशवाणीचे खूप धन्यवाद, प्रत्येक वेळेला जागरूक करता आम्हाला, प्रत्येक नागरिकाला।

0: हाँ,
1: हेलो।
0: हेलो, आकाशवाणी कार्यक्रम, कौन बोलता है?
1: मैं राजेश शाह बोलतो है।
0: राजेश शाह बोलता है?
1: हो
0: बरबर
1: परभणी
0: शाह,
1: बोलतो है।
0: परभणीन बोलता है शाह जी?
1: हो सर, हो सर। सर
0: बरबर राजेश जी, अपन व्यवसाय काय करता है?
1: माझं मल्टी सर्व्हिसेस आहे, ऑनलाइन फॉर्म्स वगैरह भरणे।
0: युवक जे आहेत आता आपले नवीन पिढी,
1: हो,
0: तर त्यांना
1: युवकांना जे नोकरी विषयक आणि शैक्षणिक अजून
0: हो
1: कोणत्या योजना असतील
0: शासनाच्या
1: त्यांचे
0: योजना
1: फॉर्म्स मी
0: असतील
1: ऑनलाइन भरतो।
0: नोकरीविषयक
1: यस
0: दृष्टीने पाहिले तर त्यांना सहकार्याची भूमिका आपली आहे असं म्हणायला हरकत नाही.
1: हो सर, हो सर, हो सर।
0: बरोबर शहाजी, आप व्यवसाय तर आपला आहे, पण व्यवसाय व्यतिरिक्त छंद आपण जोपासणं देखील महत्त्वाचं आहे.
1: हो
0: म्हणजे
1: सर, हो
0: आपल्या
1: सर। मान
0: स्वतःचा विरंगुळा म्हणा किंवा मनशांती म्हणा,
1: हो सर, हो सर, हो
0: तर
1: सर।
0: आपला काही छंद आहे का मग या अनुषंगानं?
1: कधी कधी गाणे गुणगावतो सर मी,
0: गाणे गुणगुणता?
1: एक हो सर।
0: वा वा वा, क्या बात है, क्या बात है. सहसा मग गाणे कुणाचे आवडतात? किशोर कुमार, मोहम्मद रफी, का तसं काही
1: जास्त
0: नाही?
1: किशोर कुमार आवडतात मला,
0: किशोर कुमारचे गाणे
1: पण
0: ऐकतो.
1: असे सगळ्यांचेच गातो,
0: बर बर
1: म्हणजे
0: बर
1: गुणगावतो, गातो म्हणण्यापेक्षा गुणगुणतो।
0: बर बर, नाही गातो
1: हो
0: म्हणजे
1: हो
0: परत आपला ग्रुप वगैरे आहे का काय मग गुणगुणायचा,
1: आहे, एक छोटासा व्हॉट्सअप ग्रुप आहे आमचा,
0: मित्र कंपनीचा?
1: मित्र कंपनीचा।
0: बरं, ज्यावेळेस मग विरंगुळा असेल त्यावेळेस सगळे एकत्र बसून गाणे म्हणता मग.
1: हो।
0: बरं बरं, आजच्या कार्यक्रमात आता हिंदी गीतांचा आपला कार्यक्रम आहे,
1: अच्छा,
0: तर कोणतं आपल्याला गीत ऐकायचं सांगता येईल जरा?
1: बस मग आता तुम्ही मैत्रीचं नाव घेतलं तर मैत्रीसाठीच एक गीत घ्या, दिये
0: कोण?
1: जलते है। हाँ, ते किशोर कुमार यांनी गायलेलं,
0: बर बर बर.
1: अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेलं, हे गीत ऐकवावे ही माझी
0: बर
1: मनापासून
0: बर
1: इच्छा।
0: बर. राजेशजी, आपण सांगितलं की गाणे म्हणायच्या जे आपण गुणगुणता गाणे,
1: हो सर, हो सर।
0: तर मला वाटतं ह्या गीताचं देखील एक गुणगुणतं आपण आम्हाला ऐकवावं.
1: बिल्कुल बिल्कुल सर, एक एक ओळ ऐकवतो।
0: हो.

0: मिलते हैं।
1: क्या
0: क्या
1: बात
0: बात,
1: है, क्या बात, बहुत बढ़िया राजा जी।
0: धन्यवाद धन्यवाद
1: हाँ,
0: धन्यवाद सर,
1: प्रत्यक्षात ज्यावेळेस योगी त्यावेळेस प्रत्यक्षात आपल्याकडून ऐकू गाणे, पण तुर्तास
0: नक्कीच
1: आपण किशोर कुमार जी यांच्या आवाजातील गाणं ऐकूया।
0: नक्कीच
1: आपण
0: नक्कीच
1: फोन
0: सर,
1: केला त्याबद्दल आकाशवाणी परभणी केंद्राच्या वतीने आपलं धन्यवाद।
0: धन्यवाद सर, आपले ही आम्हालाही आमचं मनपसंत गीत ऐकवण्याचा मौका दिला।

0: त्यावरती गाणं ऐकूया.
1: नक्कीच
0: आपण
1: नक्कीच
0: फोन
1: सर,
0: केला त्याबद्दल आकाशवाणी परभणी केंद्राच्या वतीने आपलं धन्यवाद.
1: धन्यवाद सर आपलेही की आम्हालाही आमचं मनपसंत गीत ऐकवण्याचा मौका दिला.
0: धन्यवाद धन्यवाद.

तर असा होता आजचा हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम. या कार्यक्रमात आपण सदाबहार गाणी तर ऐकलीच, पण त्यासोबत काही नवीन मित्रांची देखील आपली ओळख झालेली आहे. श्रोते हो, पुन्हा सांगतो की आपल्या सर्वांच्या प्रेमापोटी आणि आग्रहाखातर हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी हे दोन्ही कार्यक्रम जे अर्धा अर्ध्या तासाचे होते, ते दोन्ही कार्यक्रम 1 जुलै 2026 पासून आता संपूर्ण 1 तासाचे केलेले आहेत. त्यामुळं या 1 तासामध्ये आपल्याला भरपूर गाणी ऐकायला मिळणार आहेत आणि नवीन आपल्या मित्रांशी मैत्रिणींशी देखील आपल्याला संवाद साधता येणार आहे, त्यांची ओळख आपल्याला होणार आहे. त्यामुळं आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला कळवायला विसरू नका आपल्या पत्रोत्तराच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मी आपला मित्र आनंद पोहनेरकर निरोप घेतोय. धन्यवाद.

हॅलो आकाशवाणी, हा श्रोत्यांच्या फोन फरमाईशी हिंदी गीतांचा कार्यक्रम आत्ताच श्रोते हो आपण ऐकलात. निवेदन केलं होतं आनंद पोहनेरकर यांनी, या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळे. श्रोते हो, हॅलो आकाशवाणी हा श्रोत्यांच्या फोन संवादावर आधारित हिंदी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. मध्यम लहरी 229 किलोमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.

शेतकरी बंधूंनो, शेत शिवार या कार्यक्रमांतर्गत जे कार्यक्रम आपल्याला आवडलेले आहेत त्या कार्यक्रमाचे अभिप्राय आणि सोबतच तुमच्या आवडीची गीतं आपण ऐकू शकाल आमच्या आवड बळीरजेची या कार्यक्रमामधून दर गुरुवारी शेत शिवार या कार्यक्रमात. तेव्हा आता आपल्याला जास्तीत जास्त संख्येने पत्र पाठवायचे आहेत आमच्या या पत्त्यावर. आवड बळीरजेची द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी परभणी. झालेला बदल श्रोत्यांनी कृपया लक्षात घ्यावा.

0: मनोरंजन करणारी वाणी आकाशवाणी, ज्ञान रंजन करणारी वाणी आकाशवाणी, आपल्या सर्वांची लाडकी परभणी आकाशवाणी। आता आपल्या या आकाशवाणी परभणीचं प्रसारण आपण ऐकू शकता FM बँड 102 MHz वर।
1: मध्यम लहरी 229 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि FM बँडच्या 102 MHz श्रोतेहो आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत होता। आता दुपारचे 12 वाजतात। यानंतर काही क्षणातच वनिता मंडळ हा कार्यक्रम आणि त्यानंतरचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत। प्रतीक्षा करा।
2: ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण

मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. आज आहे 1 जुलै. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेऊन मी तुमच्यासाठी हजर झालीय. कार्यक्रम काय काय आहेत ते सुरुवातीला सांगते. माधवी गोखले लिखित ओव्यांचं सौंदर्य, ओवी गायन केलंय नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कामगार दिवसानिमित्त अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत, आणि स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे

यांची मुलाखत आज आपण ऐकणार आहोत. चला तर मग मैत्रिणींनो कार्यक्रमाला सुरुवात करूया. माधवी गोखले लिखित ओव्यांचं सौंदर्य, ओवी गायन केलंय नेहा वैशंपायन यांनी. आपल्या माय मराठी भाषेत ओवी वाङ्मय हे मौखिक असं आद्य वाङ्मय, अपौरुषीय असं केवळ स्त्रियांच्या मुखातून त्याची अगदी सहज निर्मिती झालीय. दळण कांडण अशी कष्टाची कामं करताना अगदी सहज सुचलेल्या ओव्या आहेत, स्त्रियांच्या अगदी जिव्हाळ्याच्या. जीवाभावाच्या नात्यांमधील प्रेम आपुलकी आत्मीयता अशा विविध भावनांना रसाळ ओघवत्या शब्दातून ओव्यांच्या माध्यमातून व्यक्त केलंय. खरोखर या ओव्या म्हणजे मराठी भाषेचं वैभव आहे. भाषेच्या सौंदर्यानं नटलेल्या त्या आहेतच म्हणून प्रत्येक स्त्रीला त्या भिडतात. काही ओव्यांवर आधारित स्त्रियांच्या जन्मापासून ते आजी होऊन परमार्थाला लागेपर्यंतच्या ओव्यांचा समावेश या कार्यक्रमात केलेला आहे. जन्म डोहाळे बारसे मुंज अशा तिच्या जीवनातील अनेक प्रसंगी गायला गेलेल्या ओव्या यात आहेत. सुरुवातीला आपण ऐकूया भक्तिभावानं ओथंबलेल्या दोन तीन लक्ष्मी नारायणासाठी अत्यंत भावभक्तीत रचलेल्या ओव्या.

भगिनींनो, पूर्वीच्या बायकांना दळण कांडण सगळी कामं घरीच करावी लागत. पूर्वी आजच्यासारखी यंत्राची बटनांची दुनिया नव्हती. सगळीच कामं खूप कष्टाची होती. ही कामं करता करता हे श्रम हलके होण्यासाठी बायका ओव्या म्हणायच्या, ओव्या गायच्या, ओव्या रचायच्या. गाता गाता त्यांची कामं अगदी सहज गत्या होत असत आणि कामाचे श्रमही त्यांना जाणवत नसत. दळणानं दिवसभराच्या कामाची सुरुवात होत असे, तीही अगदी पहाटे पहाटे. सगळं दळण सगळी पिठं घरी दळली जायची. पूर्वी कुटुंब मोठी एकत्र असायची, त्यामुळे पहाटेच्या पारी झुंजू मुंजू होताच घरातल्याच बायका कधी जावा जावा, कधी नंडा भावजया, कधी सासवा सुना जात्याच्या लयबद्ध तालावर ओव्या गात गात दळण दळायच्या. ती घरातली बाई दळण दळत आहे, आता अगदी थोडंच दळायचं राहिलंय, तेव्हा त्या ओव्यांमधून काय सांगते ऐका बरं.

दळणानं दिवसाची सुरुवात व्हायची, ओटीवर उन्हं यायची, लहान मोठी साऱ्यांचीच लगबग व्हायची. घरात पणजी, पणजोबा, आजी, आजोबा, सासवासुनांची कामांची धांदल व्हायची. आणि बरं का, या साऱ्या गोतावळ्यात एखादी पहिलटकरीण डोहाळतुलीही असायची. या पहिलटकरणीची सासरी माहेरी खूप काळजी घेतली जायची आणि कौतुकही व्हायचं.

ला। सुनबाईला डोहाळे लागले की तिच्या सासू सासऱ्यांना आई वडिलांना नातवाचे वेध लागतात आणि मग नातवाच्या बारशासाठी काय काय करायचं तेही या ओव्यामधून गायलं जायचं। त्यांच्या मनातल्या इच्छाच जणू ओव्यांमधून प्रकट व्हायच्या।

लेकीचं पहिलं बाळणपण माहेरी असतं ना, म्हणून मामा मामीचा उल्लेख येतोच. आणि मामा मामीच्या नात्याला प्रेमानं बांधूनही ठेवलंय. अशा प्रकारे आजी आजोबा मामा मामींना बाळाच्या बारशाचे वेध लागतात. आणि हो, बारसं मोठं थाटामाटात होतं. असं हे तान्ह बाळ साऱ्या घरादाराचं खेळणं होऊन बसतं. आणि या बाळाचे कितीतरी सवंगडी त्याच्याशी खेळतात. त्याचं वर्णन खूप अर्थपूर्ण शब्दात केलं जातं. अशा या गोंडस तान्हुल्यासाठी सुंदर सजवलेला पाळणा असतो. आणि त्यात ते बाळ शांत झोपतं. त्यात त्या तान्हुल्याला झोप लागावी म्हणून त्याची आजी काही ओव्या म्हणते. त्या ओव्या ऐकत ऐकत बाळाला झोपवण्याचा प्रयत्न चालतो. पण ते बाळ काही झोपत नाही म्हणून त्याला झोप यावी म्हणून आणखी काही ओव्या म्हटल्या जातात.

हळूहळू हे बाळ आपल्या माणसांना चांगलं ओळखू लागतं, मग त्याची आई ही त्याचं सर्वस्व बनते. संत रामदास स्वामींनी आई बाळाच्या नात्याबद्दल काय म्हटलंय बरं? ते म्हणतात, क्षणभरी मातेस न देसे

आक्रंदे रुदुन करी वियोग पळमात्रे नास आहे स्मरण मातेचे झाल्यावरी जरी ब्रह्मादिक देव आले तरी ना थांबे क्षणभरी सुख पावे माते जवळी दूरी करताची तळमळी रागे परत केले तिने तरी आक्रंदोनी मिठी घाली असं हे तहान बाळ जेव्हा मुंजीच्या वयाचा छोटा मुलगा होतो तेव्हा त्याच्या मुंजीचा बेत आखला जातो खरेदी होते मुंजीचे सामान घरात येते पत्रिका देऊन निमंत्रण दिली जातात एक ना दोन किती काम सुंदर सोहळ्याच्या चड्डीत बटू मुंजीसाठी तयार होतो मुंजीचा दिवस उगवतो आणि मुंज मुलाच्या मुंजीसाठी घाणा भरला जातो नटून थटून साऱ्या जणी येतात घाण्याची तयारी होते त्यावेळी वयस्कर आजीला घाण्याच्या ओव्या येतात त्या दोघी तिघी मिळून घाण्याच्या ओव्या म्हणतात.

0: मुलाची मुंज झाली आणि हा बटू गुरुग्रही गेला. आईला खरं तर मुलाची फार आठवण येत असते, पण बटू बनून गुरुग्रही गेलेला आपला मुलगा उच्च शिक्षण घेऊन परत येईल म्हणून आई धीर धरते. मैत्रिणींनो, मुलगा हा वंशाचा दिवा, वारस असतो म्हणून पहिला मुलगा व्हावा अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. पण एखाद्या पहिलटकर्णीला जर पहिली मुलगी झाली की ती बाळंतीण किंचित नाराज होते. अशा वेळी तिच्या मैत्रिणी, आजी, आई तिला दिलासाही देतात, तिला समजावून सांगतात आणि अगं बाई, मुलगी झाली म्हणून नाराज होऊ नको बरं का, कारण मुलगी होणं हेही गरजेचंच असतं. तिला समजावून सांगताना अशा काही ओव्या ज्यात मुलीच्या जन्माचं महत्वच पटवून दिलं जातं.
1: लेक झाली म्हणून गण को घालू खाली.

त्या छोट्या मुलीचं खूप कौतुक होतं. तिला लाडाकोडात वाढवलं जातं. हसत खेळत कौतुकानं तिचं बाल्य सरतं आणि ती तारुण्यात पदार्पण करते. आणि मग हळूहळू बापाला चिंता वाटायला लागते. हळूहळू या मुलींसाठी स्थळं शोधाशोध सुरू होते. एका संध्याकाळी मुलीला बघायला नवरदेव येतात. मुलीला पाहायला येणार म्हटल्यावर मुलीकडच्यांची खूप धावपळ होते. तयारी करायची असते आणि काय काय तयारी करायची तर

लग्न ठरतं आणि लग्नाची तयारीही सुरू होते, अगदी जोरदार सुरू होते. अन मुहूर्ताचा दिवस येतो, पहाटे पहाटेच घाणा भरला जातो. लेकीची माय मात्र आता गौरीहाराजवळ बसते आणि शुभमंगल सुरू.

होतं, लग्न लागतं. मुलीच्या आईने म्हणे मंगलाष्टका ऐकायची नसते का, तर आता ती या क्षणापासून परक्याचं धन होते या विचारानंच मातेचे अश्रू अनावर होतात. तिच्या मनाची नुसती घालमेल होते, मोठ्या आग्रहानं जेवणं होतात, विहीण बाईंची खास पंगत होते. एक दोघी जणी विहिणींचा मान म्हणून विहीण बाईंना विहीण या काव्यरचनेतून लेकीला सांभाळा बरं अशा अप्रत्यक्षपणे विहिणीला विनंती करते. आणि मग येतो तो क्षण म्हणजे लेकीला सासरी पाठवण्याची वेळ. आजी, आजोबा, आई, बाबा, भाऊ, भावजया तिला निरोप द्यायला येतात. आईचंच मन ते जड अंतःकरण झालेलं असतं, पण लेकीला चांगली वाघ हो सासरी म्हणून आई सांगत असते. कसं ते पाठवणीच्या ओव्यातून ऐकूया.

आई म्हणते, बाळा ऐक बरं काय सांगते ते. अशा रीतीनं लेकीची समजूत घातली जाते आणि सारी जण, सारे सगळे सोयरे तिला दिंडी दरवाजापर्यंत निरोप द्यायला येतात. लेकीची लेक दिसेनाशी होईपर्यंत एकीकडे पदराने डोळे पुसत तिला तिची आई निरोप देते. आता खरं म्हणजे यातलं वर्णन हे बरंच पूर्वीचं आहे. आज मुली ही मुलांप्रमाणे शिकतात, स्वतःच्या पायावर उभ्या राहतात. आता खरं तर कोणत्याच कार्यक्षेत्रात स्त्रीचं कर्तृत्व कमी नाही. तरी पण या जुन्या पारंपरिक ओव्या किंवा एकूणच त्यातली भावना, मुलाच्या मुंजीच्या वेळची आईची भावना असो किंवा एखादं तान्हुलं घरात जन्माला आल्यानंतरच्या भावना, लेकीला सासरी पाठवताना होणारं जड अंतःकरण, या भावना आजही तशाच आहेत आणि म्हणूनच ओव्यांचं सौंदर्य टिकून आहे. ओव्यांचं सौंदर्य या कार्यक्रमाचं लेखन केलं होतं माधवी गोखले यांनी, ओवी गायन केलं होतं नेहा वैशंपायन यांनी आणि सहभाग होता प्राची परांजपे यांचा. मैत्रिणींनो, खरं तर ओव्या ह्या कितीही गुणगुणल्या, कितीही वेळा ऐकल्या तरी ऐकत राहाव्यात आणि त्यामागचे भाव समजून घेत राहावेत असंच वाटतं. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत एक मुलाखत, पण त्याआधी तुम्हाला बहिणाबाई चौधरी यांची एक रचना ऐकवावीशी वाटतेय. स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा, चित्रपट आहे मानिनी. मला वाटतंय तुम्ही गीत ओळखलं देखील असेल. ऐकूया.

0: आज राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिनानिमित्त आपल्या इथे अंजली कपूर ही महिला पोस्टमन आलेली आहे. तिच्याशी प्राची परांजपे यांनी साधलेला संवाद आता आपण ऐकूया. मैत्रिणींनो, आज 1 जुलै राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, त्यानिमित्ताने कुठल्या तरी पोस्टमनशी गप्पा माराव्यात अशी फार मनापासून इच्छा होती. शोधताना असं लक्षात आलं की गेल्याच वर्षी पोस्टमन म्हणून जॉईन झालेली अंजली कपूर ही एक युवा पोस्टमन आहे आणि ती आज आपल्या इथे तिचा एकूणच प्रवास सांगायला, पोस्टाविषयी सांगायला आलेली आहे. तर अंजली, तुझं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: नमस्कार, मी अंजली कपूर. मी 121 कॉलनी पोस्ट ऑफिस इथे पोस्टमन म्हणून गेल्या वर्षी जॉईन झालेली आहे. मी पोस्टमन हे काम करत आहे आणि त्यासाठी आज आमचा दिवस आहे असं मी म्हणेल. आणि मला खूप प्राऊड फील होत आहे की आज तुम्ही मला इथे बोलवलं, त्यासाठी धन्यवाद.
0: गेल्या वर्षीच पोस्टामध्ये पोस्टमन म्हणून जॉईन झालीस, तर खरंच लहानपणापासून तू पोस्टमन व्हायचं असं ठरवलं होतंस का, की तू काही वेगळं करत होतीस?
1: नाही, त्याच्या मागे खूप मोठी स्टोरी आहे,
0: आम्हाला आवडेल ऐकायला.
1: माझी बॅकग्राऊंड ही आयटी मधली आहे. मी आधी एमसीए केलं, मला त्याच्यामध्ये रस होता. म्हणजे मी एक अँड्रॉइड डेव्हलपर होते कंपनीमध्ये हिंजेवाडीमध्ये. आणि मी रोलबॉल हा गेम खेळते, लहानपणापासून मी हा गेम खेळते. माझ्या 10 ते 15+ नॅशनल्स झाल्यात आणि एक इंटरनॅशनल झाली
0: आहे
1: आणि त्याच्यामध्ये मला गोल्ड मेडल मिळालंय. माझा असा पोस्ट ऑफिस मध्ये काम करण्याचा असा काही एक विचार नव्हता. पण मी 2023 साली एक भरती निघाली होती पोस्टाची, स्पोर्ट्स कोटा थ्रू. तर मग मी त्याचा फॉर्म भरला, तर माझं सिलेक्शन झालं ऍज अ पोस्टमन म्हणून. आणि मी लास्ट इयर तिथे जॉईन झाले आणि मला खूप चॅलेंजिंग वाटत होतं की मी हा जॉब कसा करणार आहे. कारण
0: त्या आधी ऐकायला थोडंसं असं आवडेल की रोलबॉल किती वर्ष खेळतीयस आणि म्हणजे काय असतं ग रोलबॉल म्हणजे?
1: हा, रोलबॉल मी आता गेली 15 ते 16 वर्ष झालं खेळतीये. रोलबॉल हा पुण्यामध्ये इन्व्हेंट झालेला गेम आहे. या रोलबॉल म्हणजे हा स्केटिंगवर हँडबॉल प्लस बास्केटबॉल खेळांचं मिश्रण करून खेळला जाणारा खेळ. राजू दाभाडे सरांनी बाल शिक्षण मंदिरला हा गेम इन्व्हेंट केला आणि पुण्यातला गेम आहे, आपल्या मातीतला गेम आहे. आणि मी महेश विद्यालय स्कूलमध्ये होते तिथे हा गेम मी खेळत आले. त्यानंतर माझी पहिली नॅशनल झाली 8वीमध्ये. 2017 साली माझी पहिली इंटरनॅशनल झाली, ती नेपाळ इथे झाली. तिथे आम्ही गोल्ड मेडल मिळवलं आणि कुठलाही असा हेतू नव्हता की मला गव्हर्नमेंट जॉब लागेल म्हणून मी खेळतीये असं नाही. त्या मी खेळत गेले आणि

0: जर त्याचा साईड बाय साईड माझं शिक्षण हे BCA केलं मी मॉडर्न कॉलेजला आणि MCA केलं मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला. आणि मग त्याच्यानंतर मला हिंजवडीच्या एका कंपनीमध्ये जॉब लागला. असं काही ठरवून पोस्ट ऑफिसमध्ये काम करायचं असं काहीच नव्हतं,
1: पण नियतीला तुला पोस्टात आणायचं होतं.
0: येस,
1: आणि त्यामुळे तू भरतीची ती जाहिरात तुझ्यापर्यंत पोहोचली आणि स्पोर्ट्स कोट्यामधून तुला ती पोस्ट मिळाली पोस्टमनची.
0: Yes.
1: बरोबर. पोस्टमन म्हटलं की एक आपल्या डोळ्यासमोर चित्र असतं, टोपी घातलेला, खाकी शर्ट पॅन्ट असलेला, सायकलवरनं येणारा एखादा काका मामा. तर या सगळ्याला छेद देत गेली बरीच वर्ष महिला पोस्टमन पण आपण बघतोय.
0: हो.
1: तर तुझ्या मनात पोस्टमन ही हे चित्र कसं होतं आणि प्रत्यक्ष तू जेव्हा पोस्टात गेलीस कामाला तेव्हा याच्यात काय फरक होता ग?
0: आम्हाला वाटायचं की येत आहेत पोस्टमन काका, आपलं पत्र देत आहेत जात आहेत, म्हणजे खूप नॉर्मल जॉब आहे हा. पण हा खूप हेक्टिक जॉब आहे आणि महिलांसाठी तर सांगायचं म्हणजे, आता मी तरी मॅरिड नाहीये पण मॅरिड वुमन्स आहेत ज्या आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये काम करतात, त्या सकाळपासून काम करून 8 वाजता येऊन सॉर्टिंग करून मग पत्र घेऊन मुलांचं बघणं हे खूप चॅलेंजिंग आहे. आणि आता ऊन, वारा, पाऊस या तीन गोष्टी तर खूप जास्तीत जास्त, आम्हाला पावसाळ्यात खूप त्रास होतो कारण आम्हाला स्वतःला भिजण्यापासून वाचवायचं आहे आणि आमच्या पत्रांना पण वाचवायचं.
1: अगदी खरं, म्हणजे लोकांच्या भावना तुम्हाला भिजू द्यायच्या
0: नाही द्यायच्यात कारण त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्टी असतात आणि सगळ्या गोष्टी ह्या पोस्टा थ्रूच जातात. म्हणजे पासपोर्ट म्हणा, आपले आधार कार्ड म्हणा, कोणाच्या नोटीस असतात, खूप साऱ्या गोष्टी. आणि आता आपलं पार्सल सेवा पण आहे, त्यामुळे खूप महत्वाच्या गोष्टी असतात आणि त्याही आम्हाला सांभाळाव्या लागतात.
1: काय कामं पोस्टमनला करावी लागतात ग दिवसभरात?
0: आम्ही सकाळी 8 वाजता पोहोचलो की आम्हाला एक गाडी येते, त्याच्यामध्ये सगळे पोस्ट असतात, स्पीड पोस्ट असतात आणि ऑर्डिनरी पोस्ट असतात. तर मग ते स्पीड पोस्ट आम्ही काढून घेऊन ते स्कॅन केले जातात आणि त्याच्यानंतर पोस्टमनकडे ते सॉर्टिंगसाठी दिलेले असतात. तर ते आपण प्रत्येक एरिया वाईज सॉर्ट करायचं, त्याला बीट्स म्हणतात. म्हणजे प्रत्येक पोस्टमनला एक विशिष्ट बीट दिलेली असते.
1: बीट म्हणजे विभाग.
0: विभाग तो सगळे पोस्टमन तिथे जमलेले असतात, प्रत्येक जण एरिया वाईज सॉर्टिंग करतं, आपापले पत्र बाजूला काढून घ्यायचे आणि आपण ज्या प्रमाणे फिरणार आहोत, कोणत्या बिल्डिंग नंतर कोणती बिल्डिंग, आपण तशा सिक्वेन्सनी आम्ही ती पत्र लावतो. तो सिक्वेन्स लावल्यावर आमचे जे क्लार्क लोक असतात त्यांच्याकडे आम्ही ते स्कॅन करायला देतो. तुम्हाला मेसेज येत असेल की हा एक सर्व्हिसमन कॉलनी पोस्ट ऑफिसला तुमचं लेटर आलंय आणि हा विशिष्ट पोस्टमन हे घेऊन येणार. आमचा कोथरूडचा पिनकोड आहे 411038. तर मग कधी कधी काय होतं की दुसऱ्या पिनकोडचे पण आमच्याकडे येतात. आणि आता पिनकोड हा इतका इम्पॉर्टंट आहे कारण मेन सॉर्टिंग पिनकोड व्हायचंच होतं. आता प्रत्येक ऑफिसला एक पिनकोड आहे, पत्ता जर अपूर्ण असेल पण नाव माहिती असेल, आता वर्षानुवर्ष काम करतात तिथे. तर मग आता मी नवीन आहे, आता माझ्या आधीचे लोक रिटायर झाले पण अरे तू इकडे कशी काय, म्हणजे ते पोस्टमन कुठे गेले, म्हणजे ते नावापासून सगळ्यांना माहिती असतात की अरे हे कुठे गेले. मग असं की एखादा पत्ता जरी कमी असेल, नाव माहिती असेल ना, तो पोस्टमन बरोबर घरी जाऊन देतो ओळख असल्यामुळे.
1: तर त्यामुळे एक मला वाटतं खूप भावनिक बंध पोस्टमनचा त्या त्या घराशी असतो. आणखी हाच जपण्याचा तू प्रयत्न करतेस तुझ्या नोकरीमधून?
0: आता आमचा पोस्ट अपग्रेड झालंय IT 2.0 आल्यापासून. डेली 350 पत्र वाटायचे असतात, म्हणजे ऑर्डिनरी प्लस स्पीड पोस्ट. आणि सोमवारी आम्हाला कामाचा खूप ताण असतो, म्हणजे 100 स्पीड पोस्टच असतात. पटपट आपण सॉर्टिंग करू, मग डबा खाऊ आणि मग पळू असं असतं. आणि कधी कधी बीटमध्ये कसं होतं की आम्हाला इतकं छान कोणी ट्रीट करतं की अरे तुम्ही लेडीज पोस्टमन आहे आणि मग किती छान, मग तू काय करतेस, मग ते त्यांना माझं क्वालिफिकेशन सांगितलं, अरे मग तू इकडे काय करतेस, मग मी त्यांना सगळी स्टोरी सांगते की अरे असं असं झालंय वगैरे, पण मला आवडतंय करायला. आणि आम्ही एक म्हणजे आमचं आहे ब्रीदवाक्य, जनसेवा डाकसेवा, डाकसेवा जनसेवा. मग एक लोकांची सेवा करणं हे आपल्या म्हणजे आपल्याला ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर मग ती का गमवायची. आणि याचा फायदा आम्हाला जास्त वृद्धांना होतो, म्हणजे एखाद्याची मनी ऑर्डर द्यायची आपल्याला आणि अजूनही मनी ऑर्डर चालू आहेत. आता स्पीड पोस्टचं प्रमाण जास्त झालंय कारण स्पीड पोस्टला कमी पैशामध्ये आम्ही फास्ट डिलिव्हरी दिली जाते आणि स्पीड पोस्टला त्या दिवशी म्हणजे 2 दिवसात आपलं पत्र पोचतंय कमी पैशांमध्ये. तसं बाकी कुरियर मध्ये तसं जास्त पैसे द्यावे लागतात ना आपल्याला. आणि आता पोस्टमन एवढ्या वर्ष त्या एरियात काम करतो, त्याला घर न घर माहिती असतं आणि तो एक विश्वास आहे पोस्ट ऑफिसवर की हा पोस्टमन येणार आणि आमचं लेटर देणार. मुद्दा असा की आता रक्षाबंधन येत आहे, म्हणजे एवढ्या राख्या येतात आम्हाला त्या. आता लास्ट इयर आम्ही रविवारी सुद्धा काम केलंय का, तर कोणत्या बहीण निराश नको व्हायला,

0: आणि तिचा तिच्या भावाबरोबर ती राखी पोचली पाहिजे.
1: बरोबर. आता ही पत्र घेऊन तू बाहेर पडतेस, मग त्यात स्पीड पोस्ट असतील, साधी पत्र असतील, त्या बीट मध्ये सगळी घरं जेव्हा तू सुरुवातीला गेलीस तेव्हा माहिती नसणार, मग हे ट्रेनिंग कसं घेतलंस किंवा कोणी देतं का बरोबर, एखादा पोस्टमन येतो का?
0: हो, ते पहिल्यांदा मी जॉईन केल्यावर 10 दिवस ट्रेनिंग असतं. त्यांनी मला 10 दिवस ट्रेनिंग दिलं. म्हणजे पहिल्या दिवशी माझा तर खूप हसण्यासारखा एक्सपिरियन्स आहे. मी मस्त हिल्स घालून गेले होते. माझा मला वाटलं आय टी सारखं आपलं इंडक्शन असेल. आणि ते बोलले की नाही तू जा या एरियामध्ये, आणि त्या लेडी पोस्टमनला सांगितलं की हिला हा एरिया शिकवा. मी तब्बल 6 किलोमीटर हिल्समध्ये चालले होते. आणि मग त्यांनी पहिल्या बिल्डिंग पासून या बिल्डिंगचं नाव हे लिहून घे. मग मी मोबाईलमध्ये मी पेन पेपर घेऊन नव्हते गेले, मोबाईलमध्ये नोटमध्ये लिहिलं की ही बिल्डिंग मग ही बिल्डिंग. मग त्यांनी सांगितलं या बिल्डिंगनुसार आपल्याला पत्र लावायची आणि असंच फिरायचं. म्हणजे तुझा टाईम वाचेल, मग याच्या शेजारी हे आलंय मग हे सगळं. आणि पहिल्यांदा मला आठवण तेच राहायचं नाही की कुठली बिल्डिंग कोणा शेजारी आहे. मग त्यांना सिनियर्सला विचारायचं आणि मग त्याला म्हणजे एखादा जण घरी नसेल तर मग त्याला कोणता शेरा मारायचा की डोअर लॉक आहे आणि मग अपूर्णच पत्ता आहे तर मग त्याला इनसफिशियंट ऍड्रेस मारायचा आहे. एखादा व्यक्ती वारला असेल तर त्याच्यासाठी दिस इज हा शेरा कसा मारायचा, सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि मग आता तर आम्हाला मोबाईल ऍप्लिकेशन आलं आहे तर डोअर टू डोअर जायचं, मग त्याला डिलिव्हर झालं तर डिलिव्हर, नाही तर मोबाईलमध्ये पण करायचं.
1: पहिल्या दिवशी असं वाटलं का ग की कशाला आयटीची नोकरी सोडली?
0: असं वाटलं होतं. मला खूप ड्रास्टिक चेंज होता हा माझ्यासाठी, कारण आम्ही 12 तास आम्ही तिकडे एसी मध्ये लॅपटॉप घेऊन बस. हा कामाचा भार हा डोक्यावर तिकडे जास्त होता आणि इकडे शारीरिक कष्ट खूप आहेत. आणि पहिल्यांदा खूप वाटलं की यार मी काही वेगळं कशाला करतीये हे. असे लोक पण मी आले की त्यांनी मला मोटिवेट केलं याच्यामध्ये. म्हणजे आमच्या पोस्टातलेच जे आहेत सगळे त्यांनी मोटिवेट पण केलं, काही नाही करू शकतेस तू आणि बाकीच्या लेडी पोस्टमन करतात तर मग मी का नाही. म्हणजे दोन्ही मला ज्यांनी शिकवलं ते दोघही, म्हणजे एक पोस्टमन काका आणि लेडी पोस्टमन, त्या दोघही 60 वर्षाचे आणि बाकीचेही एवढे एज आहे त्यांचं, ते करू शकतात तर मग आपण काय नाही.
1: आणि मला वाटतं एकूण स्पोर्ट्समन तू असल्यामुळे चॅलेंजेस घेण्याची तुझी क्षमता जास्त आहे.
0: हो हो हो.
1: आणखी तू इथे दटून 1 वर्ष झालं काम करतेस आणि पुढेही करायची इच्छा आहे, याचा अर्थ हे सुद्धा बळ तुला तुझ्या स्पोर्ट्स मधन.
0: हो नक्कीच नक्कीच, कारण आम्हाला उन्हात खेळायची सवय आहे त्यामुळे काही त्रास एवढा वाटला नाही. पहिल्यांदा खूप वाटायचं की काय करतीये यार, मग नंतर म्हणलं की नाही करू शकतेस तू आणि आपल्याला 3 ते 4 वर्षच काढायचं, नंतर एक्झाम देऊ शकतो आपण. असं करून मी स्वतःला मोटिवेट केलं आणि आता काम करतीये.
1: फारच छान. आता मग तू सकाळी पत्र सॉर्ट केल्यानंतर बाहेर पडतेस, ते साधारण किती काळ तुम्हाला पत्र वाटायची असतात?
0: आता मी सॉर्टिंग झाल्यानंतर 12 वाजता एक आम्ही बाहेर पडतो. आम्ही 1-5 वाजेपर्यंत आमचे पत्र वाटत असतो मॅक्झिमम, आणि ज्या दिवशी कमी असेल तेव्हा आम्ही लवकर पण 1-4 वाजेपर्यंत आम्ही,
1: म्हणजे त्या दिवशीचा पत्रांचा कोटा संपला
0: की घरी जाऊ शकतो. हा,
1: एक पोस्टमन म्हणून आम्ही बघताना पत्र वाटणे एवढाच आम्हाला त्याचा कामाचा भाग कळतो. आणखी काय काय कामं आता पोस्टमनला करावी लागतात?
0: पोस्टमन हा नुसतं पोस्ट डाक वितरणापर्यंत न राहता, पोस्टल बँक आहे, आपल्या सेव्हिंग अकाउंट असतात ते अकाउंट क्रिएट करणं, IPB म्हणतात त्यांना. त्याच्यानंतर आम्ही विविध पोस्टाच्या ज्या योजना आहेत त्यांचा प्रसार करतो, मुलींच्या बद्दलच्या ज्या योजना आहेत, परत आधार कार्ड संबंधितच्या ज्या योजना आहेत, आपले लाईफ इन्शुरन्स वगैरे आहेत त्याच्याबद्दल आम्ही प्रसार करत असतो. आपले लाडक्या बहिणीचे पैसे येतात मग ते महिलांना आपण काढून देणं, काही वृद्धांना येता येत नाही मग त्यांना घरी जाऊन आम्ही पैसे काढून देतो, अशा गोष्टी पोस्टमन करतो.
1: तर तुमचा पोशाख एक महिला पोस्टमन म्हणून सध्या काय आहे?
0: पूर्वी महिलांसाठी साडी होती खाकी कलरची, पण आता आम्ही महिला पोस्टमन एक पंजाबी ड्रेस घालतो, त्याच्यावर ओढणी किंवा आम्ही जॅकेट वेअर करतो आणि त्याच्यावर आमच्या पोस्ट ऑफिसचा एक लोगो असतो, आणि त्यामुळे आमची ती एक ओळख निर्माण झाली आणि आमचा युनिफॉर्मच ही आमची एक ओळख आहे. म्हणजे कुठेही गेलं तरी अरे पोस्टमन आलेत, पोस्टमन ताई आली आहे असं एक त्या युनिफॉर्ममुळे आमचं. आणि मला खूप आनंद होतोय की मी एक खाकी युनिफॉर्म वेअर करते म्हणून.

0: छान. शेवटी युनिफॉर्म मग तो मिलिटरीचा असो किंवा पोस्टाचा असो, युनिफॉर्म हा युनिफॉर्म असतो आणि त्याचा निश्चितच आदर सगळ्यांना आहे. तुलाही त्याचा अभिमान आहे हे तुझ्या बोलण्यातनं वारंवार जाणवतंय. पूर्वी कसं होतं की पोस्टात चिकटला असं आपल्याकडे एक म्हटलं जायचं, आणि आत्ताचं पोस्ट, ह्याच्यात तुला फरक काय वाटतो?
1: आय टीशी आपण कनेक्ट खूप झालो असं म्हणेल मी. आता आपल्याला ट्रॅकिंग आयडी आलेत, त्यामुळे आपण ऑनलाईन तपासू शकतो की माझं कुठपर्यंत आलंय. ते आपल्याला नव्हतं. एखादं सॉफ्टवेअर बंद पडलं की आम्हाला तासन तास आधी, म्हणजे आधी तसं ऐकलं मी की तासन तास आम्ही थांबून राहायचो की ते पत्र स्कॅन करायचं. आता आयटीशी कनेक्ट झाल्यापासून पोस्ट ऑफिस खूप गोष्टी फास्ट झाल्यात. म्हणजे जे पोस्टमन आधी 1 वाजता 2 वाजता बाहेर पडायचे, या गोष्टी लेट होतात म्हणून. आणि आता स्पीड पोस्ट ही सेवा 24 hours 48 hours इतकी फास्ट झाली आहे, त्यामुळे लोक त्याला जास्त प्राधान्य द्यायला लागले. योजना, बँक, पोस्टल बँक या गोष्टींमध्ये खूप सारी ॲडिशन झाली आहे, त्यामुळे लोक आणि लोकांचा विश्वास असल्यामुळे पोस्टाचा खूप उन्नती झाली असं मी म्हणेन.
0: बरोबर. म्हणजे आता पोस्ट फक्त पत्र वाटप करणे याच्या पलीकडेही गेलाय, कात टाकली आहे.
1: आता पासपोर्ट देताना पण आम्हाला खूप काळजी घ्यावी लागते. सदर व्यक्ती त्या जागेवर प्रेझेंट हवा, कारण खूप सारे फ्रॉड होतात, काही गोष्टी होतात, त्यामुळे तो पासपोर्ट आम्हाला त्या व्यक्तीच्याच हातात द्यावा लागतो. सगळ्यांचा पोस्ट ऑफिसवर असणारा विश्वास, हे सगळे कामगारांमुळे आमच्या पोस्ट ऑफिसचं खूप पुढे चाललेले आहेत असं मी म्हणेल.
0: म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये काम करण्याला भवितव्य आहे असं तू म्हणतीयेस?
1: येस येस आहेत. त्याच्यानंतर पुढे खूप एक्झाम्स आहेत, असं नाही की पोस्टमनवरच आपण थांबू शकतो. पोस्टल असिस्टंट बनू शकतो, म्हणजे आतमध्ये काम करणं, क्लर्क, बँक मध्ये काम करणं. त्याच्यानंतर पोस्ट ऑफिसचं एक सेपरेट आयटी सेक्टर पण आहे, मग मी त्याच्यासाठी पण प्रयत्न करत आहे. असं
0: अधिकाधिक वरच्या टप्प्यांवरती प्रमोशन घेत जाणं, याच्यासाठीच्या ज्या द्याव्या लागतील त्या परीक्षाही तू देणार आहेस.
1: येस.
0: या सगळ्या बरोबर खेळाचा समन्वय कसा साधते?
1: जे ऑफिसमध्ये लेट झाला तर मग संध्याकाळची प्रॅक्टिस नाही होत. कधी शनिवार रविवार प्रॅक्टिस चालू असते. असं एक छोट्या मुलांना शिकवायला आवडतं मला, त्यामुळे मी एका डे केअरमध्ये 3 ते 4-5 वर्षापर्यंतच्या मुलांनाही शिकवायला जाते. ती माझी आवड आहे म्हणून.
0: खरंच एका युवा पोस्टमनला बघून आणि तेही महिला पोस्टमनला भेटून फारच आनंद झालाय. एकूण आपला वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकणाऱ्या ज्या महिला आहेत, श्रोते आहेत, त्यांना तू एक पोस्टमन म्हणून काय सांगशील?
1: मी असं सांगेल की आता म्हणजे मी स्वतःच त्या गोष्टीपासून इन्स्पायर झाले की कोणतंही काम छोटं किंवा मोठं नाहीये. आता माझ्या वाट्याला पोस्टमनचं काम आलं, म्हणजे पहिल्यांदा सगळ्यांनाच वाटलं आणि मला स्वतःलाही वाटलं की हे काय आहे, सगळ्यांचा घरोघरी फिरायचं आणि हे काय काम आहे. पण आज मी सांगते की माझी ओळख निर्माण झाली आहे मी एक पोस्टमन असल्यामुळे. मला लोकांकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्यात आणि लोक मला देणारा एक वेगळा रिस्पेक्ट मिळतो की अरे लेडी पोस्टमन आली आहे, अरे छान, वा ताई. हाऊसवाईफची रिॲक्शन, अरे वा छान, म्हणजे आपल्या महिला कुठेही कमी नाही असं त्यांच्या तोंडातून वाक्य ऐकायला मिळतं. इतकं छान वाटतं त्यावेळेस की आपण काहीतरी चांगलं काम करत आहोत. म्हणजे माझं काम इतकं बसून होतं आणि म्हणजे माझं स्पोर्ट्स बॅकग्राऊंड तर आहेच, पण एक माझ्या शरीराला सवय लागली की सकाळी उठा लवकर, म्हणजे किती फास्ट काम करता येईल हे माझ्या अंगवरी पडलं. कारण आपण आय टीमध्ये बसून काम करतो आणि ते सगळं बुद्धीचं काम आहे. आणि त्यामुळे अजून मी फिटनेसमध्ये आले की यार आपण करू शकतो. की मी सगळ्यांच्या आधी असते की मी पटपट वाचून घेते. म्हणजे आम्हाला, आम्ही पोस्ट ऑफिसमध्ये सॉर्टिंग करायला म्हणतो की वाचणे, तर मी पत्र पटपट वाचते आणि स्कॅन करून पळते. म्हणजे मला असं झालं की मी पटकन संपवणार आजचं काम. असं कुठलंही काम हे हलकं नाहीये आणि आपण कामाला एक संधी म्हणून घेतलं पाहिजे, आणि तर आपल्याला त्याच्या पुढच्या वाटा मिळत जातात. काम करत राहा आणि तुम्हाला तुमचं आयुष्य सुंदर होईल. आज राष्ट्रीय टपाल कामगार दिवस असल्याने मी एक पोस्टमन म्हणून माझ्या सर्व पोस्टमन बांधवांच्या वतीने तुमचा जो आत्तापर्यंतचा विश्वास आहे आणि तो विश्वास तसाच राहू द्या आणि वाढत राहू द्या असं मी म्हणेल. आम्हालाही थोडासा अजून रिस्पेक्ट मिळाला तर मला फारच छान वाटेल. आणि मिळत आहे तसं, पण मी काही एक्सेप्शन सांगत आहेत, त्यामुळे मला असंच आहे की तुम्ही सगळ्या पोस्टमनला एक छान रिस्पेक्ट दिला तर खूप बरं वाटेल. पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे. आणि मी शेवटी एकच बोलेल की डाक सेवा जनसेवा.
0: या बात याच

0: नोटवर अंजली थांबूया. आज अंजली कपूर ही महिला पोस्टमन आपल्या इथे आली. तिने तिचा सगळा प्रवास फार छान मांडला. मला नक्की खात्री आहे की तुम्हालाही तिच्या या मुलाखतीमधून पोस्टाबद्दल आणि तिथल्या कर्मचाऱ्यांबद्दल, टपाल सेवेबद्दल माहिती मिळाली असेल. अंजली, आज आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत तू आलीस, त्याबद्दल तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
1: येस, धन्यवाद.
0: राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिनानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद ऐकलात. मैत्रिणींनो, आज आहे 1 जुलै, डॉक्टर्स डे. त्यानिमित्ताने आपण एका वेगळ्या विषाणूबद्दल आणि त्यावरती आलेल्या लसीबद्दल जाणून घेणार आहोत. HPV लस महत्वाची, याविषयी स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत. डॉक्टर उमा वानखेडे, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
2: थँक्यू, थँक्यू.
0: HPV हा एक प्रकारे शॉर्ट फॉर्म आहे, तर नेमकं HPV म्हणजे काय हे आधी आम्हाला सांगा.
2: HPV म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. व्हायरस म्हणजे विषाणू. हे विषाणू फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे. पॅपिलोमा म्हणजे हे जेव्हा व्हायरस आपल्याला लागण होते तेव्हा बऱ्याचदा जननेंद्रियामध्ये छोटे छोटे फुलकोबीसारखे छोटे छोटे असे ग्रोथ्स होतात, त्यामुळे त्याला पॅपिलोमा असं नाव असतो इंग्लिशमध्ये. म्हणून ह्या व्हायरसचं नाव ह्युमन पॅपिलोमा व्हायरस असं आहे.
0: आणि आपण संक्षिप्त स्वरूपात ते HPV असं म्हणतो.
2: करेक्ट.
0: आणि मग त्याच्याबद्दलची जी लस आली आहे त्याच्यावर आज आपण बोलणार आहोत.
2: करेक्ट. HPV व्हायरसचे जवळजवळ 200 प्रकार आहे आणि सहसा हे व्हायरस लैंगिक संबंधामुळे कपल्समध्ये पसरतं. मातेहून जेव्हा ती प्रेग्नंट असते तेव्हा बाळाला सुद्धा ही व्हायरस जाऊ शकते. आणि कधी कधी जननेंद्रियावर जर काही मसे वगैरे असेल त्याला आपण हात लावलं तर तसंही पसरू शकते.
0: पण मग हा निर्माण कसा होतो, नेमका कुठून येतो?
2: हे व्हायरस काळांकाळपासून सगळ्या माणसांच्या जननेंद्रियावर असते, नॉर्मल माणसाला. आणि जेव्हा हे लैंगिक संबंध होतो मग जोडीदाराला हे पसरतं. त्याचे जवळजवळ 200 किंवा जास्त सुद्धा प्रकार असतात. पण काय काय धोकेदायक असतात म्हणजे त्याहून गर्भाशयाच्या मुखाची जी कर्करोग आहे त्याला सर्वायकल कॅन्सर असं म्हणतो, त्याचं ते जास्त धोकादायक असतो. ते म्हणजे काय काय आहे, जसं नंबर 16, 18, 31, 33, 45, 52 आणि 58 हे जे 7 महत्वाचे व्हायरस आहे त्याच्यानी जवळजवळ 90-100% गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होतो.
0: तर HPV विषाणूचा सर्व्हायकल कॅन्सरशी नेमका काय संबंध आहे?
2: एकदम क्लोज संबंध आहे. जसं आपण म्हणतो सिगरेट स्मोकिंगमुळे लंग कॅन्सर होतो, पण ह्या व्हायरस आणि गर्भाशयाच्या मुखाचं कॅन्सरचं जवळजवळ 400 पट संबंध आहे.
0: बरं,
2: गर्भाशयाच्या मुखाचं कॅन्सरचं कारण HPV व्हायरस हेच आहे.
0: पण मग HPV व्हायरस संसर्गाची लक्षणं कोणती कोणती आहेत, ते इन्फेक्शन थांबवायचं असेल तर काय करतात?
2: ह्याचे ऍक्च्युली काही लक्षणं नसतात, आपल्याला कळत नाही जर आपल्याला हे व्हायरसचं लागण झालं असेल. काय काय व्हायरस, समजा नंबर 6 आणि नंबर 11 ते जर आपल्याला इन्फेक्शन झालं असेल तर जननेंद्रियाच्या जागेवर काय काय बारीक बारीक मशा असे होतात, वॉट्स, ते कळून येतं. पण इतर वेळी 10-20 वर्ष हे व्हायरस आपल्या शरीरात असू शकते आणि 10-20 वर्षानंतर कर्करोग होतो. तो मधला काळ पेशंटला युजली कुठलाही त्रास नसतो आणि कळून येत नाही. एवढंच आहे की डॉक्टरनी जर पेशंटचं तपासणी केली तर आपल्याला ऍटलीस्ट आढळतं की ह्या पेशंटला 10-20 वर्षानंतर कर्करोग होऊ शकते.
0: हो, म्हणजे इतका सुप्तावस्थेत तो राहू शकतो?
2: येस, येस, हो.
0: म्हणजे लैंगिक संबंध साधारणपणे लग्नानंतर प्रस्थापित होतात, तर त्याच्या नंतर पासून तो व्हायरस आपल्या शरीरात असू शकतो आणि आपल्याला धोकादायक ठरू शकतो.
2: करेक्ट. जवळजवळ जर 100 मुलींमध्ये हा व्हायरस पसरला असेल तर जवळजवळ 80 ते 90 मुलींमध्ये स्वतःच्या प्रतिकार शक्तीमुळे हा व्हायरस स्वतःहून

0: क्लिअर होतो. पण 10% ज्यांच्याकडे प्रतिकार शक्ती कमी असेल, डायबिटीज असेल किंवा इतर रोग असेल, त्यांच्यामध्ये ही व्हायरस जागेवर असते आणि हळूहळू हळू कर्करोगचे लक्षणं सुरू होतात.
1: 100 मुली घेतल्या तर त्याच्यात किती?
0: 100 मुलींमध्ये 90% जसं मी म्हटले आपोआप व्हायरस निघून जातो. 10 मध्ये ही व्हायरस राहते आणि त्या 10 मध्ये जर आपण नीट त्यांना तपासलं आणि पटकन आढळून आलं की यांना कर्करोग होऊ शकते 10-20 वर्षानंतर आणि त्यांना योग्य उपचार दिला, मग जवळजवळ त्याच्यातले 8 त्यांचं ट्रीटमेंट होतो आणि 1 किंवा 2 मुलींमध्ये पुढे जाऊन कॅन्सर होतो.
1: अच्छा, म्हणजे हे आधीच आपल्याला समजू शकतं जर वेळोवेळी तपासणी केली तर.
0: करेक्ट, अगदी बरोबर. HPV ह्याची लस साधारण आता येऊन 20 वर्ष झालेत आणि इंडियामध्ये आता साधारण 10 वर्ष झाली, तर हे आपण आयडियली 9 ते 14 वर्षांच्या मुलींमध्ये देतो. 9 ते 14 वर्ष मुली का घेतात? कारण सहसा ह्या मुलींमध्ये लैंगिक संबंध सुरू झालेला नसतो, त्यामुळे HPV व्हायरस अजून त्यांच्या शरीरात प्रवेश झालेला नाहीये. तर ह्या वयात जर आपण 2 इंजेक्शन देतो, जर आज 1 दिलं तर 6 महिन्यांनी दुसरं, असं 2 इंजेक्शन द्यावं लागतं. ह्या वयात खूप छान प्रतिकार शक्ती तयार होतो, जेणेकरून जेव्हा ही मुलगी पुढे जाऊन तिचं लग्न होतो किंवा तिचे लैंगिक संबंध सुरू होतात आणि HPV व्हायरस एंट्री होतो, तेव्हा तिच्याकडे भरपूर प्रतिकार शक्ती असते जे लढू शकते आणि HPV व्हायरस एंट्री बाहेर काढू शकते.
1: 6 महिन्याच्या अंतराने 2 वेळा लस घेतली 9 ते 14 वयोगटामध्ये, तर आयुष्यभरासाठी पुरते, पुन्हा लस घ्यायची गरज नाही?
0: नाही, दोनच लस रिकमेंडेड आहे.
1: लग्न झालेल्या आहेत किंवा 30-35 वयोगटाच्या पुढे आहेत तर त्यांना यापासून धोका राहतोच का ते आत्ता लस घेऊ शकतात?
0: करेक्ट, रूल्स प्रमाणे 45 पर्यंत आपण लस देऊ शकतो. एवढंच आहे की त्याचा एवढा फायदा होणार नाही जसं तुम्ही जेव्हा 9 ते 14 ह्या वयोगटात दिलं तर, कारण ऑलरेडी युजली जनरली 45 पर्यंत लग्न झालेला असतो. पण एवढे 200 प्रकारचे व्हायरस असतात, त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या व्हायरसशी अजून कॉन्टॅक्ट झाला नसेल त्याचा जरूर तुम्हाला ह्या वॅक्सिनमुळे फायदा होईल.
1: अच्छा, म्हणजे खरं सांगायचं तर आज वनिता मंडळाच्या माध्यमातून ज्या महिला माता वर्ग ऐकतोय त्यांनी मुलींना तातडीने ही लस देण्याची गरज.
0: अगदी बरोबर, ते मग सगळ्यांनी जरूर त्यांच्या मुलींना द्यावं 9 ते 14 वयोगटात. आणि आजकाल भारत सरकारचं पण मोहीम सुरू झालंय की 14 ते 15 वर्षाच्या मुलींमध्ये फ्रीमध्ये ही लस सगळ्या सरकारी दवाखान्यामध्ये किंवा मेडिकल कॉलेजमध्ये दिला जातो. फक्त 1 डोस दिला जातो आणि हे पूर्णपणे फ्री आहे. 15 नंतर 45 पर्यंत प्रतिकार शक्ती कमी तयार होत असल्यामुळे 3 डोस द्यावा लागतं. साधारण समजा आज 1 दिलं, मग पुढचा डोस 2 महिन्यांनी आणि तिसरा डोस 6 महिन्यांनी, तर 3 डोस घ्यावा लागतं.
1: गैरसमज पण खूप असणार आहेत ना?
0: हो ना, खूपच गैरसमज आहे सोशल मीडियावर तर खूपच आहे की ह्या इंजेक्शनमुळे पुढे पिरियड्स नीट येत नाही किंवा बाळ व्हायला प्रॉब्लेम होऊ शकतो, असं आहे की त्या मुलीला लवकर पाळी बंद होईल, त्या मुलीला तिची जे ओव्हरी म्हणतात ते फेल होईल, त्यामुळे जे आई वडील असतात ते घाबरून असतात की हे इंजेक्शन द्यावं की नाही, हे लसी द्यावं की नाही, आणि त्यामुळे खूप आम्हाला प्रतिसाद मिळत नाही हे लसीकरणासाठी,
1: कमी मिळतो HPV लसीसाठी.
0: असे पण असं काहीच नाहीये, हे लस एकदम सेफ आहे. फक्त जास्तीत जास्त जिथे आपण खांद्यावर देतो तिथे थोडस दुखू शकेल किंवा बारीक ताप येऊ शकेल, याच्या व्यतिरिक्त कुठलाही प्रॉब्लेम होत नाही. पण सोशल मीडियावर खूप गैरसमज पसरलं गेलं आहे.
1: म्हणजे तसा विचार केला तर 1 पिढी लस घेऊन पुढे आली आहे.
0: हो,
1: म्हणजे तुम्हाला असंही आढळलं असेल की लस दिली आहे त्या मुलीला आणि तिला आता बाळ झालंय, तिचं पुढचं सगळं नीट चालू आहे, अशी ही उदाहरणं तुमच्या?
0: हो, जसं मी आधी सांगितलं या लसीमुळे सहसा कुठलाही त्रास होत नाही. 10 वर्षापासून ही लस देत आहोत.
1: एक्झॅक्टली,
0: आता जनजागृता वाढलेली आहे.
1: आता ही लस महिलांनीच घेणं अपेक्षित आहे?
0: नाही, मुलांना पण हे दिलेले चांगले असते असं रेकमेंडेशन आहे की लहान मुलांना जे 9 ते 14 वर्षाच्या वयोगटात आहेत त्यांना हे लस दिलं तर त्यांनाही जननेंद्रियाचं कर्करोग पासून बचाव होतो. शिवाय जेव्हा ह्यांचं लग्न होतो किंवा

0: त्यांचा लैंगिक संबंध सुरू होतो तेव्हा यांच्या जोडीदाराला पण ही व्हायरस ट्रान्सफर होत नाही.
1: पण याचा थोडक्यात अर्थ असा की बरेच जण महिलांसाठी ही लस आवश्यक आहे 9 ते 14 या वयोगटामध्ये, पण याचाच अर्थ त्या वयोगटातल्या मुलांनाही ही लस देणं आवश्यक आहे.
0: पहिलं आपलं लक्ष मुलींवर आहे, कारण गर्भाशयाचं मुखाचं कॅन्सर कॉमन आहे, जास्त कॉमन आहे
1: मुलींमध्ये,
0: आणि ऑफकोर्स नंतर आपण मुलांकडे सुद्धा लक्ष देणार.
1: ग्रामीण भागामधला आपला अनुभव काय आहे HPV लसीबद्दल?
0: ग्रामीण भागात अनुभव आहे की कमी लसीकरण होतो. एकतर हे लस ही जरा महाग आहे आणि 2 किंवा 3 डोस घ्यावं लागतं, त्यामुळे पालक एवढे तयार नसतात एवढं महाग लस द्यायला. अजून त्या आई वडील तयार नसतात की एखाद्या लैंगिक आजारावर आपण आपल्या मुलींना लस देतो हे त्यांना ऍक्सेप्ट करायला तयारच नसतात. तर आपल्याला त्यांना समजून सांगावं लागतं ही लस कॅन्सर विरुद्ध आपल्याला संरक्षण करते, तुमच्या मुलीला गर्भाशयाच्या मुखाचं कॅन्सर कर्करोग पासून ती वाचते.

0: दिवस द्यायला अजून त्या आई वडील तयार नसतात की एखाद्या लैंगिक आजारावर आपण आपल्या मुलींना लस देतो हे त्यांना ऍक्सेप्ट करायला तयारच नसतात. तर आपल्याला त्यांना समजून सांगावं लागतं ही लस कॅन्सर विरुद्ध आपल्याला संरक्षण करते, तुमच्या मुलीला गर्भाशयाच्या मुखाचं कॅन्सर कर्करोग पासून ती वाचवते. तर 14 ते 15 हा एक वर्ष ज्या मुली असतील, 14 वाढदिवस झालेला आणि अजून 15 वाढदिवस झालेला नाही, ते आधार कार्डवरनं ठरतं आणि मग त्या मुलीला ती फ्रीमध्ये एक डोस दिला जातो.
1: आता यामध्ये 9 ते 14 हा एक भाग झाला, ती संख्या आहे ती आई वडिलांच्या हातातली संख्या आहे त्या मुलीची.
0: बरोबर.
1: 14 किंवा 15 पुढच्या ज्या मुली महिला आपण म्हणतो, तर त्यांनी वेळोवेळी तपासणी काय करून घेणं गरजेचं आणि किती वारंवारितेनी फ्रिक्वेन्सीनी ती तपासणी करणं गरजेचं.
0: म्हणजे जरी तुम्ही लस घेतला असेल किंवा नसेल, वारंवारी तपासणी करणे गरजेचं आहे. तर सगळ्यात साधा तपासणी आहे त्याला म्हणतात आपण पॅप्समिअर. ते एक तपासणी जे तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जाणार, तुमचं पिशवीचं तोंडाचे जे पेशी असतात ते आपण घेऊन मायक्रोस्कोप खाली चेक करतो की ह्या पेशींमध्ये काय कर्करोगचं काय चिन्ह आढळतं का. आणि हे पॅप्समिअर साधारण आपल्याला 30व्या वर्षापासून दर 3-3 वर्षांनी 65 वर्षापर्यंत करावं लागतं. आणि दुसरा एक आजकाल चांगला टेस्ट म्हणजे HPV विषाणू ह्याचंच टेस्ट, म्हणजे डायरेक्ट कळतं की विषाणू आहे की नाही आपल्या शरीरात. तर तिथे पण गर्भाशयाच्या मुखाचं जे पेशी आहे ते काढलं जातं आणि त्याच्यात बघतात की HPV व्हायरस आहे की नाही, असल्यास कुठल्या प्रकारचे 16-18 जे हाय रिस्क म्हणतात ते आहे की नाही. आणि हा टेस्ट जरा महाग आहे आणि जास्त चांगलं आहे, ते दर 5-5 वर्षी 65 वर्षापर्यंत करायला पाहिजे. पण असं आढळून येतं की असं भारतात इतक्या होत नाही. ऍटलिस्ट एक टेस्ट तुम्ही 35 वयात आणि एक 45 वयात केलं तरी खूप फायदा होईल.
1: पण जेव्हा खरंच अशी HPV तपासणी आपण करू आणि दुर्दैवानी मला संसर्ग झाला आहे असं एखाद्या महिलेला आढळलं, तर त्याच्यावर उपचार आहेत का?
0: हो, जरूर आहे. जर आपल्याला कळलं की ह्या महिलेला HPV लागण झालंय आणि अजून कर्करोग नाही, त्याच्या आधीचे जे प्रोसेस आहे ते झालंय, तर जे स्त्री रोग तज्ज्ञ आहे ते त्यांच्याकडे खूप सारे उपाय आहे ज्यांनी करून आपल्याला जे जे बाधित जागा आहे गर्भाशयाचं मुखाचं ते आपण काढून टाकू शकतो किंवा त्याला आपण जाळून टाकू शकतो आणि परत नवीन एपिथिलियम तयार होतो. आणि जर कर्करोग झालाच समजा चुकून, आपण त्याला जितके लवकर होईल तेव्हा डायग्नोस करायला पाहिजे आणि त्याला ट्रीटमेंट आहे, आज उपचार आहे. पण अगदी लास्ट स्टेज वर गेला मग उपचार नाहीये. अगदी सरकार खूप प्रयत्न करते. हे तर सुरुवात आहे की 14 ते 15 ह्या एज ग्रुप वर मुलींना देत आहे.
1: वेगवेगळे व्हायरसेस येतात तसे त्यावरती आपण त्याच्या उपाययोजना उपचार शोधत जातो आणि काळ पुढे जाईल तसे विषाणू येतच राहणार आहेत आणि आपल्याला त्याच्यासाठी लढायला लागणार आहे आणि उपचार पद्धती आणि मग लसी याही शोधून काढल्या जातील. HPV व्हायरसवरची लस ही त्या दृष्टीनं खूप मैलाचा दगड आहे. आज मला वाटतं फार महत्वाचा विषय आपण बोललो.
0: तर ही पहिली लस आहे जी कॅन्सर विरुद्ध लस आहे, बाकी कुठलंही कॅन्सर विरुद्ध अजून तरी लस तयार झालेलं नाहीये. पण गर्भाशयाचं मुखाचं कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर जे आज भारतात सगळ्यात कॉमन आहे बायकांमध्ये, त्याच्यावर ही लस तयार झालीये. तर सगळ्यांनी या लसीचा फायदा घ्यावा, आपल्या लहान मुलींना जरूर हे लस द्यावं, स्वतः पण 45 वयापर्यंत असल्यास घ्यावं, कारण जरूर थोडाफार फायदा होईल आणि जितकं होईल त्याचं लसीचं तुमच्या आजूबाजूला त्याचा प्रसार करावा.
1: निश्चित. मला खात्री आहे की हा कार्यक्रम ऐकून अनेक लोक पुढे येतील ही लस घेण्यासाठी, आपल्या पाल्यांना देण्यासाठी. आज आणखी एक विषय थोडासा बोलायचा की आज डॉक्टर्स डे आहे, आज 1 जुलै आहे, तर आपल्या सगळ्या श्रोत्यांना आणि खास करून वनिता मंडळ ऐकणाऱ्या महिलांना तुम्ही काय सांगाल?
0: मी एक स्त्री रोग तज्ञ, तर सगळ्या महिलांना तर खूप खूप आमच्याकडून खूप तुमचं सगळं निरोगी आयुष्य असावं, सुख समृद्धी असावं आणि नियमित हेल्थ चेकअप करावं. डॉक्टरांबद्दल काही राग किंवा गैरसमज असेल ते सगळं

0: काही नसतं, आम्ही सगळं तुमच्यासाठीच काम करतो आहे आणि तुमचं हितासाठीच आम्ही सगळं कार्य करत असतो. रुग्णाला बरं करणं हेच आमचं मेन ध्येय असतं आणि आम्ही ह्या व्यवसाय मेनली ह्यासाठीच निवडला आहे की आम्ही पेशंटला बरं करावं, पेशंटच्या चेहऱ्यावर हास्य यावं आणि सगळे सुखी आणि निरोगी राहावं. धन्यवाद.
1: HPV लस महत्वाची याविषयी स्त्रीरोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे यांची मुलाखत आताच आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळामध्ये आपण तीन वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आस्वाद घेतला, अगदी ओव्यांच्या सौंदर्याचा आस्वाद घेतला, तसंच महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशीही आपण संवाद साधला आणि HPV लसीबद्दल डॉक्टर उमा वानखेडे यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आमच्यापर्यंत जरूर पोचवा. फोन करा, मेसेज करा, पत्र पाठवा किंवा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर लगेच ईमेल करा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून श्रोतेहो प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती जगात सर्वत्र आपण आहात आकाशवाणी पुणे केंद्रासोबत. दुपारचा 1 वाजतोय. NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत उमंग.

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

0: अष्टविनायक या सिनेमातले गाणे श्रोतेव आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:30 आहे आता. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर म्हणजे 1:40 अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. पण आत्ता आधी राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमताने निवड. ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. मान्यवरांची आदरांजली. आणि राजस्थान आणि उत्तर प्रदेशात झालेल्या रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू, 12 पेक्षा जास्त जखमी. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. भारतामध्ये डिजिटल इंडिया उपक्रमाने गेल्या 11 वर्षात देशभरातल्या नागरिकांच्या एकमेकांशी जोडले जाण्याच्या, शिकण्याच्या, व्यवहार करण्याच्या आणि सार्वजनिक सेवा मिळवण्याच्या पद्धतींना आकार दिला आहे. तसंच जगातल्या सर्वात मोठ्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा परिसंस्थांपैकी एक परिसंस्था उभी केली आहे.

डिजिटल प्लॅटफॉर्मनं विशेषतः ग्रामीण भागामध्ये आरोग्यसेवा, शिक्षण, कौशल्य विकास, कृषी आणि कल्याणकारी सेवांचा विस्तार केला आहे. भारतानं इंडिया स्टॅक आणि DPI प्रणालींवर सहकार्यासाठी 24 देशांसोबत सामंजस्य करार केले आहेत, ज्यामध्ये डिजिटल ओळख, पेमेंट, डेटाची देवाणघेवाण आणि सेवा वितरण यांचा समावेश आहे. आता UPI प्रणाली UAE, सिंगापूर, फ्रान्स, मॉरिशस आणि श्रीलंका यासह 8 अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमतीत 183.50 रुपये कमी केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल. या कपातीमुळे हॉटेल्स, कॅन्टीन्स तसंच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. पारपत्र दुरुस्ती नियम 2026 नुसार आजपासून नवीन 36 पानांचं पारपत्र काढण्यासाठीचं शुल्क वाढवून 2,500 रुपये करण्यात आलं आहे. 60 पानांचं पारपत्र हवं असल्यास 3,500 रुपये तर तात्काळ योजनेअंतर्गत पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे. 36 पानी पारपत्र खराब झाल्यास किंवा हरवल्यास ते नवीन बनवून घेण्यासाठी 5,000 रुपये तर 60 पानी पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क ठेवण्यात आलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमताने होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदानाने सचिन अहिर यांची एकमताने उपसभापती म्हणून निवड झाली. PCPNDT कायद्याअंतर्गत IVF सेंटर, सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते. यावेळी त्यांनी IVF सेंटर आणि सिझेरियन प्रसूतीबाबत चिंता व्यक्त केली आणि या केंद्रांना परवानगी देताना काळजी घेण्याचं आश्वासन दिलं. राज्यातली डॉक्टरांची रिक्त पदं भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शिका विजया मेहता यांचं काल रात्री त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजयाबाई या नावानं त्या कला वर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसंच नवीन आयाम जोडले. त्यांनी दिग्दर्शित केलेली बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हयवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब, पेस्तनजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतीचित्रे सारख्या मालिकेतून त्यांनी दूरदर्शन पटांवर देखील आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपट नाट्य कलाकारांना घडवलं, मोठं केलं. त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्य क्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमिट निष्ठा ठेवणाऱ्या नाट्यकर्मी आपण गमावले आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. रंगमंच आणि पडद्यावरील नावाजलेला चेहरा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ निर्मात्या दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. एका पिढीचं प्रतिनिधित्व करणारा एक चेहरा त्यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेला आहे या शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही विजया मेहता यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राजस्थानमध्ये दौसा जिल्ह्यात दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्गावर ट्रक आणि प्रवासी बसशी धडक होऊन झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 12 जास्त जण जखमी झाले. ऋषिकेशहून इंदूरच्या दिशेने जाणारी ही बस आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमाराला एका ट्रकला धडकल्यामुळे तिला आग लागली. जळत्या बसमध्ये अडकलेल्या काही प्रवाशांना बाहेर पडण्याचा मार्ग न मिळाल्यामुळे ते मृत्युमुखी पडले. जखमींना दौसा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बहुतांश प्रवासी मध्य प्रदेश आणि ऋषिकेशचे रहिवासी असल्याचं

पोलिसांनी कळवलं आहे. अपघाताचं कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. उत्तर प्रदेशात आग्रा लखनौ महामार्गावर आज पहाटे प्रवासी बस आणि गाडीची धडक होऊन झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. ही बस हरियाणाकडून बिहारकडे जात होती तर गाडी आग्र्याहून लखनौच्या दिशेने जात होती. भरधाव वेगात असलेल्या बसची कारची धडक झाल्यानंतर बस महामार्गावरून खाली कोसळली आणि उलटली. या अपघातातल्या गंभीर जखमींना बांगरमऊ इथल्या आरोग्य केंद्रात आणि जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबई शहरात गेल्या 24 तासात 100 मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे अनेक सखल ठिकाणी पाणी साठलं असून उपनगरी रेल्वेगाड्या उशिराने धावत आहेत. पाणी साठल्यामुळे रस्ते वाहतुकीचे मार्ग काही ठिकाणी बदलण्यात आले आहेत. बेस्ट बससेवा तुलनेने वेळेवर धावत आहे. हार्बर रेल्वे मार्गावर आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे तिथली रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. पूर्व उपनगरात गेल्या 24 तासांमध्ये 109 मिलीमीटर पाऊस पडला असून मानखुर्द उपनगरात सर्वाधिक 170 मिलीमीटर पाऊस पडला आहे. पश्चिम उपनगरांमध्ये 87 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास समुद्राला मोठी भरती आहे. भरतीच्या काळात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या राऊंड ऑफ 32 सामन्यात मेक्सिकोने इक्वेडोरचा 2-0 असा पराभव करून अंतिम 16 मध्ये प्रवेश केला. मेक्सिकोच्या राहुल जिमेनेज आणि ज्युलियन क्विन्सोन्स यांनी प्रत्येकी 1 गोल केला. आता अंतिम 16 मध्ये मेक्सिकोचा सामना इंग्लंड किंवा कांगो यांच्यापैकी एका संघाशी येत्या रविवारी होणार आहे. दुसऱ्या सामन्यात फ्रान्सनं स्वीडनला 3-0 असा सहज पराभूत करून अंतिम 16 मध्ये धडक मारली. किलियन एम्बापे यानं 2 गोल करत विश्वचषकात आपल्या कारकिर्दीतील गोलसंख्या 18 नेली आहे. त्यामुळे तो मेस्सीच्या विश्वचषकातल्या गोलसंख्येपेक्षा केवळ 1 गोलने मागे आहे. दरम्यान नॉर्वेनं आयव्हरी कोस्टवर 2-1 असा विजय मिळवत अंतिम 16 मध्ये प्रवेश केला. याशिवाय मोरक्को पॅराग्वे ब्राझील आणि कॅनडा यांनीही आपापले सामने जिंकत अंतिम 16 मध्ये स्थान निश्चित केलं आहे. आज राष्ट्रीय डॉक्टर दिवस. यानिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी देशभरातल्या डॉक्टरांना समाज माध्यमाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. मानवतेच्या सेवेसाठी डॉक्टरांनी दाखवलेली निष्ठा संवेदनशीलता कौशल्य आणि कटिबद्धता यांची त्यांनी प्रशंसा केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही देशातील डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रसाद नड्डा यांनीही देशभरातल्या डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमतानं निवड. ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. मान्यवरांची आदरांजली. आणि राजस्थान आणि उत्तर प्रदेशात झालेल्या रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू, 12 पेक्षा जास्त जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे. खरीप हंगामाच्या तोंडावर खतांच्या विक्रीत अनियमितता आढळल्यानं अकोला जिल्ह्यातील 10 विक्री केंद्रांवर कृषी विभागाने कारवाई केली. त्यामध्ये 7 खते विक्री केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असून 3 विक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले तर 6 विक्री केंद्रांना सक्त ताकीद देण्याच्या नोटीस बजावण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिला. मान्सून हंगामाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम आणि सज्ज करण्याच्या उद्देशानं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं काटेपूर्णा प्रकल्प येथे शोध आणि बचाव पथकांचे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. राज्य आपत्ती प्रतिसाद पथकाच्या तज्ज्ञांनी विविध बचाव तंत्रांचे मार्गदर्शन करत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकेही सादर केली. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या निर्देशानुसार मान्सून काळात उद्भवणाऱ्या संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि साधन सामग्रीची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली. पावसाळ्याच्या काळात दूषित पाण्यामुळे जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता अकोला जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता मिशनने पावसाळ्यात जलजन्य आजार रोखण्यासाठी या उपाययोजनांचे आदेश दिले. यामध्ये जलशुद्धीकरण, क्लोरीन वापर, जलस्रोत स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन आणि डास नियंत्रणावर भर देण्यात आला. तसेच एफटीके किटने पाणी नमुने तपासून ऑनलाईन नोंद करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात अकोल्यात राज्यस्तरीय परिसंवादाचं आयोजन करण्यात

0: करण्यात आलं होतं. या परिसंवादात माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. परिसंवादात बोलताना माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी बदर समितीने दिलेला वस्तुनिष्ठ अहवाल सार्वजनिक करण्यात यावा अशी मागणी केली. उपवर्गीकरणाच्या माध्यमातून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप बडोलेंनी केला. अकोला महानगरपालिकेने 2026 जनगणना मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करत राज्यातील महापालिकांमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय जनगणना संचालनालयाच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यात अकोला मनपाने नियोजित वेळेआधी काम पूर्ण करत हा मान मिळवला. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा अकोल्यात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी मान्यवरांनी आरोग्य क्षेत्रातील विविध आव्हानांवर मात करण्यासाठी प्रशासन, आरोग्य यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सामाजिक संघटनांनी समन्वयाने कार्य करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. संत गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरला जाण्यासाठी अकोला शहरातील डाबकी रोडवर आगमन होताच भक्तांचा जनसागर उसळला. रांगोळी, सडा, पुष्पांचा वर्षाव करून पालखीचे भाविकांनी स्वागत केले. दिवसभर शहराला परिक्रमा घालून पालखी दुपारी मुंगीलाला बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात हजारो भाविकांना दर्शन देण्यासाठी विसावली. वाशिम जिल्ह्यामध्ये यावर्षी पावसाचं आगमन उशिरा झालं. कृषी विभागाने जिल्ह्यात 4,247 हेक्टरवर खरीप हंगाम लागवडीचे उद्दिष्ट ठेवले असून प्रत्यक्षात जिल्ह्यात दिनांक 25 जून पर्यंत 33,641 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. विदर्भ साहित्य संघाच्या जिल्हा शाखेची निवडणूक नुकतीच पार पडली असून ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळ यांची शाखाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली तर उपाध्यक्षपदी कवी मोहन शिरसाठ यांची निवड करण्यात आली असून सदर कार्यकारिणी 2026 ते 2031 या काळासाठी कार्यरत राहील. जून महिन्यात जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी घडामोड झाली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी पक्षांतर करीत शिंदे गटात प्रवेश केल्यानं जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्यांचा निषेध करण्यात आला तर शिंदे गटाच्या वतीनं त्यांचे स्वागत करण्यात आले. लेखक बाबाराव मुसळे पुरस्कृत कला गंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार योजना 2025 या वर्षीचा सर्वोत्तम ग्रामीण कादंबरी पुरस्कार ऋषिकेश गोल्हार यांच्या रानोबाचा माळ या पुस्तकाला दिनांक 6 जून रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह आणि 10,000 रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शेगाव येथील संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने निघाली असता जिल्ह्यातील मेडशी, डव्हा, मालेगाव, शिरपूर, केशवनगर, रिसोड या मार्गाने 3 दिवस जिल्ह्यात राहिल्याने संपूर्ण जिल्ह्यात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे. वाचकस्वर नेहा क्षीरसागर.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:45 झालेली आहेत. सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. मंदाकिनी पांडे आणि मुकुंद गद्रे यांना सुरुवातीला ऐकूया.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये आज ऐकूया विरूपिका या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख.
1: विरूपिकेची व्याख्या काय असे कुणी विचारले तर त्याचे उत्तर सध्या तरी माझ्याजवळ नाही. कोणताही नवा काव्य प्रकार आपली व्याख्या ठरवून जन्माला येत नाही, ते एक स्फुरण असते, असं विंदा करंदीकरांनी परंपरा आणि नवता मधल्या एका लेखात लिहिलंय. वक्रतुंड महाकाय या विरूपिकेच्या वरवरच्या वाचनातून भासणारा अर्थ कसा दिशाभूल करणारा आहे हे सांगून खऱ्या अर्थापर्यंत कसं पोचायला हवं हे सांगणारा हा माझी वादग्रस्त विरूपिका नावाचा लेख आहे. वादग्रस्त या शब्दात एकाक्षरी कंस टाकून त्यांनी हाच शब्द वादळग्रस्त असाही वाचता येईल असं स्पष्ट केलंय. वक्रतुंड महाकाय कवितेवरचा वाद उसळला होता तो प्रामुख्याने गैरसमजुतीतून. काव्याबद्दलच्या प्रचलित कल्पनांना प्रमाण मानून या कवितेकडेही पाहिल्याने काय पवित्र मानायचं, कोणत्या प्रतीकांना काय संदर्भाने वापरणं शक्य आहे

0: काय लिहावं अथवा सरसकट टाळलं जावं या प्रकारचे समज तत्कालीन साहित्य अस्वादकांमध्ये होते आणि या ठोकताळ्यांमध्येच कवितेला बसवून तिचा उघड दिसणाराच अर्थप्रमाण मानण्यातून हा घोटाळा तयार झाला होता. विरूपिकांना असे सोपे अर्थ लावणं योग्य ठरत नाही. मिंदांच्या दृष्टीने विरूपिकेचं सामर्थ्य त्यातल्या आशयाचं निर्णयन विरूपाच्या माध्यमातून होण्यामध्येच आहे. या कविता पारंपरिक नियमांना धरून चालत नाहीत तर अमूर्तता, ग्राफिक इमेजरी, उपहास ही त्यात वापरली जाणारी साधनं आहेत. कवी ती किती सहजतेने आणि काय मांडण्यासाठी वापरतो यात विरूपिकेची खरी ताकद दडली आहे असं दिसून येतं. मी काही साहित्याचा विद्यार्थी नाही आणि माझा काव्याचा अभ्यासही नाही, पण कविता वाचायला मला आवडतात. कशालाही झटकन नाकारण्याची घाई केली नाही तर आपल्याला आवडेल असं बरंच काही सापडू शकतं. विरूपिकामध्ये मला अशा अनेक गोष्टी सापडल्या आहेत. या कवितांची गंमत त्यांच्या अनपेक्षित असण्यात आहे, प्रतीकांच्या वेगळ्या वापरात आहे, थोडक्यात अवघड विचारांची जी मांडणी केली जाते त्यात आहे. विरूपिका हा मला सर्वात आवडणारा काव्यसंग्रह आहे. इतकाच आवडणारा दुसरा संग्रह आहे तो ब्रिटिश कवी सायमन आर्मिटेज यांचा झूम नावाचा. मी कॉलेजमध्ये असल्यापासून या दोन संग्रहांनी माझी पाठ सोडलेली नाही. मी कामानिमित्त जिथे कुठे गेलो, जी घरं बदलली, तिथे झूम आणि विरूपिका हे कायम माझ्या सोबतीला होते. विरूपिका संग्रहात वादग्रस्त कविता फार नाहीत, पण कमी मजकुरातून प्रगल्भ आशय मांडण्याची क्षमता ठेवणाऱ्या कविता मुबलक आहेत. सॉक्रेटिसच्या खटल्याला वेगळं वळण देणारी पाया, आरके लक्ष्मणच्या राजकीय व्यंगचित्राची तुलना कवितेबरोबर करणारी 28 जानेवारी 1980, व्यर्थ अभिमानातला फोलपणा उघड पाडणारी तरुणपणी, शोषितांच्या जखमांमागचं दुःख लक्षात घेणारी मूलभूत हक्क आणि सहज न जाणवणारा अर्थ क्षणार्धात समोर प्रकट करणारी यंत्रशिल्पे, या साऱ्या पारंपरिक कवितेच्या रीतींना न जुमानणाऱ्या कविता आहेत. थोड्या अधिक अवाक्याच्या आणि अर्थाचा मोठा विस्तार असलेल्या आडनाव, वासे, काहीतरी चुकते आहे या देखील आवडत्या आणि पूर्णपणे लक्षात असणाऱ्या कविता. मधुचंद्र या नावाची एकांकिका वजा त्या लांबीची पण ॲबस्ट्रॅक्ट वळणाची विरूपिकाही या संग्रहात आहे. संग्रहात नाहीत त्या ओळखीच्या वाटणाऱ्या प्रेमकविता, निसर्ग कविता. इथे अलंकारिक शब्दरचना नाहीत, अर्थाची गरज असल्याखेरीज यमकं नाहीत. त्याऐवजी आहे ती कवीच्या डोक्यातली एक बोचरी जाणीव आजूबाजूचं काहीतरी चुकत असल्याची, कवीचा पुढे जाणारा विचार आणि तरीही कुठून तरी आत डोकावणारी त्याची हतबलता, यामधून विरूपिकाचा अवकाश श्रेष्ठ बनतो. या कविता स्वीकारण्यासाठी आपल्यात एक मोकळेपणा हवा. त्या साऱ्या समजण्याची गरज आहे अशातला भाग नाही, समजतील असंही नाही, पण त्याशिवायही त्या खोल कुठेतरी पोचतात का हे पाहण्याचं तंत्र आपल्याला जमायला हवं.
1: पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये विरूपिका या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, भातासाठी उत्तम चिखलणी करून भाताची लावणी करावी. निमगरव्या आणि गरव्या भाताची लावणी पूर्ण करावी. लावणी ओळीमध्ये करावी. रोपं सरळ उभी आणि उथळ लावावीत. पहिला हप्ता चिखलणीच्या वेळी हेक्टरी 40 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावं. हळवं भात आणि पेरभात यासाठी बेंडणी करावी. नत्राचा दुसरा हप्ता हेक्टरी 40 किलो द्यावा. खोडकिडीचा हमखास प्रादुर्भाव होणाऱ्या क्षेत्रामध्ये या किडीच्या प्रादुर्भावाकडे बारकाईनं लक्ष द्यावं. दर चौरस मीटर क्षेत्रात एक अंडीपुंज आढळून आला किंवा 5% खोडकिडीग्रस्त फुटवे दिसून आले तर प्रति हेक्टरी कार्बेफुरान 16.5 किलो या कीटकनाशक जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असताना वापरावं. हातास जखमा असलेल्या व्यक्तींनी ही कीटकनाशकं हाताळू नयेत. दाणेदार कीटकनाशक उपलब्ध नसेल तर प्रवाही कीटकनाशकाची फवारणी करावी. त्यासाठी हेक्टरी 500 लिटर पाण्यात 1350 मिलीलिटर ट्रायझोफॉस किंवा कार्टॅप हायड्रोक्लोराईड 600 ग्रॅम यापैकी एका कीटकनाशकाची फवारणी करावी. नागली वरी या पिकांसाठी रोपवाटिकेतील तणांची बेंडणी करावी.

लावणीची पूर्वतयारी करावी, रोपवाटिकेतील पाण्याचा निचरा करावा, क्षेत्रामध्ये उतारास आडवी पूर्व मशागत करावी, कर्परोगाचा प्रादुर्भाव आढळला तर नियंत्रणासाठी 1 लिटर पाण्यामध्ये 2.5 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा 4 ग्रॅम झायनेब मिसळून फवारणी करावी. रोपांची लावणी 20 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर करावी. लावणी उताराच्या आडव्या दिशेनं करावी. लावणी करता रोपं 30 ते 35 दिवसांची असायला हवीत. तसंच लावणी ओळीत करावी. ठोंबा पद्धतीनं लावणी केली तर 2 रोपात 15 सेंटीमीटर आणि 2 ओळीत 20 सेंटीमीटर अंतर ठेवावं. एके ठिकाणी 2 रोपं उभी आणि उथळ लावावी. रोपं लावण्यापूर्वी ठोंबांच्या छिद्रात नत्र आणि स्फुरदाची मात्रा द्यावी. दर हेक्टरी 40 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद यांची मात्रा द्यावी. पाऊस कमी असताना लावणी करावी. उडीद आणि मूग या पिकांसाठी पेरणी केली नसेल तर पेरणी पूर्ण करावी. पिकात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. पिकावर मावा, पानं खाणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव दिसून आला तर 500 लिटर पाण्यातून फेंथोएट 50%, 800 मिलीलिटर प्रति हेक्टरी फवारावं. साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. भुईमुगाची पेरणी पूर्ण करावी. भुईमुगाच्या शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. पीक 30 ते 35 दिवसांचं होताच भर द्यावी. मावा, तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव दिसून आला तर त्यांचं नियंत्रण करावं. पाणी साचू नये म्हणून काळजी घ्यावी. शेंडेमर रोगानं बाधित झाडं उपटून त्यांचा नाश करावा. हापूस आंब्याला दरवर्षी नियमित आणि लवकर फळ धरण्यासाठी कलमांच्या वाढीच्या विस्ताराच्या प्रतिमीटर व्यासाला 3 मिलीलिटर या प्रमाणात कल्टारची मात्रा द्यावी. म्हणजे झाडाचा व्यास 5 मीटर असेल तर त्या कलमाला 15 मिलीलिटर कल्टार शिफारस केलेल्या पद्धतीनुसार द्यावं. गळीत धान्यामध्ये कारळा पिकासाठी हलक्या नांगरानं जमिनीची नांगरट करावी. पेरणीच्या वेळी दर हेक्टरी 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद मातीमध्ये मिसळून घ्यावं. शक्यतो खत बियाण्याच्या शेजारी 5 सेंटीमीटर खोलीवर द्यावं. पेरणीसाठी इगतपुरी 76 अगर N123 या जातीचं बियाणं वापरावं. हेक्टरी 6 किलो बियाणं पुरेसं असतं. पेरणी ओळीमध्ये करावी. 2 ओळीत 30 सेंटीमीटर अंतर ठेवावं. लवकर पेरणी झालेल्या पिकातील तण काढून शेत स्वच्छ ठेवावं. भुईमुग क्षेत्रातील शेवटच्या नांगरटीच्या वेळी दर हेक्टरी 10 ते 15 गाड्या शेणखत, कंपोस्ट खत किंवा बायोगॅस खत सर्व क्षेत्रात सारखं पसरावं आणि नंतर शेवटी नांगरट पूर्ण करावी. पेरणीच्या वेळी दर हेक्टरी 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद बियाण्याच्या ओळीखाली किंवा शेजारी पडेल असं द्यावं. तथापि बियाण्यांशी खताचा संपर्क होणार नाही याची काळजी घ्यावी.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: नमस्कार श्रोते हो. आजच्या काळात मुलांमध्ये शस्त्रक्रिया पूर्वीपेक्षा खूपच सामान्य आणि सुरक्षित झाली आहे. अंदाजे प्रत्येक 10 ते 15 मुलांपैकी एक मुलाला बालपणात कधीतरी शस्त्रक्रियेची गरज भासू शकते. यामध्ये जन्मजात विकार, हर्निया, अंडकोशाचे विकार, अपेंडिसायटिस, इजा, गाठी तसेच अनेक शस्त्रक्रियात्मक आजारांचा समावेश होतो. जन्मतः होणाऱ्या विकारांमध्ये सुमारे प्रत्येक 33 बाळांपैकी एक बाळ एकदा जन्मजात विकारासह जन्माला येते. यापैकी काही विकारांना उपचार वैद्यकीय करता येतात आणि उरलेल्या विकारांसाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते. गर्भावस्थेत अनेक विकारांचे निदान आज शक्य झाले आहे. अनेक शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करता येतात. नवजात बालांपासून किशोरवयीन मुलांपर्यंत सुरक्षित भूल आणि अतिदक्षता सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे बहुतांश मुलांमध्ये उपचारानंतर पूर्णपणे सामान्य जीवन जगणे हे शक्य झालं आहे. आज आपण गर्भावस्थेत निदान होणाऱ्या काही आजारांबद्दल त्यांना कसं काय तोंड द्यायचं ह्याबद्दल चर्चा करूया. तर गर्भावस्थेत सोनोग्राफी ही प्रत्येक स्त्री आणि तिच्या बाळाच्या आरोग्याच्या तपासणीसाठी, बाळाची वाढ कशी होते त्यासाठी, बाळाचा विकास कसा आहे त्यासाठी आपण नियमितपणे करत असतो. पण ह्या सोनोग्राफींपैकी गर्भधारणेच्या 18 ते 22 आठवड्यांदरम्यान जी महत्त्वाची सोनोग्राफी आहे, ज्याला सविस्तर अनॉमली स्कॅन असं म्हणतात, ती खूपच महत्त्वाची आहे. या तपासणीमध्ये बाळाचं सर्व प्रमुख अवयव

0: ची सविस्तर तपासणी करून जन्मजात विकृती असल्यास त्या वेळेवर ओळखण्याचा प्रयत्न केला जातो. ही तपासणी अशा विकृती ओळखण्याच्या विशेष अनुभव असलेल्या तज्ज्ञ सोनॉलॉजिस्ट किंवा फिटल मेडिसिन तज्ज्ञांकडून करून घेणे अधिक योग्य आहे. त्यामुळे निदान अधिक अचूक होते आणि पुढील उपचारांचे योग्य नियोजन करता येते. अशी बातमी ऐकणं कोणत्याही कुटुंबासाठी चिंतेचं आणि तणावाचं असू शकते, पण हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की प्रत्येक विकृती गंभीर असतेच असं नाही आणि अनेक विकारांवर जन्मानंतर यशस्वी उपचार करता येतो. जन्मजात विकृती विविध कारणांमुळे होऊ शकते. काही विकृती इतक्या गंभीर असतात की त्याचा बाळाच्या जगण्यावर परिणाम होऊ शकतो. काही विकृतींमुळे जन्मानंतर मुलाच्या आरोग्यावर, वाढीवर, जीवनमानावर परिणाम होऊ शकतो, तर काही विकृती सौम्य असतात आणि त्यांच्या बाळाच्या आयुष्यावर फारसा परिणाम होत नाही. समुपदेशनामध्ये साधारणपणे ज्या बाबींचा समावेश असतो त्यात बाळामध्ये नक्की कोणती विकृती आहे, निदान कितपत निश्चित आहे, आणखी सोनोग्राफी, MRI किंवा जनुकीय तपासणींची आवश्यकता आहे का, त्या विकृतींचा बाळाच्या आरोग्यावर आणि विकासावर काय परिणाम होऊ शकतो, जन्मानंतर उपलब्ध असलेले उपचार आणि शस्त्रक्रियेची आवश्यकता, उपचारानंतर अपेक्षित परिणाम आणि मुलाच्या दीर्घकालीन जीवनाविषयी माहिती देणे, हे ह्यात आम्ही डिस्कस करतो. ज्या बाळांमध्ये जन्मानंतर लगेच तज्ज्ञ उपचार किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता असण्याची शक्यता असते, अशावेळी प्रसूतीचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरते. अशा बाळाचा जन्म नवजात अतिदक्षता विभाग म्हणजे NICU, बालशल्य विशारद म्हणजे पेडियाट्रिक सर्जन, बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ आणि आवश्यक शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध असलेल्या रुग्णालयात जर झाली तर त्याचा रिझल्ट हा नेहमीच चांगला होतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, अनॉमली स्कॅनमध्ये एखादी विकृती दिसली म्हणजे लगेच ती गंभीर आहे किंवा त्यावर उपचार होणार नाहीत असा निष्कर्ष कधीही काढू नये. अनेक वेळा पुढील तपासण्या केल्यानंतर निदान अधिक स्पष्ट होते आणि अनेक विकारांवर जन्मानंतर उत्कृष्ट उपचार उपलब्ध असतो. गर्भावस्थेत विकृतीचे निदान होणे म्हणजे केवळ सोनोग्राफीवरील एक रिपोर्ट नसतो, ती समजून घेण्याची, योग्य नियोजन करण्याची आणि बाळासाठी सर्वोत्तम उपचारांची सुरुवात असते. योग्य समुपदेशनामुळे पालकांच्या मनातील अनिश्चितता कमी होते, त्यांना आत्मविश्वास मिळतो आणि प्रत्येक बाळाच्या आयुष्याची सर्वोत्तम सुरुवात मिळण्यास मदत होते. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण किडनीच्या विकारांबद्दल चर्चा करूया.
1: श्रोते हो, आत्ताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर बालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. श्रोते हो, नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
0: नमस्कार श्रोते हो, आजच्या काळात मुलांमध्ये शस्त्रक्रिया पूर्वीपेक्षा खूपच सामान्य आणि सुरक्षित झाली आहे. अंदाजे प्रत्येक 10 ते 15 मुलांपैकी एक मुलाला बालपणात कधीतरी शस्त्रक्रियेची गरज भासू शकते. यामध्ये जन्मजात विकार, हर्निया, अंडकोशाचे विकार, अपेंडिसायटिस, इजा, गाठी तसेच अनेक शस्त्रक्रियात्मक आजारांचा समावेश होतो. जन्मतः होणाऱ्या विकारांमध्ये सुमारे प्रत्येक 33 बाळांपैकी एक बाळ एकदा जन्मजात विकारासह जन्माला येते. यापैकी काही विकारांना उपचार वैद्यकीय करता येतात आणि उरलेल्या विकारांसाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते. गर्भावस्थेत अनेक विकारांचे निदान आज शक्य झाले आहे. अनेक शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करता येतात. नवजात बालांपासून किशोरवयीन मुलांपर्यंत सुरक्षित भूल आणि अतिदक्षता सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे बहुतांश मुलांमध्ये उपचारानंतर पूर्णपणे सामान्य जीवन जगणे हे शक्य झालं आहे. आज आपण गर्भावस्थेत निदान होणाऱ्या काही आजारांबद्दल, त्यांना कसं काय तोंड द्यायचं ह्याबद्दल चर्चा करूया. तर गर्भावस्थेत सोनोग्राफी ही प्रत्येक स्त्री आणि तिच्या बाळाच्या आरोग्याच्या तपासणीसाठी, बाळाची वाढ कशी होते त्यासाठी, बाळाचा विकास कसा आहे त्यासाठी आपण नियमितपणे करत असतो. पण ह्या सोनोग्राफींपैकी गर्भधारणेच्या 18 ते 22 आठवड्यांदरम्यान जी महत्त्वाची सोनोग्राफी आहे, ज्याला सविस्तर अनॉमली स्कॅन असं म्हणतात, ती खूपच महत्त्वाची आहे. या तपासणीमध्ये बाळाचं सर्व प्रमुख अवयवांची सविस्तर तपासणी करून जन्मजात विकृती असल्यास त्या वेळेवर ओळखण्याचा प्रयत्न केला जातो. ही तपासणी अशा विकृती ओळखण्याच्या विशेष अनुभव असलेल्या तज्ज्ञ सोनॉलॉजिस्ट किंवा फिटल मेडिसिन तज्ज्ञांकडून करून घेणे अधिक योग्य आहे. त्यामुळे निदान अधिक अचूक होते आणि पुढील उपचारांचे योग्य नियोजन करता येते. अशी बातमी ऐकणं कोणत्याही कुटुंबासाठी चिंतेचं आणि तणावाचं असू शकते, पण हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की प्रत्येक विकृती गंभीर असतेच असं नाही आणि अनेक विकारांवर जन्मानंतर यशस्वी उपचार करता येतो. जन्मजात विकृती विविध कारणांमुळे होऊ शकते. काही विकृती इतक्या गंभीर असतात की त्याचा बाळाच्या जगण्यावर परिणाम होऊ शकतो.

0: काही विकृतींमुळे जन्मानंतर मुलाच्या आरोग्यावर, वाढीवर, जीवनमानावर परिणाम होऊ शकतो, तर काही विकृती सौम्य असतात आणि त्यांच्या बाळाच्या आयुष्यावर फारसा परिणाम होत नाही. समुपदेशनामध्ये साधारणपणे ज्या बाबींचा समावेश असतो त्यात बाळामध्ये नक्की कोणती विकृती आहे, निदान कितपत निश्चित आहे, आणखी सोनोग्राफी, MRI किंवा जनुकीय तपासणींची आवश्यकता आहे का, त्या विकृतींचा बाळाच्या आरोग्यावर आणि विकासावर काय परिणाम होऊ शकतो, जन्मानंतर उपलब्ध असलेले उपचार आणि शस्त्रक्रियेची आवश्यकता, उपचारानंतर अपेक्षित परिणाम आणि मुलाच्या दीर्घकालीन जीवनाविषयी माहिती देणे, हे ह्यात आम्ही डिस्कस करतो. ज्या बाळांमध्ये जन्मानंतर लगेच तज्ज्ञ उपचार किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता असण्याची शक्यता असते, अशावेळी प्रसूतीचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरते. अशा बाळाचा जन्म नवजात अतिदक्षता विभाग म्हणजे NICU, बालशल्य विशारद म्हणजे पेडियाट्रिक सर्जन, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ आणि आवश्यक शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध असलेल्या रुग्णालयात जर झाली तर त्याचा रिझल्ट हा नेहमीच चांगला होतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, अनॉमली स्कॅनमध्ये एखादी विकृती दिसली म्हणजे लगेच ती गंभीर आहे किंवा त्यावर उपचार होणार नाहीत असा निष्कर्ष कधीही काढू नये. अनेक वेळा पुढील तपासण्या केल्यानंतर निदान अधिक स्पष्ट होते आणि अनेक विकारांवर जन्मानंतर उत्कृष्ट उपचार उपलब्ध असतो. गर्भावस्थेत विकृतीचे निदान होणे म्हणजे केवळ सोनोग्राफीवरील एक रिपोर्ट नसतो, ती समजून घेण्याची, योग्य नियोजन करण्याची आणि बाळासाठी सर्वोत्तम उपचारांची सुरुवात असते. योग्य समुपदेशनामुळे पालकांच्या मनातील अनिश्चितता कमी होते, त्यांना आत्मविश्वास मिळतो आणि प्रत्येक बाळाच्या आयुष्याची सर्वोत्तम सुरुवात मिळण्यास मदत होते. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण किडनीच्या विकारांबद्दल चर्चा करूया.
1: श्रोते हो, आत्ताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर बालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज शहाना बॅनर्जी यांचं सतारवादन आपल्याला ऐकवत आहोत. सतारीवर राग मेघ आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला आला जोड आणि मध्यला आणि द्रुतगत 3 तालात आहे. त्यांना तबल्याची साथ रामदास पळसुले यांनी केलेली आहे. ऐकूया सहाना बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग मेघ.

सहाना बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग मेघ श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ रामदास पळसुले यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजत आहेत. आता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. मान्यवरांची आदरांजली. आणि मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. यांच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. भारतामध्ये डिजिटल इंडिया उपक्रमानं गेल्या 11 वर्षात देशभरातील नागरिकांच्या एकमेकांशी जोडले जाण्याच्या शिकण्याच्या व्यवहार करण्याच्या आणि सार्वजनिक सेवा मिळवण्याच्या पद्धतींना आकार दिला आहे. तसंच जगातील सर्वात मोठ्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा परिसंस्थांपैकी एक परिसंस्था उभी केली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मनं विशेषतः ग्रामीण भागामध्ये आरोग्यसेवा शिक्षण कौशल्य विकास कृषी आणि कल्याणकारी सेवांचा विस्तार केला आहे. भारतानं इंडिया स्टॅक आणि डीपीआय प्रणालींवर सहकार्यासाठी 24 देशांसोबत सामंजस्य करार केले आहेत. आता यूपीआय प्रणाली यूएई सिंगापूर फ्रान्स मॉरिशस आणि श्रीलंका यासह 8 हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल. या कपातीमुळे हॉटेल्स कॅन्टीन तसंच संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. पारपत्र दुरुस्ती नियम 2026 नुसार आजपासून नवीन 36 पानांचं पारपत्र काढण्यासाठीचं शुल्क वाढवून 2,500 रुपये करण्यात आलं आहे. 60 पानांचं पारपत्र हवं असल्यास 3,500 रुपये तर तात्काळ योजनेअंतर्गत पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे. 36 पानी पारपत्र

0: खराब झाल्यास किंवा हरवल्यास ते नवीन बनवून घेण्यासाठी 5,000 रुपये तर 60 पानी पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क ठेवण्यात आलं आहे. राज्य विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमतानं होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदानानं सचिन अहिर यांची एकमतानं उपसभापतीपदी म्हणून निवड झाली. तसंच विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी आज नवनिर्वाचित सदस्य सईद खान यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ दिली. पीसीपी एनडीटी कायद्याअंतर्गत आयव्हीएफ सेंटर सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आयव्हीएफ सेंटर आणि सिझेरियन प्रसूतीबाबत चिंता व्यक्त केली आणि या केंद्रांना परवानगी देताना काळजी घेण्याचं आश्वासन दिलं. राज्यातली डॉक्टरांची रिक्त पदं भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं ते म्हणाले. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना संघटित गुन्हेगारीत समाविष्ट करण्यासाठी देखील विचार सुरू आहे. पुढील अधिवेशनापर्यंत असा कायदा आणला जाईल असंही आंबेडकर म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शिका विजया मेहता यांचं काल रात्री त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजयाबाई या नावानं त्या कलावर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसेच नवीन आयाम जोडले. त्यांनी दिग्दर्शित केलेली बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हैवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब पेस्तनजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतिचित्र सारख्या मालिकेतून त्यांनी दूरदर्शनपटांवर देखील आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपट नाट्यकलाकारांना घडवलं, मोठं केलं. त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता. तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्यक्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमीट निष्ठा ठेवणाऱ्या नाट्यकर्मी आपण गमावल्या आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. रंगमंच आणि पडद्यावरील नावाजलेला चेहरा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ निर्मात्या दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. एका पिढीचं प्रतिनिधित्व करणारा एक चेहरा त्यांच्या निधनानं काळाच्या पडद्याआड गेला आहे. या शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही विजया मेहता यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनीही विजयाबाईंना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले,
1: पूर्ण आयुष्य जगल्या रंगभूमी करता आणि पुढे इवन रंगभूमी क्रॉस करून नंतर ज्या मीडिया आल्या त्यात त्यांनी रावसाहेब सारखा सिनेमा पण केलेला आहे, एक उत्तम सिरियल पण केलेली आहे. त्यामुळे ऑडिओ व्हिज्युअल या मीडियमचं त्यांना उत्तम भान होतं, ज्यांच्यापासून अनेक लोक शिकलेले आहेत. इवन जब्बार पटेल त्यांना गुरु मानतात. असा एक प्रदीर्घ प्रवास त्यांनी केलेला आहे.
0: मुंबईतल्या गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, बोरिवली आणि मुलुंड या पश्चिम उपनगरांमध्ये तसंच भांडूप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या पूर्व उपनगरांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून अनेक मार्गांवर वाहनांची गती मंदावली आहे. तर मध्य रेल्वेच्या गाड्या 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावत आहेत. दरम्यान नवी मुंबई आणि ठाणे इथंही जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नेरूळ LP उरणफाटा, नेरूळ सेक्टर 21, कोपरखैरणे सेक्टर 12, दहिसरगाव, सानपडा या भागात पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झालं आहे.

0: मुंबईत गेल्या 6 तासात सुमारे 69 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान नेरूळ इथं LP उड्डाणपुलाखाली साचलेल्या पाण्यात विजेच्या उघड्या तारांचा धक्का लागून 2 मुली जखमी झाल्या असून वाशी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आज सलग 3रा दिवशी कायम आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडच्या भागात पावसाचं प्रमाण अधिक आहे. चिपळूण गुहागर मार्गावर अतिपावसामुळे माती रस्त्यावर आली आहे. लांजा तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाटात दरड कोसळल्यानं एकेरी वाहतूक सुरू आहे. चांगला पाऊस पडत असल्यानं पाणी टंचाईची समस्या मिटली असून शेतीची कामं मार्गी लागल्यानं शेतकरीही सुखावले आहेत. मुंबई शहर आणि उपनगर, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात पुढच्या 3 तासात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. दुपारच्या सुमारास भरती अपेक्षित असून त्याचवेळी जोरदार पाऊस सुरू राहिला तर शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. रत्नागिरीला आज आणि पालघर जिल्ह्याला उद्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरामध्ये लागू. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन, मान्यवरांची आदरांजली. आणि मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या। आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, प्रसार भारतीच्या वेवजोट रेडिओ प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित आजच्या या दुसऱ्या सेवेत आपलं स्वागत आहे। सायंकाळचे 5 वाजता आहेत, थोड्याच वेळात ठीक 5 वाजता ठळक बातम्या आपण ऐकाल।
1: नमस्कार, मी अभय धुमाळ। ऐकूयात काही ठळक घडामोडी। रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे। प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे। पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत, त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल। या कपातीमुळं हॉटेल्स, कॅन्टीन तसंच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे। पारपत्र दुरुस्ती नियम 2026 नुसार आजपासून नवीन 36 पानांचं पारपत्र काढण्यासाठीचं शुल्क वाढवून 2,500 रुपये करण्यात आलं आहे। 60 पानांचं पारपत्र हवं असल्याचं 3,500 रुपये तर तात्काळ योजनेअंतर्गत पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे। सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार झाले। विजया मेहता यांचं काल रात्री त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी निधन झालं होतं। प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह चित्रपट आणि नाट्यसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे। क्रिकेटपटू ईशान किशन यानं ICC खेळाडू क्रमवारीत आपला सहकारी अभिषेक शर्माला मागे टाकत T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 444 अंकांची वाढ झाली आणि तो 76,923 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 140 अंकांची वाढ नोंदवत 24,006 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
0: प्रसार भारतीच्या वेव जोट रेडिओ प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। सायंकाळचे 5:02 झालेली आहेत। नादब्रह्म कार्यक्रमात ऐकूया नागनाथ अडगावकर यांचं गायन, राग मेघ मल्हार त्यांनी गायलेलं आहे। झपतालातील विलंबित बंदिशीचे बोल आहेत गरजे घटा घन, 3 तालातील द्रुत बंदिशीचे बोल आहेत आई बरखा झूम झुमके। यांना तबला साथ माधव मोडक यांची, तर हार्मोनियम साथ मीनल नांदेडकर यांनी गायलेली आहे। ऐकूया नागनाथ अडगावकर यांनी गायलेला राग मेघमल्हार।

नागनाथ अडगावकर यांनी गायलेला राग मेघमल्हार आपण ऐकत होतात. त्यांना तबला साथ माधव मोडक, हार्मोनियम साथ मिनल नांदेडकर यांनी केली होती. आकाशवाणी पुणे केंद्राची ही निर्मिती होती. कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात महाराष्ट्र कृषी दिन तसंच आंतरराष्ट्रीय महिला कृषी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम युवा महिला आणि शेती समृद्ध कृषी भविष्याची नवी दिशा. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे आरती गाढवे यांनी. सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमात मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज 1 जुलै महाराष्ट्र कृषी दिवस. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस राज्यभर साजरा होतो. आपल्या राज्यात शेतीकडे बघण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे तो नेहमीच फार आदराचा राहिला आहे. कारण शेती ही गोष्ट ज्यावर आपलं पोट भरतं त्याकडे आपल्या परंपरेने कधीच फक्त व्यवसाय म्हणून पाहिलं नाहीये. जेव्हा जेव्हा पाऊस येतो तेव्हा तेव्हा फार प्रसन्नपणे शेतशिवारासाठी प्रार्थना केली जाते, जी समाजाच्या प्रत्येक व्यक्तीकडून केली जाते. आपल्याकडच्या सणांच्याही कित्येक गोष्टींचा आधार हा फक्त आणि फक्त शेती आहे. त्यामुळे या वर्षीच्या कृषी दिनानिमित्त आपल्या परंपरा आणि जगभर असणारा रिसर्च याबद्दल आपण काही बोलूयात.

आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या परंपरांबद्दल खूप काही माहिती आहे, पण यावर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर 2026 हे वर्ष शेतकरी महिलांचं जे योगदान आहे त्याबद्दल भाष्य करता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला त्याविषयी सांगणं अधिक महत्त्वाचं वाटतं. संयुक्त राष्ट्रसंघाने 2026 या वर्षाचा मुख्य उद्देश म्हणजे शेती, अन्न सुरक्षा आणि ग्रामीण विकासामध्ये महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान याविषयी काही माहिती अधोरेखित करणं महत्त्वाचं मानलंय. त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी त्याकडे जगाचे लक्ष वेधणं हा त्यांचा मुख्य उद्देश राहिला आहे. आज जगभरातील लाखो महिला शेती, पशुपालन, मत्स्य व्यवसाय, बियाणे संवर्धन, अन्न प्रक्रिया, विपणन आणि कृषी उद्योजकता अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या केवळ कुटुंबाचं पोट भरत नाहीत तर देशाच्या अन्न सुरक्षेचा मजबूत पाया देखील उभा करतात. मात्र त्यांच्या श्रमाचे योग्य मूल्यमापन अनेकदा होत नाही. जमीन मालकी, कर्ज, आधुनिकता, तंत्रज्ञान, प्रशिक्षण, बाजारपेठ आणि निर्णय प्रक्रियेत सहभाग यांसारख्या बाबींमध्ये महिलांना अजूनही अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. या वर्षाचा संदेश स्पष्ट आहे, महिला शेतकऱ्यांचं सक्षमीकरण म्हणजे अधिक उत्पादनक्षम, शाश्वत आणि हवामान बदलांना तोंड देणारी कृषी व्यवस्था निर्माण करणे हा आहे. संशोधनातून असे दिसून आले आहे की महिलांना समान संधी मिळाल्यास शेती उत्पादन कुटुंबांचे पोषण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत होऊ शकते. भारतीय शेतीतही महिलांचे योगदान आपण बघितलं तर अशी खूप उदाहरणं आहेत जे आपल्याला प्रेरणादायी ठरतात. पेरणीपासून कापणीपर्यंत, पशुपालनापासून स्वयंसहाय्यता गटांपर्यंत महिलांची भूमिका सर्वत्र दिसून येते. त्यामुळे योग्य ती प्रतिष्ठा हा त्यांच्या कामाचा गौरव ठरेल. भारतीय शेतीचा विचार करत असताना आपण स्त्रियांच्या दृष्टिकोनातून त्यांचं योगदान पाहिलं तर जवळपास प्रत्येक ग्रामीण भागात महिला शेतीच्या विविध कामांमध्ये सक्रियपणे सहभागी असतात. अनेकदा त्या शेतमजूर, शेतकरी, पशुपालक, उद्योजिका आणि कुटुंब व्यवस्थापक अशा अनेक भूमिका एकाच वेळी पार पाडतात. त्यांच्या कामाची योग्य नोंद किंवा दखल घेणे आपलं कर्तव्य आहे.

शेतीमध्ये महिलांची प्रमुख कामं बघितली ती म्हणजे बीज निवड आणि संवर्धन. भारतीय ग्रामीण भागामध्ये अनेक महिला पारंपरिक बियाणांचं जतन करतात. बियाणे कोणते कुठल्या हंगामासाठी ठेवायचे, त्यांचं संरक्षण कसं करायचं हे ज्ञान आपल्याकडे परंपरेने जसंच्या तसं हस्तांतरित केलं जातं. पेरणी आणि लागवडी संदर्भात विचार केला तर शेतीची मशागत झाल्यानंतर पेरणी, रोपांची लागवड, भात रोपवाटिका तयार करणे यांसारख्या कामांमध्ये महिलांचा मोठा सहभाग असतो. महाराष्ट्रातील भात शेती, ऊस शेती आणि भाजीपाला लागवडीत महिलांचे श्रम विशेष दिसून येतात. तण काढणे आणि पीक संवर्धन ही गोष्ट पिकांच्या वाढीसाठी फार महत्वाची आहे. तण काढणं, खत टाकणं, कीड नियंत्रणासाठी उपाय करणे ही कामं बहुतेक वेळा बहुतांश ठिकाणी महिला करतात. ही कामे कष्टाची आणि वेळखाऊ असतात. पिकांची कापणी, धान्य झोडपणे, वाळवणे, साठवणूक करणे या प्रक्रियांमध्ये महिलांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. पशुपालनात भारतात दुग्ध व्यवसायाचा मोठा आधार आहे आणि त्यासाठी महिला खूप कष्ट देखील घेतात. गाई म्हशींची देखभाल, दूध काढणं, चारा व्यवस्थापन, गोठ्याची स्वच्छता यासारखी कामे त्या नियमितपणे करतात. संपूर्ण अन्न प्रक्रिया, धान्य दळणे, लोणची, पापड, मसाले, दुग्धजन्य पदार्थ तयार करणे या सर्व गोष्टींमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावला आहे. आपण जर काही शेतकऱ्यांची उदाहरणं पाहिली तर चेतना गाला सिन्हा, महाराष्ट्रातील ग्रामीण महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरणाचे काम करणाऱ्या चेतना गाला सिन्हा यांनी महिलांना शेती आणि उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचं खूप महत्वाचं काम केलं. त्यांच्या या कामासाठी त्यांना राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आलं. महाराष्ट्राच्या राहीबाई पोपरे, अहमदनगर जिल्ह्यातील राहीबाई पोपरे यांना सीड मदर म्हणून आपण ओळखतोच, पण आता त्यांचीच प्रेरणा घेऊन कितीतरी स्त्री पुरुष शेतकरी संवर्धन करतात देशी बियाणांचं. त्यांची खूप मोठी प्रेरणा कृषी क्षेत्रात प्रत्येकाकडे आहे. सेंद्रिय शेती, मधमाशी पालन, मशरूम उत्पादन, फळ प्रक्रिया यामधूनही त्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणावर भर दिला. दुग्ध क्रांतीमध्ये गुजरातमधील अनेक महिला त्यांच्या संस्थांद्वारे दुग्ध व्यवसायात यशस्वी ठरत आहेत. त्यांच्या या सहभागातून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी भर पडलेला आहे. या सगळ्याच महिलांसमोरील आव्हानांमध्ये आपण विचार केला तर जमीन मालकीचे प्रमाण फार कमी, कर्ज आणि आर्थिक मदतीपर्यंत मर्यादित पोहोच, आधुनिक तंत्रज्ञानाची कमतरता, श्रमाचं अपुरं मूल्यमापन, निर्णय प्रक्रियेत कमी सहभाग या गोष्टींकडे आपण कसं पाहतो हे फार महत्वाचं आहे. शेतीच्या कामाबद्दल दखल घेण्याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा महिला शेतकऱ्यांच्या योगदानाची दखल घेणे आवश्यक आहे. त्या केवळ शेतात काम करणाऱ्या व्यक्ती नाहीत तर अन्न सुरक्षा, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण विकासाच्या प्रमुख शिल्पकार आहेत. त्यांच्या ज्ञानाला, श्रमाला आणि नेतृत्वाला योग्य सन्मान मिळणे ही आजची गरज आहे. महिला शेतकरी सक्षम झाल्या तर आपल्या कृषी व्यवस्थेला त्यांचा हातभार लागेल आणि कृषी व्यवस्था अधिक समृद्ध, शाश्वत आणि आत्मनिर्भर बनेल. आपण या भारत, महाराष्ट्र आणि जग असा विचार जर केला याविषयी बोललो तर फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशनने जी काही तंत्र सांगितली आहेत ती खूप महत्वाची आहेत. त्या कृषी अन्न प्रणालीच्या दृष्टीने महिला महत्वाची भूमिका बजावतात. त्यांनी हे अधोरेखित केलेलंच आहे, पण लैंगिक विषमता दूर करण्यासाठी, महिलांची उपजीविका मजबूत करण्यासाठी, कृषी अन्न मूल्य साखळीमध्ये त्यांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी सामूहिक कृती आणि वाढीव गुंतवणुकीचे आव्हान ते फार मोठ्या प्रमाणावर करतात. लैंगिक समानता वाढवून कृषी अन्न मूल्य साखळीमध्ये गुंतलेल्या महिला व मुलींना भरभराटीसाठी तशी परिस्थिती निर्माण करून हे वर्ष सर्वांसाठी अधिक न्याय्य, सर्वसमावेशक आणि शाश्वत कृषी अन्न प्रणाली तयार करण्यास हातभार लावेल ही इच्छा व्यक्त केली आहे आणि तशी पावलंही जगभर टाकण्यात येत आहेत. त्याचं अनुकरण भारतातही होत आहे आणि तेच अनुकरण आपल्या महाराष्ट्रात, आपल्या छोट्या छोट्या शहरांमध्ये, छोट्या छोट्या गावांमध्येही व्हावं यासाठी ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणं फार महत्त्वाचं ठरेल.

सशक्त महिला शेतकरी या कृषी अन्न प्रणालीमध्ये परिवर्तन घडवून आणणाऱ्या प्रमुख घटक आहेत. जमीन, वित्त, तंत्रज्ञान, शिक्षण आणि निर्णय प्रक्रियेवरील प्रवेश आणि नियंत्रणातील लैंगिक विषमता दूर केल्याने महिला आणि त्यांच्या कुटुंबाचे कल्याण वाढते, उत्पादकता वाढते, हवामान बदलाला तोंड देण्याची क्षमता मजबूत होते आणि शाश्वत विकास उद्दिष्टांच्या दिशेने प्रगतीला चालना मिळते. सध्या जगभर काही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आणि ज्यावरती रिसर्च केला जातोय, जसं की हू इज अ वुमन फार्मर, हाऊ बिग ऑफ रोल डू दे प्ले इन ॲग्री फूड सिस्टेम्स, व्हॉट आर द मेन स्ट्रक्चरल बॅरियर लीगल, इकॉनॉमिक अँड सोशल दॅट लिमिट देअर प्रोडक्टिव्हिटी, इन्कम अँड डिसिजन मेकिंग पॉवर, वाय हॅज प्रोग्रेस क्लोजिंग जेंडर गॅप्स इन ॲग्री फूड सिस्टम सॉल्व्ड, व्हॉट नीड टू बी डन टू रिव्हर्स दिस, व्हॉट आर द पे ऑफ्स ऑफ क्लोजिंग द जेंडर गॅप इन ॲग्रीकल्चर, व्हॉट हॅज बीन द इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन रुरल वुमेन इन्क्लुडिंग वुमेन फार्मर्स, व्हॉट रिस्क्स डू ॲग्री फूड सिस्टम्स फेस इन वुमेन फार्मर.

टर्म कंटिन्यूज विल बियॉन्ड इयर 2026. या सगळ्या प्रश्नांचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की हेच प्रश्न आपल्याला 2026 नंतर देखील भेडसावणार आहेत, आणि त्यावरती काम करणं म्हणजे या थीमच्या संशोधनाचा आपल्या सर्वांना फायदा होणार आहे. या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधायला ही थीम आपल्याला मदत करतेच आहे, कारण जागतिक महिला शेतकरी वर्षाची गती कायम ठेवण्यासाठी जगभरातील महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्याकरता धोरणं, सार्वजनिक आणि खाजगी गुंतवणूक तसेच विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून दीर्घकालीन वचनबद्धता राबवणे आवश्यक आहे. यामध्ये सातत्यपूर्ण वित्त पुरवठा आणि उत्तरदायित्व यंत्रणा, कृषी अन्न धोरणे, कार्यनीतींना लैंगिक समानतेच्या तत्वांचा आधार मिळेल याची खात्री करणे, वयोगटानुसार विभागलेल्या माहितीचे संकलन, विश्लेषण आणि वापर अधिक मजबूत करणे, महिलांच्या नेतृत्वातील संस्थांना पाठिंबा देणे आणि 2026 नंतर महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी जागतिक राष्ट्रीय भागीदारी कायम ठेवणे याचा समावेश आहे. जगभर यावर भर दिला जातो आहे. हे आंतरराष्ट्रीय वर्ष महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी आणि कृषी अन्न प्रणालीमधील लैंगिक तफावत कमी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका आणि स्रोत म्हणून काम करेल, ज्यामुळे जागतिक, राष्ट्रीय आणि राज्य, गाव सगळ्याच पातळीवर कृषी परिवर्तनात्मक चळवळीला चालना मिळेल. त्यामुळे या माहितीचा प्रचार प्रसार करणे म्हणजेच आपल्या राज्याचा कृषी दिवस साजरा करणे आहे.

0: आपल्या आजूबाजूला असे अनेक हात असतात जे बदलाच्या दृष्टीने काम करत असतात आणि एका चांगल्या समाजाचं स्वप्न आपल्या मनामध्ये रुजवत असतात. तुम्हालाही असे युवक युवती ठाऊक असतील तर त्यांची माहिती आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि आजचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल प्रतिक्रिया देखील पाठवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी लिहून घ्या, yuvaniairpune@gmail.com yuvaniairpune@gmail.com yuvaniairpune@gmail.com. ईमेल आय डी पुन्हा एकदा सांगते, yuvaniairpune@gmail.com. अच्छा तर मित्रांनो, आजच्या युवाणी कार्यक्रमातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युवाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात महाराष्ट्र कृषी दिन तसंच आंतरराष्ट्रीय महिला कृषी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम युवा महिला आणि शेती समृद्ध कृषी भविष्याची नवी दिशा आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं आरती गाढवे यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: युवकांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होता. श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: and USA will clash with Bosnia and Herzegovina in round of 32 matches tonight. And with that, we end this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची हे आहे अस्मिता वाहिनी. 6:10 झालेली आहेत. गीतबहार ह्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया.
2: आरोग्य विभागात 5,000 नव्या पदभरतीची प्रक्रिया वेगानं राबवण्यात येणार. ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठीचं विधेयक राज्य विधानसभेत सादर. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू. आणि मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यांना 3 दिवस पावसाचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली. महायुती तसंच महाविकास आघाडीनं प्रत्येकी एक उमेदवार दिल्यानं या पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता होती. मात्र या पदाची बिनविरोध निवड होण्याची परंपरा कायम राहावी यासाठी महाविकास आघाडीनं उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अभ्यंकर यांनी माघार घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर सदनानं सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड करण्याचा प्रस्ताव एकमतानं मंजूर केला. सभापती राम शिंदे यांनी ही घोषणा केली.
3: प्रश्न असा आहे की श्री सचिन मोहन अहिर विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून निवड करण्यात यावी. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे एकमत, होयचे एकमत. प्रस्ताव संमत झाला. श्री सचिन मोहन अहिर विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती म्हणून एकमताने निवड झाली आहे असं मी जाहीर करतो.
2: या निवडीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह सदनानं सचिन अहिर यांचं अभिनंदन केलं. आरोग्य विभागात 5,000 नव्या पदभरतीची प्रक्रिया वेगानं राबवण्यात येणार असून आजच्या डॉक्टर्स दिनी 1,400 डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. ते आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. पुढच्या टप्प्यात आणखी 600 डॉक्टरांची भरती केली जाणार असून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 1,900 CHO पदही लवकरच भरली जातील अशी माहिती आंबेडकर यांनी दिली. दरम्यान राज्यातल्या सर्व नर्सिंग महाविद्यालयांमध्ये शिस्त, नियमितता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं प्रमाणित कार्यपद्धती लागू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं. आपलं सरकार सेवा केंद्रात कार्यरत ग्रामपंचायत संगणक परिचालकांचं मानधन यापुढे दर महिन्याच्या 1 ते 5 तारखेच्या दरम्यान नियमितपणे अदा करण्यात येईल असं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आज विधानसभेत सांगितलं. सदस्य बबनराव लोणीकर यांनी ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. या परिचारिकांचं 2026 पर्यंतचं मानधन वितरित करण्यात आलं असून उर्वरित प्रलंबित मानधनही लवकरच अदा करण्यात येणार असल्याची माहिती गोरे यांनी दिली. लातूर रोड ते नांदेड या रेल्वे मार्गासाठी आवश्यक असलेला 50% खर्च राज्य शासनानं तत्काळ मंजूर करावा अशी मागणी आमदार अमित देशमुख यांनी आज विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली. 104 किलोमीटर लांबीच्या या मार्गाची अंतिम पाहणी पूर्ण झाली असून या प्रकल्पासाठी सुमारे 3,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठीचं विधेयक आज राज्य सरकारनं विधानसभेत सादर केलं. फसवणूक करणाऱ्यांच्या संपत्तीचा वर्षभरात लिलाव करून ठेवीदारांचे पैसे जलद परत करणं यामुळे शक्य होईल अशी आशा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हे विधेयक मांडताना व्यक्त केली. अशा प्रकरणी न्यायालयीन सुनावणी जास्तीत जास्त 2 वेळा पुढे ढकलण्याची विनंती करता येईल अशी तरतूद या विधेयकात आहे. याशिवाय डिजिटल चलनातून ठेवीदारांची फसवणूक झाली तर त्यांचं रक्षण करण्याची तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र आदरांजली वाहण्यात आली. मुंबईत विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह विधिमंडळ सदस्य, अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात नाईक यांना अभिवादन करण्यात आलं तर महानगरपालिकेच्या वतीनं नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुकुंदवाडी रेल्वे स्थानक परिसरात 700 भारतीय वृक्षांची लागवड करण्यात आली. ज्येष्ठ दिग्दर्शक विजय मेहता यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. नाट्य तसंच सिनेसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी विजयाबाईंचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना अखेरचा निरोप दिला.

0: आषाढी वारीसाठी त्र्यंबकेश्वर इथून निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीसह शेकडो दिंड्यांचं आज नाशिक शहरात आगमन झालं. महापौर हिमगौरी आडके यांच्या हस्ते उत्साहात पालखीचं स्वागत करण्यात आलं.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्रं आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जीरामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू झाला. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या रोजगाराच्या हमीसोबतच विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद या नव्या कायद्यात आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित भारतीय लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांनी आज पदभार स्वीकारला. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असलेले लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांनी 4 दशकाहून अधिकच्या सेवाकाळात महत्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. पारपत्र दुरुस्ती नियम 2026 नुसार आजपासून नवीन 36 पानांचं पारपत्र काढण्यासाठीचं शुल्क वाढवून 2500 रुपये करण्यात आलं आहे. 60 पानांच्या पारपत्रासाठी 3500 रुपये तर तत्काळ योजनेअंतर्गत पारपत्रासाठी 6000 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे. 36 पानी पारपत्र खराब झाल्यास किंवा हरवल्यास ते नवीन करून घेण्यासाठी 5000 रुपये शुल्क ठेवण्यात आलं आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत. आजपासून लागू झालेल्या या करकपातीमुळे हॉटेल्स, कॅन्टीन तसंच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुख्य अभियंता मृद आणि जलसंधारण कार्यालय उद्या 2 जुलैपासून कार्यान्वित होणार आहे. शहरानजिक वाल्मी परिसरातल्या या कार्यालयाचं कार्यक्षेत्र छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागातल्या 8 तसंच नाशिक प्रादेशिक विभागातल्या 5 अशा एकूण 13 जिल्ह्यांचं असणार आहे. TET तसंच नीट पेपरफुटी विरोधात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीनं बीड जिल्ह्यात माजलगाव इथं आज तीव्र निदर्शनं करण्यात आली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून त्यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथल्या ग्रामविकास संस्थेचे सचिव नरहरी शिवपुरे यांना राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते शेती मित्र पुरस्कार आज मुंबईत प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे पुढील काळात शेती पाणी क्षेत्रात अधिक जोमानं कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याची प्रतिक्रिया नरहरी शिवपुरे यांनी आकाशवाणीशी बोलताना दिली. पालघर इथं झालेल्या योनिक सनराईज GH रायसोनी राज्य बॅडमिंटन स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या सार्थक नलावडे आणि पुण्याच्या श्रेयस मसलेकर यांनी 19 वर्षाखालील दुहेरी गटात कांस्य पदक पटकावलं. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या वतीनं 28 जून ते 1 जुलै दरम्यान ही स्पर्धा घेण्यात आली. भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना इंग्लंडमधल्या चेस्टर ली स्ट्रीट इथं भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता सुरू होईल. अहमदाबाद इथं झालेल्या फिल्मफेम राष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 आणि गुजराती सिने पुरस्कार 2026 या सोहळ्यात अनिल कुमार होळकर यांना भुरळ डोळ्यांची या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. या चित्रपटाला यापूर्वी जवळपास 30 पुरस्कार मिळाले आहेत. हवामान. मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यांना पुढचे 3 दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. याच काळात विदर्भ तसंच कोकणात अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर पुणे जिल्ह्यातल्या काही भागांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईतल्या पूर्व तसंच पश्चिम उपनगरांमध्ये आज जोरदार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून अनेक मार्गांवर वाहनांची गती मंदावली आहे तर मध्य रेल्वेच्या गाड्या 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावत आहेत. नवी मुंबई आणि ठाणे परिसरातही आज जोरदार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तसंच खुलताबादसह अनेक भागात आज दुपारनंतर पावसानं हजेरी लावली. नाशिक शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात आज पाऊस झाल्याचं वृत्त आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमतानं निवड. आरोग्य विभागात 5000 नव्या पदभरतीची प्रक्रिया वेगानं राबवण्यात येणार. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू आणि मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यांना 3 दिवस पावसाचा येलो अलर्ट. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या

0: देशापि टेक्सास नगरे आइवरी कोस्ट देशं द्वे एकमित्यंकैः पराजित्य षोडशतमे चरणे प्रविष्टवान् इति वार्ताः।
1: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। 6:30 वाजले आहेत। बलसागर भारत होवो।

0: नमस्कार मंडळी, बलसागर भारत होच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. मंडळी, पावसाला सुरुवात झाली आहे आणि पावसाळी सहलीचे बेत सुद्धा आखले जात आहेत, पण त्याआधी झाडे लावा झाडे जगवा याचे बेत आखायला हवेत असं मला वाटतं. कारण झाडं म्हणजे ऑक्सिजनचे कारखाने, पर्यावरण असेल तरच आपण आहोत आणि आपलं जीवन त्यामुळे अधिक सुसह्य होतं. झाडे लावा प्रदूषण टाळा या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत पर्यावरण दक्षता मंडळाच्या प्रकल्प व्यवस्थापक पौर्णिमा शिरगावकर, ज्या गेल्या 18 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत. नमस्कार, आमच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
1: नमस्कार. नमस्कार मॅडम.
0: आत्ताच मी म्हटलं तसं झाडे लावा प्रदूषण टाळा हा संदेश खरं खूप महत्त्वाचा आहे, पण तुमच्याकडून ऐकायला आवडेल की तो का महत्त्वाचा आहे.
1: जसं तुम्ही म्हणालात आताच की तुमच्या बोलण्यात आलं की झाडे हे किंवा वनस्पती या ऑक्सिजनचे कारखाने आहेत, बरोबर. तर वनस्पतींचं मुख्य अजून एक काम आहे ते म्हणजेच अन्न निर्मिती. ही जी प्रोसेस आहे म्हणजेच आपण त्याला प्रकाशसंश्लेषण असं म्हणतो. या प्रकाशसंश्लेषणामध्ये कार्बन डायऑक्साईड हा जो वायू आहे हा वायू घेऊन अन्न निर्मिती वनस्पतींमध्ये केली जाते. म्हणजेच काय की नैसर्गिकदृष्ट्या कार्बनचं जे काही समतोल आहे हा समतोल राखण्याचं काम हे झाडं करत असतात. आता फक्त कार्बनचंच नाही तर बाकी सगळे जे काही रासायनिक घटक आपल्या आजूबाजूला आढळतात किंवा पसरलेले आहेत त्यांचं पण काही समतोल आहे किंवा त्यांना आपल्याकडे खेचण्याचं काम आहे हे वनस्पती करत असतात. हे झालं फक्त हवा प्रदूषणाबद्दल. मातीचं प्रदूषण आहे, पाण्याचं प्रदूषण आहे आणि आत्ता मोठ्या प्रमाणात आपल्याला एक प्रदूषणाचा धोका जाणवतो तो म्हणजे आवाजाचं प्रदूषण. तर आवाजाचं प्रदूषण ही कमी करण्यासाठी जर का तुम्ही झाडांना लावलं तर एक साऊंड बॅरियर म्हणून ते ॲक्ट होतात आणि प्रदूषण कमी करण्यासाठी त्यांचा वाटा आहे असं मी म्हणेन. त्यामुळे झाडं लावा प्रदूषण टाळा हा जो संदेश आहे हा संदेश इथे खूप महत्त्वाचा लागू होतो आहे आणि ठरतो आहे.
0: बरोबर आहे. तुम्ही खूप छान सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण असतं आणि ते टाळायचं असेल तर झाडं आपल्याला मदत करतात. निश्चित कुठल्या प्रकारची झाडं कुठल्या कारणासाठी मदत करतात हाही एक वेगळा अभ्यासाचा विषय असेल, पण मुंबईसारख्या महानगरामध्ये आम्ही राहतो आणि आमची इच्छा असते की खूप झाडं लावावीत, पण इथे आधीच जमिनीचं प्रमाण इतकं कमी आहे, मग अशा ठिकाणी झाडं कशी लावता येतील.
1: हो, म्हणजे मुंबई महानगरामध्ये तसंच आपण एकंदरीत भारताचा विचार केला तर ही मोठी समस्याच आहे की बाबा शहरामध्ये किंवा महानगरामध्ये याचं व्यवस्थापन कसं करायचं. तर मी असं म्हणेन याच्यासाठी, एक तर आज एखादी सोसायटीची बांधणी किंवा निर्मिती होत असते तर तेव्हाच सांगितलं जातं की बाबा तुम्हाला इतक्या इतक्या टक्क्यावाईज जी जागा आहे ही जागा झाडांसाठी सोडली पाहिजेत किंवा मग रिक्रिएशन गार्डनसाठी सोडली पाहिजेत. तर तिथे तुम्हाला झाडं लावणं साठी एक जागा मिळू शकते, तिथे तुम्ही झाडं लावू शकता. सोसायटीचा जर टेरेसचा भाग आहे आपण त्याला छतावरची जागा म्हणतो तर ती एक योग्य अशी जागा मी म्हणेन. आपलं जे टेरेस आहे पूर्ण मोठं असतं, उघडं असतं, सूर्यप्रकाश असतो तर तिथे तुम्ही झाडं लावू शकता. हां, तिथे थोड्याशा काळजी आहेत त्या घेतल्या पाहिजेतच नक्कीच, पण नीट आणि योग्य व्यवस्थापन केलं तर तिथे नक्कीच झाडं आहेत ही झाडं वाढू शकतात. त्यामुळे टेरेस फार्मिंगला तिथे वाव आहे असं मी म्हणेन. अजून एक आहे की आजकाल जे काही फ्लॅट बांधले जातात त्याच्यामध्ये काही बाल्कनीसारखे जे ओपन पॅसेजेस आहेत, मोकळ्या जागा आहेत, ह्या दिल्या जातात. अगदी ते छोट्या असतील कदाचित, लहान असतील, पण तिथेही पण तुम्ही काही झाडं लावलात, सूर्यप्रकाश येत असेल आणि तुम्हाला आवड असेल तर तिथे तुम्ही झाडं लावलात तर तीही जागा आहे आपण झाडांसाठी वापरू शकतो. अगदीच म्हणजे माझं तर घर अगदी लहान आहे, त्या घरामध्ये मी छोट्या बाल्कनीमध्ये पण 20-25 झाडं लावलेली आहेत. म्हणजे झाडांसाठी

0: साठी तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्की तिथे झाडं लावू शकता. अगदी सदाफुलीसारखं, तुळशीसारखं, जास्वंदीसारखं, अडुळशासारखं, गवती चहासारखं आपल्याला नियमित लागणारं झाड जे आहे किचन गार्डनसाठी, तेही झाडं तुम्ही आपल्या छोट्या बाल्कनीमध्ये लावू शकता. ह्याच्यामध्ये अजून अनेक साऱ्या कन्सेप्ट आहेत, संकल्पना आहेत, ज्याच्यामध्ये आपण आत्ता आलेली आहे ती म्हणजेच व्हर्टिकल गार्डन. आपण असं उभा जो पोर्शन असतो भिंतीच्या बाजूचा, तर त्याचाही वापर करून आपण छान आपली बाग आहे ही बनवू शकतो, सजवू शकतो. अनेक अशा कन्सेप्ट आहेत ज्याचा आपण विचार करून झाडं आहेत महानगरामध्ये शहरामध्ये लावू शकतो. आपल्याला तसं मात्र थोडासा वेळ दिला पाहिजे. आणि झाडं लावण्याने नक्कीच अनेक असा फरक आहे आपल्या घरामधलं पण प्रदूषण कमी करण्यासाठी त्याचा उपयोग पण होऊ शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही झाडं लावलात तर त्याचा एक चांगला फायदा आहे आपल्याला जाणवतो घरामध्ये.
1: बरोबर. पण आता तुम्ही म्हणालात की हे फ्लॅट सिस्टीममध्ये किंवा बाल्कनीमध्ये आपण झाडं लावू शकतो, पण या व्यतिरिक्त जे काही रिकामे प्लॉट असतात तिथे जेव्हा झाडं लावली जातात तेव्हा त्या झाडांची जबाबदारी कोणाची असते?
0: तर रिकामे प्लॉट जे असतात, हे जी जागा आहे ही कोणी तिथे झाडं लावलेली आहेत त्यांनी ती जबाबदारी घेणं निश्चितच थोडं बंधनकारक राहील. आणि आजूबाजूला राहणारे जे लोक आहेत, उदाहरणार्थ आपल्याकडे बघा, आपल्या सोसायटीमध्ये अगदीच मोजकीच झाडं असतात, तर त्याच्याकडे लक्ष देणं हे आपलंच काम असतं. पण आपल्या बाजूला एखादं गार्डन असेल, हे खरं एखाद्या पालिकेचं असेल किंवा कोणी बनवलेलं असेल, तर तिथे पण जाऊन आपण त्या झाडांची काळजी घेणं, त्याच्यावरती लक्ष ठेवणं हे आपलं पण काम आहे, एक नागरिक म्हणून पण आपलं काम आहे. तर त्यामुळे आजूबाजूला जे काही ग्रीन स्पेस आहे ह्याच्यावरती लक्ष ठेवणं आणि त्यांना वाढवणं, त्यांचं संगोपन करणं हे आपली जबाबदारी आहे, एक नागरिक म्हणून पण. आणि शासकीय तर आहेच, कारण आज आपल्याला बऱ्याच गोष्टी आहेत तर त्याच्याकडे पण शासन लक्ष ठेवतं. पण ह्या सगळ्याकडे आपण जर का योग्य लक्ष दिलं तर आपल्यासाठीच ती झाडं महत्त्वाची आहेत, शासन आपल्यासाठीच करतं. त्यामुळे नागरिक म्हणून आपण पुढे येऊन आपणच जर त्या झाडांची काळजी घेतली तर ते आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. त्यामुळे नागरिकांनी पुढे यावं असं मी म्हणेन.
1: पण मग जर असा प्लॉट संस्थेचा असेल एखादा, तर मग तिथे कशा प्रकारे काम केलं जातं?
0: हो, म्हणजे आता संस्थेचा विषय आला म्हणून, पर्यावरण दक्षता मंडळ, खरं तर पर्यावरण दक्षता मंडळाची जेव्हा स्थापना झाली तर संस्थेचा उद्देशच आहे की पर्यावरण संवर्धन, जनजागरण आणि शिक्षण. तर ह्याच्यामध्ये आम्ही जनजागरण जेव्हा करतो तर आम्ही जनजागरण आणि संवर्धनामध्ये विशेषतः झाडं लावण्याचा सल्ला देतो की बाबा तुम्ही इथे रिकामी जागा असेल किंवा शाळेच्या परिसरातील जागा असेल तर तिथे तुम्ही झाडं लावा. तर आम्हाला जेव्हा एखादा प्लॉट मिळतो किंवा एखादी जागा दिली जाते की ही बाबा तुम्हाला जागा डेव्हलप करायची आहे, इथे तुम्हाला झाडं लावायची आहेत, तर त्यांना योग्यरित्या मार्गदर्शन करून योग्यरित्या जी लावायची झाडं आहेत, मग देशी किंवा स्थानिक, याच्यावरती जास्त भर दिला जातो आणि ती झाडं लावली जातात. आणि त्याचं संगोपन आहे सुरुवातीला संस्थेकडनं केलं जातं आणि मग तिथल्या नागरिकांवरती जबाबदारी सोपवली जाते की बाबा या जागेची किंवा या झाडांची काळजी तुम्हाला पुढे घ्यायची आहे. आणि तसं मग पुढे काम जातं, कारण प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष ठेवणं, कारण आमचं काम हे वाढत चाललेलं आहे आणि हे वाढतं काम म्हणजे लोक आम्हाला विश्वास ठेवून वेगवेगळी कामं सांगत आहेत. तर त्यामुळे हे वाढतं काम घेण्यासाठी आम्हाला अनेक गोष्टी कराव्या लागतात. बरीच जण आमच्याकडे येतात, अशी जागा विचारतात, सांगतात, तर तिथे आम्ही अशा पद्धतीचा सल्ला देतो आणि झाडं वाढवायला त्यांना उद्युक्त करतो.
1: अच्छा. म्हणजे थोडक्यात की तुम्ही त्यांना झाडं लावून त्यांना ती नंतर त्यांच्या ताब्यात देता.
0: हो,
1: की पुढे तुम्ही त्यांचा सांभाळ करा.
0: yes. कारण आम्हाला तसंच म्हणजे त्यांच्याकडनं तशीच विचारणा आलेली असते ना की बाबा शाळेच्या परिसरात आम्हाला झाडं लावायची आहेत, तर आम्ही त्यांना योग्य तो सल्ला देतो, झाडं उपलब्ध करून देतो आणि मग तिथे झाडं आम्ही लावण्याचं पण काम देतो. आता शाळा असेल तर मग शाळेतल्या मुलांना तिथे सहभागी करून घेतो, एखादी सोसायटी असेल तर सोसायटीला इच्छुक असतील तर त्यांना सहभागी करून देतो घेतो. आणि जर का एखाद्या कुठल्या तरी अशा शासकीय संस्थेने आम्हाला प्लॉट दिला असेल तर मग त्यांच्या माध्यमातून त्यांच्याशी बोलणं करून तिथे आपण झाडं आहेत ही लावली जातात. आणि
1: मग आता तुम्ही गेली 18 वर्ष या संस्थेबरोबर कार्यरत आहात, तर पर्यावरणाच्या संबंधित अनेक उपक्रम तुम्ही राबवले असतील.
0: हो,
1: तर त्याविषयी काय सांगा?
0: त्या पर्यावरण दक्षता मंडळ अनेक गोष्टींसाठी काम करतं, त्याच्यामध्ये झाडांवरती विशेष लक्ष आहे. आणि आत्ताच

0: पर्यावरण पूरक सण याच्या माध्यमातून आम्ही विविध स्तरावर जनजागृती करतो. तर आपल्याकडचे सण आहेत, या सणांमध्ये मुख्यतः झाडांचा विचार केलेला आहे. मग दसऱ्यामध्ये आपट्याचं आहे किंवा गणेशपत्रीमध्ये 21 वेगवेगळी पानांचा विचार केलेला आहे. तसंच वटपौर्णिमेबद्दल जर आपण विचार केला तर आपण वटवृक्षाची पूजा करतो बरोबर, वैज्ञानिक किंवा धार्मिक दृष्टिकोनातनं. तर असे जे काही अवेअरनेस कॅम्पेन आहेत किंवा मग जनजागृती सत्र आहेत शालेय स्तरावर किंवा मग सोसायटी स्तरावर आम्ही घेतो. आजकाल कसं झालेलं आहे, आपण एवढ्या धावत्या जगामध्ये वटपौर्णिमेच्या निमित्ताने तिथे जाऊन पूजा करणं हे शक्य होत नाही. तर लोक बाजारात जातात, फांदी मिळते ती आणतात आणि मग लावून तिथेच घरी पूजन केलं जातं. तर आम्ही असं म्हणतो की तसं काही करू नका, तुम्ही शक्यतो करून तिथे जा, तिथे पूजन करा. आणि आणलेली जी फांदी जर चुकून कोणी आणली असेल तर त्याचं तुम्ही पुन्हा मातीमध्ये, हां मातीमध्ये त्याला जर का टाकलात तर त्याला नवीन फुटवा फुटू शकतो. तर अशा पद्धतीचं जनजागरण करतो. हा एक तर खूप मोठा उपक्रम जेव्हा संस्था सुरू झाली तिथपासनं सुरू केलेला आहे. अजून एक संस्थेबद्दल नक्की सांगेन, एक सुंदर असा उपक्रम आहे. म्हणजे तुम्हाला पण बाग लावायची आवड असेल, तुम्ही घरामध्ये छोटी शिका होई ना आपली बाग ही निर्मिती केली असणार, तर ह्या बागेचं कौतुक कोण करतं? तर तसं बघितलं तर आपल्या घरामध्ये येणारे नातलग असतील ते कौतुक करत असतील, बाकी कोण तसं बघत नाही. तर आपण ठाण्यामध्ये एक सुंदर असा उपक्रम राबवतो, तो म्हणजे नंदनवन सुंदर घरगुती बाग स्पर्धा. आता हे ठाण्यापुरतं नाहीये, तर ठाण्यासोबत आम्ही कल्याण डोंबिवली या क्षेत्रामध्ये पण राबवतो. तर ज्यांना बागेची आवड आहे, ज्यांच्याकडे बाग त्यांनी निर्माण केलेली आहे, तर त्यांचा कौतुक सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतो. तर त्यामुळे त्यांना पण छान वाटतं, त्यांना त्यातनं मार्गदर्शन मिळतं. हा एक संस्थेचा उपक्रम आहे, गेली 20 वर्ष संस्था राबवते. आणि त्यातनंच एक नवीन जन्माला आलेला प्रोजेक्ट म्हणजेच ग्रीन लव्हर्स क्लब. आज ह्या ग्रीन लव्हर्स क्लबला जवळजवळ 12 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या क्लबच्या माध्यमातून हरित हात निर्माण होत आहेत. म्हणजे ठीक आहे, मला झाड कसं लावायचं हे मला शास्त्रीय पद्धतीने माहिती नाही, तर ते तुम्हाला इथे शिकायला मिळेल. किंवा एखादं कुठलं तरी किचन गार्डन बनवायचं असेल किंवा औषधाची बाग बनवायची असेल तर कुठली रोपं पाहिजे, कशी लावली पाहिजे, याची शास्त्रशुद्ध माहिती आहे या क्लबच्या माध्यमातून तुम्हाला मिळते. आणि आजपर्यंत अनेक लोकांनी ह्याचा म्हणजे या क्लबमध्ये सहभागी घेऊन कोर्स केलेला आहे. तर हे एक मी मुख्यत्वे म्हणेन, हे दुसरं. आणि आज जवळजवळ 12 वर्ष आपण त्याच्यात काम करतो आहोत. आणि याच्यातनंच अजून एक पायोनियर प्रोजेक्ट आपण म्हणतो संस्थेचा असं मी म्हणेन, तो म्हणजे देवराई इको रिस्टोरेशन प्रोजेक्ट. आम्हाला वनविभागाने एक जागा दिली रुंदा इथे, आणि ती जागा रुंदा टिटवाळा रुंदा इथे 50 एकर जागा आहे. आणि त्या 50 एकर जागेमध्ये आम्ही 30,000 झाडं लोकसहभागातून लावली आणि 20,000 झाडांचं जतन केलं. आज तिथे 50,000 झाडं उभी आहेत. म्हणजे पूर्ण रिकामी जागा होती, तिथे आता हरित वन जे आहे म्हणजे ज्या झाडांना आता फुलं येतात, फळं येत आहेत, अशी वृक्ष तिथे झालेली आहेत. आणि या वृक्षांसोबत तिथे वेली आहेत, छोटी झुडपं आहेत, म्हणजे करवंदाच्या जाळ्या पण तिथे तुम्हाला दिसतील. त्यामुळे एक छानस असं वन निर्मिती तिथे झालेली आहे. आणि आत्ता आम्ही टिटवाळ्याजवळच एक थोडी जागा आहे जिथे निसर्गायण नावाचा प्रकल्प करतो आहोत. हा प्रकल्प थोडासा वेगळ्या दृष्टिकोनातनं आहे, म्हणजे झाडं तर लावतोच आहोत पण फक्त झाडं संवर्धन असं नसता आपण एक पर्यटन केंद्र उभारतो आहोत. पर्यटन केंद्र कोणासाठी? तर शालेय विद्यार्थ्यांसाठी, आपल्या सर्वांसाठी आहेच. म्हणजे आपल्याला जर का शिकण्यासाठी कुठे जायचं असा प्रश्न येतो, सहलीसाठी कुठे जायचं असा प्रश्न येतो, तर तिथे तुम्ही नक्की जाऊ शकता. आता तिथे तुम्हाला काय वेगळं पण असेल तर आम्ही एक देवराई बनवणार आहोत, वनराई बनवणार आहोत, ज्याच्यामध्ये वेगळी झाडं असतील. म्हणजे कांडूळसारखं झाड आपल्याला, त्याला भूताचं झाड म्हटलं जातं, तर ते आपल्याला शहरात कुठे दिसणार नाही, ते तिथे दिसेल.
1: अच्छा,
0: अर्जुनसारखं झाड हे तिथे दिसेल, ऐनासारखं झाड हे तिथे दिसेल. तर अशी झाडं वेगवेगळी आहेत, हे मुलांना दाखवता येतील असं आपण तिथे निर्मिती करतो आहोत. याच्यासोबतच विविध बागा आपण करणार आहोत, जसं की औषधी वनस्पती आहे किंवा मग सुगंधी वनस्पती आहे किंवा आपल्याला स्पायसेस, आतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाल्याचे पदार्थ आपल्याला आढळतात किंवा आहेत. तर हे जे सगळं आहे ना, हे मुलांना बघण्यासाठी, आपल्याला समजून घेण्यासाठी आम्ही तिथे बागा निर्मिती करतो आहोत. तर ही जागा आहे, ही आम्ही तिथे डेव्हलप करतो आहोत. आणि एक मियावाकीचं पण जंगल तिथे आम्ही

0: ऑलरेडी सुरू केलेले आहे. तर म्हणजे काही उपक्रम हे संस्थे सक्सेसफुली पूर्ण झालेले आहेत आणि काही उपक्रम हे आपण सुरू आहेत. म्हणजे या मध्यमातून मी असं अपील करेन की तुम्ही नक्की तिथे या सर्वांनी. अगदी खूप टिटवाळा म्हणजे दूर नाही आहे, टिटवाळा स्टेशनपासून अगदी 10 मिनिटावर बाय रिक्षाने जाता येईल असा तो प्रकल्प आम्ही करतो आहोत. आम्हाला सगळे हरित आहात तिथे गरजेचेच आहेत.
1: खूप छान असा उपक्रम आहे आणि तो लवकरच यशस्वी व्हावा अशी सदिच्छा व्यक्त करते. सर्वसामान्य मंडळींना देखील पर्यावरणात सहभागी व्हावं असं वाटत असतं.
0: हो,
1: वेळ कमी असतो म्हणा, धावपळ असते म्हणा, पण इच्छा अनेकांची असते. तर ही सगळी मंडळी कशा प्रकारे या कामात सहभागी होऊ शकतात?
0: सगळ्यांनाच खरं तर आत्ताचा उन्हाळा बघितलात ना, तर हे लक्षात घेता आणि आत्ता जो पडणारा पाऊस आहे हे लक्षात घेता सर्वांनीच पर्यावरणाच्या कामामध्ये सहभागी होणं अत्यंत गरजेचं आहे. तर मी म्हणेन अगदी पर्यावरणपूरक कृती जी आपण म्हणतो ते आता फक्त बोलण्यावर नाही तर ती प्रत्यक्षात करणं गरजेचं आहे. मी एक असं म्हणेन सगळ्यांना की एक छोटासा आपला हरित कोपरा जो आहे घरातला तो आपण कशाही पद्धतीने आपल्या घरामध्ये तुम्ही निर्माण करा, जेणेकरून घरातले जे काही रासायनिक घटक आहेत ते तरी त्या हरित कोपऱ्यामुळे काय केले जातात, ॲब्सॉर्ब करून घेतले जातात. म्हणजे प्रदूषण कमी करण्यासाठी त्या कोपऱ्याचा उपयोग होईल. शिवाय आपल्यासाठी पण ते छान आहे, आपला पण वेळ जातो, आपल्याला पण छान वाटतं. एखादी भाजी पण तिथे लाव जर का तुम्ही लावलात, किचन गार्डन केलात तरी काही हरकत नाही आहे. म्हणजे मी माझ्या घराचं उदाहरण देते, मला कढीपत्ता आणावाच लागत नाही कारण माझ्याकडे कढीपत्त्याचं 4-5 फुटाचं मस्त उंच झाड आहे. मग अशा गोष्टी आहेत जर का तुम्ही केलात, हे छोटासा भाग आहे. पर्यावरण कृती करणं म्हणजेच काय, तर अगदी छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे मी प्लास्टिकचा वापर करणार नाही किंवा मग मी घरातनं निघताना एखाद्या कापडी पिशवीचाच वापर म्हणजे घेऊन जाईन, अशा गोष्टी करणं गरजेचं आहे. ह्याच्यात अजून एक मी संदेश असं देईन, आजकाल कसं आहे माहिती आहे का, आपल्याकडे ना थोडंसं मुलांचा कुठला वाढदिवसाचा कार्यक्रम असेल किंवा गेट टुगेदर असेल तर आपण सगळेजण मिळून काहीतरी रिटर्न गिफ्ट द्यावं किंवा काहीतरी द्यावं असं आपली इच्छा असते. तर तिथे आपण विचार करावा की बाबा एखादं झाड देता येईल का, एखादी बी देता येईल का, एखाद्या वेळेस खत देता येईल का, एखाद्या कुंडीमध्ये आपल्याला झाड लावून देता येईल का, असं जर विचार केला तर ते पूरक आहे असं मी म्हणेन. तर त्यामुळे हा एक संदेश आहे, सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी थोडं का होईना हे काम करावं. अजून एक मी थोडंसं ह्याच्यामध्ये अपडेट करेन, ते असं की तुम्ही निसर्गात जा.
1: अच्छा,
0: निसर्गात जा कारण का, जेवढं निसर्गामधनं तुम्हाला घेता येईल ते शिकता येईल. कारण संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे आपल्या जवळच आहे, तुम्ही सहज जाऊ शकता. बऱ्याच गोष्टी तिथे तुम्हाला जाऊन बघायला मिळतील, जाणवतील. तर तो निसर्ग अगदी तसाचा तसा आपल्या घरात निर्माण करणं शक्य नाही आहे, पण थोडा तरी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा, त्यामुळे हरित संपदा वाढवा असंच मी सांगेन.
1: खूप छान जसं म्हणालात तुम्ही की प्रत्येकजण नक्कीच एक छोटा हरित कोपरा तयार करू शकतो. असं लक्षात आलं होतं की मुलांना कित्येक वेळा माहिती नसतं की भुईमुगाच्या शेंगा कुठे उगवतात. ते आवडतात सगळ्यांना खायला, पण शहरातल्या मुलांना हे लक्षात येत नाही कारण अनेक फळं किंवा भाज्या या जमिनीच्या वर उगवतात. त्यामुळे भुईमुगाच्या शेंगा कुठे उगवतात हा प्रश्न असतो. आणि खरं तर शेतीप्रधान देशात हा प्रश्न पडता कामा नये, त्यांना माहिती असायला हवं. तर तुमचे उपक्रम खूप छान आहेत.
0: आत्ताच मी उल्लेख केला की बाबा तुम्ही घरात कोणती झाडं लावू शकता. किचन गार्डनचा कोपरा तुम्हाला निर्माण करायचा असेल तर बेस्ट म्हणजे कढीपत्ता आहे. अगदी सोप्यात सोपं म्हणजे तुमच्याकडे हळद येऊ शकते किंवा मग मिरची, हा आलं मिरची, अशी जी छोटी छोटी रोपं आहेत ही जर तुम्ही लावलात तर नेहमीच्या किचनमध्ये त्याचा वापर होऊ शकतो. औषधांमध्ये जर बघितलात, औषधी वनस्पती आपण म्हणतो, अडुळसा तुमच्या घरामध्ये, अडुळशाचं झाड आपल्या घरामध्ये असलेलं योग्य, लहान मुलांसाठी पण आणि आपल्यासाठी पण ते खूप गरजेचं आहे. म्हणजे त्याचं एक काढा केलात तरी आपल्याला बरं वाटतं. या दिवसात तर आपल्याला पावसामध्ये थोडेसे काही घशाचे वगैरे त्रास होतात, त्याच्यासाठी चांगलं आहे ते. अडुळसा आहे, याच्यासोबतच आपण कोरफड आहे त्याचाही वापर, तुळशीचं, तुळशी तर आपण लावतोच, तर तुळशीमध्ये पण अनेक प्रकार येतात, ते पण तुम्ही लावलात तरी चालेल. फुलझाडांमध्ये आपण दर दिवशी थोडंसं एखादं फूल आहे, एखादं फूल आपण वाहतोच बरोबर ना, तर तिथे आपण सदाफुली आहे, जास्वंद आहे, शेवंती आहे, अशी छोटी छोटी रोपं आहेत ही आपण लावू शकतो. आता अगदीच मोठी आपल्याला लावता येणार नाहीत, पण किमान ही छोटी झाडं जर आपल्या घरामध्ये लावलीत

0: घरी आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. म्हणजे घरच्या घरी पण आपण एक छोटंसं बाग निर्मिती करून त्याचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये करू शकतो. आता इथे बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की ते सांभाळायची कशी, त्याला किती ऊन आहे लागतं, किंवा तिथे त्याला किती पाणी द्यायचं. तर हे सगळे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न जेव्हा तुम्ही सुरुवात कराल तेव्हा ते हळूहळू हळूहळू अनुभवातून सुटतील. कारण अनुभव आल्याशिवाय काही जणांनी तर असं आहे की माझ्याकडनं एखादं झाड नेलेलं आहे आमच्या संस्थेमधनं आणि त्यांनी सुंदर बाग फुलवली. काही जणांचे असे निगेटिव्ह पण अनुभव आहेत, पण त्यांना आम्ही खूप पॉझिटिव्हली सपोर्ट केला आणि छान पद्धतीने आता त्यांच्या ठाण्यामध्ये बघितलात तर बागा निर्मिती झालेल्या आहेत. काही जणांनी तर टेरेसवर अख्खं छोटासा प्लॉट असतो आणि त्याच्यावर आपलं आपलं टेरेस केलेलं आहे आणि अनेक झाडं 100+ झाडं लावलेली आहेत, फळ झाडं लावलेली आहेत.
1: पण मग ही झाडं सगळी भाजीची म्हणा किंवा इतर वेली वर्गाची ही कुठे उपलब्ध होऊ शकतात?
0: ही उपलब्ध होण्यासाठी मी सगळ्यांना सांगते, आपल्या घरामध्ये जर का किचन परसबाग करायची असेल तर मिरची आपण घरात आणतो, सुकी मिरची असेल तर त्याच्या बिया आपण काढून आपली आपली रोकप बनवू शकता. कधी कधी कारली आपल्या घरात येतात तर कारल्यातली काही बिया असतात ह्या लाल झालेल्या असतात, पूर्ण परिपक्व झालेल्या असतात, त्या आपण काढून जर ठेवलात तर त्या पण बिया तुम्ही घेऊ शकता. काकडीचं पण तसंच आहे, पण शक्यतो ह्याचं वाण तुम्ही बाजारातनं घेतलात तर ते उपयुक्त जास्त आहे. कारण त्याचा ते लावलं तर आपण बीपासून नवीन रोप आपल्या घरी करायचं आहे. समजा तुम्हाला घरी करायला थोडंसं कठीण जात असेल तर तुम्हाला आता नर्सरीमध्ये अशा पद्धतीची रोपं उपलब्ध आहेत आणि हा आत्ताचा पावसाळा आहे याच्यात तुम्ही काही झाडं आहेत रोपवाटिकेमधनं घेऊ शकता, नर्सरीमधनं घेऊ शकता आणि मिळतात, अगदी 10-20 रुपयाला पण मिळतात. ती झाडं लावलात तर तुम्ही एखादं झाड किंवा दोन झाड एका कुंडीमध्ये लावलात तरीही आपल्याला मिरच्या मिळतील, किंवा मग तुम्हाला कढीपत्ता मिळेल, किंवा मग तुम्हाला टोमॅटो पाहिजे असेल तर तो मिळेल. तुम्ही जे काही लावाल ते तुमच्या घरी येईल. तर हे नर्सरीमध्ये मिळतात, उपलब्ध आहेत, किंवा आपल्या घरी पण तुम्ही करायचं असेल तर करू शकता. आणि कोणाला नाहीच पाहिजे असेल तर आमच्याशी संपर्क साधू शकता आणि आमच्याकडे पण हे सगळं उपलब्ध आहे.
1: वा, खरं तर तुमच्याकडून ऐकण्यासारखं भरपूर आहे, पण वेळेचं बंधन आपल्याला असतं. जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: जाता जाता हेच सांगेन मी. आता तुम्ही उल्लेख केलात भुईमुंगाच्या शेंगांचा, तर मी सगळ्यांना हाच संदेश देईन की भुईमुंगाच्या शेंगा कुठे लागतात ह्याचा अनुभव घ्यायचा असेल तर आमचं जे आत्ता निसर्ग आणि टिटवाळाचं नवीन प्रकल्प होतो आहे तर तिथे आपण शेती म्हणून पण एक विशेष प्रकल्प सुरू करतो आहोत. की शेती काय असते तर हे फक्त बघण्यापुरतं नाही तर तिथे अनुभवासाठी तुम्ही येऊ शकता की कुठे येतं, काय येतं, कसं येतं. भेंडी पण आहे, भेंडी किंवा गवार आहे, म्हणजे परसबाग पण आम्ही तिथे करतो आहोत. तर मी जाता जाता हेच सांगेन की जिथे अशा पद्धतीच्या गोष्टी चालू आहेत किंवा करता आहेत तिथे जाऊन एकदा भेट द्या. शेतकऱ्याशी पण भेटा, शेतकऱ्याला आपण जाऊन भेटा. कारण पर्यावरणामध्ये फक्त आपण म्हणजे धावपळीच्या जगात न राहता आपण अशा गोष्टी पण आजूबाजूला आपल्या सुरू आहेत, चालू आहेत, त्यांना भेट दिल्यास कशा पद्धतीने रक्षणाचं काम चालू आहे. आणि विविध संस्था जसं पर्यावरण दक्षता मंडळ संस्था काम करते आहे तसंच विविध संस्था पण अशा रक्षणा संवर्धनासाठी काम करत आहे. तुम्हाला शक्य असेल तर तिथे जाऊन काम करा, त्यांना सपोर्ट करा. आणि नक्कीच मी पुन्हा म्हणेन आजचा विषय की झाडे लावा आणि प्रदूषण टाळा. तर एक छोटीशी कृती आहे आपली झाडं लावायची, तर ते जतन करण्याचं एकदा तंत्र तुम्ही शिकलात ना तर नॅचरली प्रदूषण हे आपल्या घरातील किमान कमी होईल. तर त्याच्यावरती भर देणं गरजेचं आहे.
1: खूप छान.
0: आणि पर्यावरण कृतीकडे तुम्ही जास्त त्याचं अनुसरण करा असंच मी म्हणेन. हा एक शेवटचा संदेश आहे हा मी देईन, म्हणजे ती अंगीकारा असं मी म्हणेन.
1: याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया, कारण झाडे लावा, झाडे जगवा आणि प्रदूषण टाळा असं खरं तर म्हणायला हवं. कारण झाडं बऱ्याच वेळा लावली जातात पण मग पुढच्या वर्षी त्याचं काय होतं इथेही लक्ष देणं खूप आवश्यक असतं. आणि तुमच्या सगळ्या उपक्रमांना खूप शुभेच्छा देते. तुम्ही तुमचा बहुमोल वेळ दिलात, छान अशी माहिती आम्हाला दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: धन्यवाद
1: मंडळी. याचबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादर करते रोशन जाधव.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. श्रोतहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दरवळ सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: बलसागर भारत होवो. वनसंवर्धन पर्यावरण संरक्षण ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यातून शाश्वत विकास होतो आणि जैवविविधता राखली जाते.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
0: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
0: आपुलकी या घरात.

ज्येष्ठ दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि राज्यात पावसाचा जोर वाढला, मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी राम जी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू झाला. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या महिला शेतकरी आणि शेतात काम करणाऱ्या महिला शेतमजुरांना त्या शेतकरी असल्याचा दाखला देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात आलं. अशा दाखल्यामुळे शेती आणि त्यासंबंधित असणाऱ्या सर्व सुविधा तसंच सेवांचा फायदा या महिला शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. यामध्ये कर्जमाफी, शेतीविषयक सवलती, बी बियाणं, खतं, शेतीविषयक कर्ज, पीक विमा आदी सेवांचा समावेश यामध्ये आहे. हे विधेयक कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी विधानसभेत सादर केलं. पीसीपी एनडीटी कायद्याअंतर्गत आयव्हीएफ सेंटर, सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत केली. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते. राज्यातली डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण सुधारणा विधेयक राज्य सरकारनं आज विधानसभेत सादर केलं. फसवणूक करणाऱ्यांच्या संपत्तीचा वर्षभरात लिलाव करून ठेवीदारांचे पैसे जलद परत करणे यामुळे शक्य होईल अशी आशा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधेयक मांडताना व्यक्त केली. राज्य विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमतानं होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदानानं सचिन अहिर यांची एकमतानं उपसभापतीपदी निवड झाली. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल. या कपातीमुळे हॉटेल्स, कॅन्टीन तसंच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं काल रात्री त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजयाबाई या नावानं त्या कलावर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसंच नवीन आयाम जोडले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हैवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब पेस्तनजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतिचित्रेसारख्या मालिकेतून त्यांनी आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक कलाकार घडवले. त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता. तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्यक्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमिट निष्ठा ठेवणाऱ्या रंगकर्मी आपण गमावले आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. रंगमंच आणि पडद्यावरचा नावाजलेला चेहरा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ निर्मात्या दिग्दर्शक विजया मेहता यांच्या निधनाने

आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183 रुपये 50 पैशांची कपात.

0: एका पिढीचं प्रतिनिधित्व करणारा एक चेहरा काळाच्या पडद्याआड गेला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. ज्येष्ठ अभिनेता मोहन आगाशे विजयाबाईंना आदरांजली वाहताना म्हणाले,
1: पूर्ण आयुष्य दरम्यान रंगभूमी करता आणि पुढे इव्हन रंगभूमी क्रॉस करून नंतर ज्या मीडिया आल्या त्यात त्यांनी रावसाहेब सारखा सिनेमा पण केलेला आहे, एक उत्तम सिरियल पण केलेली आहे. त्यामुळे ऑडिओ व्हिज्युअल या मीडियमचं त्यांना उत्तम भान होतं, ज्यांच्यापासून अनेक लोक शिकलेले आहेत. इव्हन जब्बार पटेल त्यांना गुरु मानतात. असा एक प्रदीर्घ प्रवास त्यांनी केलेला आहे.
0: राज्यात अनेक ठिकाणी आज पावसानं जोरदार हजेरी लावली. मुंबईतल्या गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, बोरीवली आणि मुलुंड या पश्चिम उपनगरांमध्ये तसंच भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या पूर्व उपनगरांमध्ये आज जोरदार पावसाची नोंद झाली. नवी मुंबई आणि ठाणे येथेही आज जोरदार पाऊस झाला. पावसामुळे नेरूळ, उरण, फाटा, कोपरखेरणे, दहिसरगाव, सानपाडा या भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झालं. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आज सलग तिसऱ्या दिवशी कायम होता. चिपळूण गुहागर मार्गावर अतिपावसामुळे माती रस्त्यावर आली तर लांजा तालुक्यातल्या मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. पालघर जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 3 ते 5 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. समुद्र खवळलेला असून ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहराला पाणी पुरवणाऱ्या 7 तलावात सुमारे 1 अब्ज लिटर इतका पाणीसाठा वाढला आहे. या सर्व तलावात सुमारे 70 लाख लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक होता. यंदा पाऊस लांबल्यानं मुंबईकरांसाठी पाणी कपातीचं संकट निर्माण झालं होतं. मात्र या पावसामुळे हे संकट दूर होईल अशी अपेक्षा आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 444 अंकांची वाढ झाली आणि तो 76,923 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 140 अंकांची वाढ नोंदवत 24,006 अंकांवर बंद झाला. ईशान किशन यानं ताज्या आयसीसी क्रिकेटपटू क्रमवारीत आपला सहकारी अभिषेक शर्माला मागे टाकत T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या आयसीसीच्या ताज्या क्रमवारीनुसार बेलफेस्ट इथं आयर्लंड विरुद्ध झालेल्या 2 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेत भारताचा 0-2 असा पराभव झाला असला तरी ईशान किशननं आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग मिळवत अव्वल स्थान गाठलं आहे. अमेरिकेत सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या राऊंड ऑफ 32 सामन्यात आज रात्री अटलांटा इथं इंग्लंडचा मुकाबला कांगो प्रजासत्ताकाशी होणार आहे. सिएटलमध्ये बेल्जियमचा सामना सेनेगलशी तर कॅलिफोर्नियात सॅन्टाक्लारा इथं यजमान अमेरिकेची लढत बोस्नियाबरोबर होणार आहे. गेल्या 24 तासात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडला तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी राम जी कायदा आजपासून देशभरात लागू. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. ज्येष्ठ दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि राज्यात पावसाचा जोर वाढला. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरील आमचं लाईव्ह स्ट्रीमिंग आपण ऐकत आहात. 7:10 झालेली आहेत.
3: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला
2: अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याण।

0: त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दरवळ, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
0: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
3: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. आजचं विधिमंडळ समालोचन. श्रोतेहो, या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: डॉक्टर्स डेचं औचित्य साधत 1400 डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश जारी. सर्पदंशाला राज्यात नोटिफाईड डिसीज अर्थात अधिसूचित आजार घोषित करण्यासाठी विधी आणि न्याय विभागाला प्रस्ताव पाठवणार.

0: राज्यात सोनोग्राफी तसंच आयव्हीएफ केंद्रातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष पथकांकडून राज्यभर तपासणी. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. आरोग्य विभागातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळानं 5,000 नव्या पदांना मान्यता दिली आहे. या आठवड्यात पदभरतीची प्रक्रिया वेगाने राबवण्यात येईल. तसंच आजच्या डॉक्टर्स दिनी 1,400 डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात येत आहेत. त्यानंतर आणखी 600 डॉक्टरांची भरती केली जाणार आहे. ही माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात दिली. भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी रुग्णालयातील रिक्त पदांबाबत मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. रुग्णालयांच्या बांधकामांबाबत शासनाने प्राधान्यक्रम निश्चित केला असून 50, 70, 75 आणि 90% पूर्ण झालेल्या प्रकल्पांना प्राधान्यानं निधी देण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यात सोनोग्राफी तसंच आयव्हीएफ केंद्रांद्वारे होणारे गैरप्रकार तसंच गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याचं उल्लंघन रोखण्यासाठी विशेष पथकं नियुक्त करण्यात आली असून राज्यभर तपासणीची धडक मोहीम राबवण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात दिली. समाजवादी पार्टीचे सदस्य अबू आझमी यांनी विनापरवाना आयव्हीएफ केंद्रांवरील कारवाईबाबतचा तारांकित प्रश्न मांडला होता. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य हरीश पिंपळे, अजय चौधरी, योगेश सागर आणि राहुल पाटील यांनी उपप्रश्न केले. स्त्रीबीज तस्करी, आयव्हीएफ केंद्रांद्वारे होणारे गैरप्रकार आणि गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर अधिक प्रभावी तसंच कडक कारवाई करता यावी यासाठी मकोका कायद्याच्या तरतुदी लागू करण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात आवश्यक कायदा करण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. राज्यातील सर्व नर्सिंग महाविद्यालयांमध्ये शिस्त, नियमितता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं प्रमाणित कार्यपद्धती अर्थात एसओपी लागू केली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सदस्य प्रवीण दटके यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यभरातील आपले सेवा केंद्रांमधील ग्रामपंचायत संगणक परिचालकांना दर महिन्याच्या 1 ते 5 तारखेदरम्यान नियमितपणे मानधन अदा केलं जाईल असं आश्वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यासंदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिलं. नागपूर महापालिकेत प्रशासक असताना कचरा उचलण्यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदारांविरोधात झालेल्या चौकशीतून जे समोर आलं असेल त्यानुसार कारवाई करण्याचं आश्वासन नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सभागृहात दिलं. नागपूर महापालिकेतील विकास कामांबाबत काँग्रेस सदस्य नितीन राऊत यांच्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेला त्या उत्तर देत होत्या. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी 1 जुलै 2024 पासून आतापर्यंत अनेक रुग्णालयांवर कारवाई केल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहाला दिली. 1 जुलै 2024 पासून आरोग्य विभागाने गैरव्यवहार करणाऱ्या 19 रुग्णालयांवर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द केले आहेत. 49 रुग्णालयांचे परवाने निलंबित केले आहेत. 66 रुग्णालयांविरोधात दावे दाखल केले आहेत. 136 रुग्णालयांवर 2,39,00,000 रुपयांची दंड आकारणी केली आहे अशी माहिती आंबेडकर यांनी दिली. सदस्य राहुल आहेर यांच्या लक्षवेधीवरील चर्चेच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. सर्पदंशावर प्रभावी उपाययोजना म्हणून सर्पदंशाला राज्यात नोटिफाईड डिसीज अर्थात अधिसूचित आजार घोषित करण्यासाठी विधी आणि न्याय विभागाला प्रस्ताव पाठवण्यात येईल. तसंच विभागीय सर्पविष बँक म्हणजे वेनम बँक तयार करण्यासाठी हाफकिन, वन विभाग तसंच संबंधित यंत्रणांना घेऊन बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात दिली. भाजप सदस्य विक्रम पाचपुते यांनी सर्पदंशाचा तसंच त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आणि सर्पदंशविरोधी लसींमध्ये करावयाच्या सुधारणांचा मुद्दा लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंश उपचार लसींचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचंही ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सदस्य जयंत पाटील यांनी हाफकिनला निधीची कमतरता जाणवत असल्याचं पोलिओ तसंच सर्पदंशविरोधी लसीचं उत्पादन ठप्प असल्याचा मुद्दा मांडला. यासंदर्भात 8 दिवसात बैठक घेऊन निधी उपलब्ध करून देऊ असं आंबेडकर म्हणाले. वित्तीय संस्थांमधील ठेवीदारांच्या हितसंबंधांच्या रक्षणाच्या उद्देशानं यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्यास विधानसभेनं मान्यता दिली. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यासंदर्भातील सुधारणा विधेयक सभागृहात मांडलं. त्यानुसार वित्तीय संस्थांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठीच्या विशेष न्यायालयांच्या कार्यवाहीत 2 पेक्षा जास्त तहकुबी घेता येणार नाहीत. तसंच अपवादात्मक स्थितीत विशेष बाब म्हणून 1 अतिरिक्त तहकुबीची तरतूद या सुधारणेद्वारे करण्यात आली आहे.
1: विधानसभेतील कामकाजाचं समालोचन आपण ऐकत होतात. लेखन केलं होतं गौरीशंकर घाळे यांनी. आता ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.

विधान परिषद उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमतानं निवड. पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी करणार पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती. नाशिक त्र्यंबकेश्वर व्हीआयपी दर्शनातील गैरप्रकार आणि सुरक्षारक्षक भाविक वाद प्रकरणाची चौकशी सुरू राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची माहिती. ठाणे जिल्ह्यातील रेड आणि ऑरेंज झोनमधील उद्योगांबाबत बैठक घेणार पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्र. पुणे शहरातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांमुळे मुठा नदीचं प्रदूषण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका इथं बैठक घेऊन नदी पुनर्जीवन प्रकल्प सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तसंच आरएमसी प्रकल्पांच्या प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला आहे. नियमांचं पालन न करणाऱ्या प्रकल्पांवर सातत्यानं कारवाई केली जात असून यापुढेही नियमित बैठका घेऊन परिस्थितीवर लक्ष ठेवलं जाईल असं पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. यासंदर्भात विधान परिषद सदस्य डॉ परिणय फुके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. पुण्यातील 105 एमआरसी प्रकल्पांपैकी सर्व प्रकल्प बंद करण्यात आलेले नसून केवळ नियमांचं पालन न करणारे बेकायदेशीरपणे कार्यरत किंवा प्रदूषण नियंत्रणांच्या अटींचं उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांवरच कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं एमआरसी प्रकल्पांसाठी नवीन मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. त्यानुसार सर्व प्रकल्पांना बंदिस्त व्यवस्था, धूळ नियंत्रणासाठी स्प्रिंकलर, वाहनांच्या टायर धुण्याची व्यवस्था आणि इतर प्रदूषण नियंत्रण उपाययोजना बंधनकारक करण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक तत्वांचं पालन न करणाऱ्या प्रकल्पांवर कठोर कारवाई केली जाईल. मुठा नदीच्या प्रदूषणासाठी केवळ आरएमसी प्रकल्प जबाबदार नसून सांडपाणी हेही मोठं कारण असल्याचं नमूद करत त्यांनी सांगितलं की नदी प्रदूषण कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर एसटीपी उभारण्याचं काम सुरू आहे. पाण्याच्या गुणवत्तेचं ऑनलाईन निरीक्षणही करण्यात येत आहे असंही मंत्री मुंडे यांनी नमूद केलं. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शनासंदर्भातील गैरप्रकार आणि सुरक्षारक्षक आणि भाविक यांच्या झालेल्या वादाच्या दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी सुरू असून अहवालानुसार दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली. सदस्य सुनील शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. मंदिरात भाविकांशी सौजन्यपूर्ण आणि सन्मानपूर्वक वर्तन सुनिश्चित करण्यासाठी संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिरातील दर्शन व्यवस्था अधिक सुसूत्र करण्यात आली आहे. ऑनलाईन पोर्टलद्वारे दररोज सुमारे 2000 भाविकांना तर ऑफलाईन व्यवस्थेद्वारे सुमारे 7000 भाविकांना दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली. मंदिर परिसरात शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने दर्शन व्यवस्था राबवण्यासोबतच भाविकांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करणार असल्याचंही राज्यमंत्री जयस्वाल यांनी स्पष्ट केलं. ठाणे जिल्ह्यात रेड आणि ऑरेंज झोनमधील उद्योगांची संख्या जास्त आहे, त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील रेड आणि ऑरेंज झोनमधील उद्योगांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या प्रश्नांवर लवकरच बैठक घेण्यात येईल असं पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. सदस्य सुनील शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर त्या बोलत होत्या. मंत्री मुंडे म्हणाल्या की वाढत्या प्रदूषणाच्या तक्रारींची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये मनुष्यबळ वाढवण्याची प्रक्रिया सुरू असून आवश्यकतेनुसार नियमित आणि कंत्राटी पदावर भरती केली जाणार आहे. प्रदूषणाबाबत जनजागृती वाढल्यामुळे तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्यासाठी सध्या उपलब्ध कर्मचारी अपुरे पडत असून एमपीसीबीमध्ये अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ यवतमाळ इथून निवडून आलेले सईद खान यांनी बुधवारी परिषदेच्या सदस्यपदाची शपथ घेतली. विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी सदस्य सईद खान यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ आपल्या दालनात दिली. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी निवडणूक प्रश्नोत्तरांच्या तासानंतर सभागृहात घेण्यात आली. या पदासाठी परिषदेचे सदस्य सचिन अहिर आणि जगन्नाथ अभ्यंकर या दोन सदस्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभ्यंकर यांचा प्रस्ताव मागे घ्यावा यासाठी विरोधी पक्षांना आग्रह केला. हा आग्रह मान्य करत प्रस्ताव मागे घेण्यास तयार असल्याचं सदस्य अनिल परब यांनी जाहीर केलं. तर अभ्यंकर यांच्या प्रस्तावाला अनुमोदक असलेले अभिजित वंजारी यांनीही हा प्रस्ताव मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचे 3 प्रस्ताव असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी उपसभापती पदाच्या निवडीचा प्रस्ताव मताला टाकला. त्याला सर्व सदस्यांनी एकमतानं पाठिंबा दिला. त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड झाल्याचं जाहीर केलं. अहिरी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षांनी सभागृहाच्या उच्च परंपरांचा मान राखत एकमतानं ही निवड करण्याचा निर्णय घेतला. यामुळे संसदीय लोकशाही अधिक बळकट झाली असून सभागृहाच्या सुदृढ परंपरा

0: जपण्याची सामूहिक भावना अधोरेखित झाली आहे. उपसभापतीपदी सचिन अहिर यांच्या झालेल्या निवडीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं अभिनंदन करत त्यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभव, संतुलित दृष्टिकोन आणि सर्वसमावेशक नेतृत्वाचा सभागृहाच्या कामकाजाला निश्चितच लाभ होईल असा विश्वास व्यक्त केला. सरसभापती राम शिंदे यांनी उपसभापतीपद हे केवळ सन्मानाचं नसून अत्यंत जबाबदारीचं पद असल्याचं सांगून ते सभागृहाचं कामकाज निष्पक्षपणे, संयमाने आणि संसदीय नियमांचं पालन करून चालवतील, सभागृहातील सर्व सदस्यांना समान न्याय देत लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरा अधिक समृद्ध करण्याचं कार्य उपसभापती सचिन अहिर करतील असा विश्वास व्यक्त केला. सर्वसामान्य जनता, कष्टकरी, कामगार आणि महाराष्ट्राच्या मातीशी असलेली माझी बांधिलकी कालही होती, आजही आहे आणि उद्याही कायम राहील. उपसभापती म्हणून पक्षभेद न करता प्रत्येक सदस्याला समान न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन अशी ग्वाही विधान परिषदेचे नवनिर्वाचित उपसभापती सचिन अहिर यांनी दिली.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकत होतात. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229 किलोमीटर अर्थात 1305 किलो हर्ट्झवर, तसंच एफ एम बँड 102 मेगाहर्ट्झवर. 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार. तत्पूर्वी

0: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
1: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
2: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
1: सर, हे एनपीएस संचय काय?
2: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतशिवार या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी वैशाली वांगीकर हार्दिक स्वागत करते. कृषी दिनाच्या आमच्या सर्व शेतकरी बांधवांना आकाशवाणी परभणी परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा.
4: करून शेती उगवून धान,
5: यातच खरी बळीराजाची शान.
3: श्रोतेहो, आज 1 जुलै, आज हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा आज जन्मदिवस. वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रथम त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. श्रोतेहो, वसुंधरेवर मानवा मानवात आहे प्रेम आपुलकी मायेचा निवास. इथे मानवाच्या कष्टाला पर्याय नाही, येई मानवाच्या श्रमाला घामाचा सुवास. शेतात शेतकरी कष्ट करतो, धान्य पिकवतो बैलांच्या साथीने. भुकेल्या मानवाला शेतकरी अन्नधान्याचा साठा पुरवितो आपुलकीने. साऱ्या जगाचे तो पोट भरतो, स्वतः शेतात घाम गाळतो, उन्हातानात राब राबतो, उभ्या शिवारात काम करतो.

0: यानंतर कार्यक्रमात ऐकूयात कमी खर्चात पशुधनासाठी चारा आणि खाद्य व्यवस्थापन याविषयीची माहिती.
1: करून शेती उगवून धान,
2: यातच खरी बळीराजाची शान.
3: शेतकरी बंधूंनो, पशुपालन व्यवसायातील सर्वात मोठा खर्च म्हणजे जनावरांचे खाद्य आणि चारा. साधारणपणे एकूण खर्चाच्या 60-70% रक्कम ही खाद्यावर खर्च होते. त्यामुळे कमी खर्चात सकस आणि संतुलित खाद्य उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. गायींच्या शारीरिक वाढीसाठी आणि दूध उत्पादनासाठी आवश्यक अशा अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात करणे हे आवश्यक असते. अन्नद्रव्यांच्या अभावी शारीरिक क्षमता असून देखील पुरेशा प्रमाणात दूध उत्पादन मिळत नाही. दूध उत्पादनावर विपरीत परिणाम न होता आहारावर खर्च कमी कसा करता येईल याचा विचार करणे गरजेचं आहे. शेतामध्ये उपलब्ध ज्वारी, बाजरी, मका, गव्हाचा कडबा, भाताच्या पेंढ्या यासारख्या सुका चारा ही कमी खर्चातील उत्तम पर्याय आहे. दुधा जनावरांसाठी हिरवा चारा हा अत्यंत आवश्यक मानला जातो. नेपियर गवत, हिरवा मका, लुसर्न, बरसीम, ओट यासारखे चारे प्रथिने, जीवनसत्व, खनिजे याचे उत्तम स्रोत मानले जाते. विशेषतः नेपियर गवताची लागवड एकदा केल्यास अनेक वेळा कापणी करता येते. हिरव्या चाऱ्याचा नियमित वापर केल्यास दूध उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ होते. संतुलित हिरवा चारा दिल्यास दूध उत्पादनात 15-20% वाढ होऊ शकते. सध्या एल निनो सारख्या हवामान बदलाच्या काळामध्ये जनावरांसाठी चाऱ्याचं नियोजन करणे हे अत्यंत गरजेचं आहे. तर याविषयीची माहिती शेतकरी बंधूंनो आपण घेऊयात. चारा हा जनावरांच्या आहारातील प्रमुख घटक आहे. हिरव्या चाऱ्याची आवश्यकता रोज असल्याने वर्षभर हिरव्या चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावं. यामध्ये बहुवार्षिक चारापैकी, द्विदल वर्गीय, कमी कालावधीत येणारी चारापैकी याचा समावेश असावा. हायब्रिड, नेपियर यासारखी बहुवार्षिक चारापैकी लसूण घास, बरसीम, चवळी इत्यादी द्विदल वर्गातील बहुवार्षिक आणि हंगामी पिके घ्यावी. यासोबत शेवगा, सुबाभूळ, शेवरी यासारख्या झाडांचा पाला आहारात असणे आवश्यक आहे. घरच्या घरी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी वाळलेला चारा उत्पादित करावा. मूळ पिकाच्या कापणीनंतर उर्वरित सुका चारा साठवणूक करून ठेवावा. ज्वारीचा कडबा, तूर, हरभऱ्याचा भुसा, भाताचे पिंजर साठवणूक करून ठेवावा. ऊस चिपाड, मक्याचा वाळलेला चारा इत्यादीचा आपण साठवणूक करून ठेवावी. तसंच शेतामधली उपउत्पादने देखील कमी खर्चामध्ये खाद्य म्हणून आपल्याला वापरता येऊ शकतो. त्यामध्ये शेंगदाण्याची पेंड,

सोयाबीनची भुशी, गव्हाचा भुसा, हरभऱ्याची टरफले, ऊसाचे वाढे याचा सुद्धा वापर आपल्याला जनावरांच्या पोषक खाद्यासाठी करता येऊ शकतो. या पदार्थांमधून प्रथिन आणि ऊर्जा कमी खर्चात उपलब्ध होते. धान्याची वाढती किमती लक्षात घेता धान्याचे उपपदार्थ वापरणे हे जास्त संयुक्तिक ठरते. त्याचप्रमाणे मळीचा वापर निकृष्ट प्रतीच्या वाळलेल्या चाऱ्यावर प्रक्रिया करून साखर कारखान्यातील उपपदार्थ म्हणजे मळी हे अत्यंत परिणामकारक ह्याचा वापर केला जाऊ शकतो. मळीमुळे वाळलेल्या चाऱ्याची चव सुधारते, त्यामुळे शुष्क पदार्थाचे सेवन वाढते आणि परिणामी अधिक अन्नद्रव्य शरीर वाढीस उपयुक्त ठरते. त्याचप्रमाणे मुरघास हिरवा चारा जास्त प्रमाणात असताना मुरघास करून ठेवणे हे अत्यंत फायदेशीर ठरते. मका किंवा ज्वारीचा मुरघास कमी खर्च आणि दीर्घकालीन साठवण उन्हाळ्यामध्ये उपयुक्त आणि दूध उत्पादनासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त असा हा मुरघास असतो. त्याचप्रमाणे आपल्याला कमी खर्चात अनेकदा पशुपालक खनिज मिश्रणे सुद्धा वापरतात. कमी खर्च करताना अनेकदा पशुपालक हे खनिज मिश्रणे टाळतात, पण ही मोठी चूक आहे. दररोज प्रति जनावराला 50 ते 100 ग्रॅम खनिज मिश्रण द्यावं. यामुळे दूध वाढतं, प्रजनन सुधारतं आणि कमजोरी कमी होत असते. त्याचप्रमाणे ऊस चिपाड भुसा याचा पौष्टिक खाद्य म्हणून आपल्याला जनावरांसाठी वापरता येऊ शकतो. रवंथ करणाऱ्या जनावरांना ऊस चिपाडांचा वापर खाद्य म्हणून चांगल्या प्रकारे उपयोगी ठरू शकते. ऊसाच्या वाढ्यामध्ये जनावरांना लागणाऱ्या अन्नघटकांचं प्रमाण हे चांगलं असतं, परंतु ते जनावरांना खाऊ घालण्यासाठी पूर्णपणे उपलब्ध स्थितीमध्ये नसते. शिवाय ते शेतातून काढल्याबरोबर त्वरित खाद्यामध्ये वापरणं देखील इष्ट ठरत नाही. त्यासाठी त्यावर विमलाची रासायनिक प्रक्रिया करणे आवश्यक ठरते. त्यासाठी 100 किलो बारीक केलेला ऊस भुशात पातळ थर फरशीवर पसरावा. त्यावर 15 ते 20 लिटर सोडियम हायड्रोऑक्साईड विमलाचे द्रावण शिंपडून चांगले मिसळून घ्यावे. या भुशाचा पातळ थर करून सूर्यप्रकाशामध्ये वाळवावा. रासायनिक विमलाची प्रक्रिया केलेल्या 85 किलो मिश्रणात 8.4 किलो बारीक केलेले शेंगदाण्याचे पेंड, 1.6 किलो क्षार मिश्रण आणि 0.5 किलो युरिमोल आणि 15 ग्रॅम जीवनसत्व अ आणि ड याचा वापर करून सर्व मिश्रण एकत्रित करून एकरूप करावं. अशा प्रकारचे खाद्य रवंथ करणाऱ्या जनावरांना खाऊ घालावं. त्यापासून जनावरांच्या शरीराला पोषक असं अन्नघटक मिळू शकतील. त्याचप्रमाणे बाजारामध्ये वेगवेगळ्या क्षमतेचे हाय फायबर पेलेट्स उपलब्ध आहेत. बाजारातून महागाची पशुखाद्य खरेदी करण्यापेक्षा घरच्या घरी आपल्याला पशुखाद्य उत्पादित करता येऊ शकते. त्याकरता यंत्राचा वापर करावा. धान्याचा भरडा किंवा चाऱ्याचा भुसा स्वतंत्रपणे न घालता या यंत्राद्वारे गोळ्या करून खाऊ घालावेत. त्यामुळे 10 ते 15% अधिक अन्नद्रव्य जनावरांच्या शरीराला उपलब्ध होऊ शकते. जनावरांना खाद्य गोळा खाणे सोपे झाल्याने धान्याचा भरडा वाया जात नाही. वाळलेला चारा जनावरे आवडीने खातात. सहित खाद्य व चारा एकत्र खाल्ल्याने कोटीपोटातील सामू बिघडत नाही. पचन चांगल्या प्रकारे होते. तंतुमय घटकांमुळे पसलेल्या अन्नाची हालचाल योग्य प्रकारे होते. बाजारातील उपलब्ध महागाचे पशुखाद्य घेण्यापेक्षा घरच्या घरी पशुखाद्य बनवल्यास खर्चामध्ये 30 ते 50% बचत होऊ शकते. अशा प्रकारे शेतकरी स्वतः खाद्य कमी खर्चामध्ये तयार करू शकतात. आता मिश्रणाच्या प्रकारांमध्ये गहू कोंडा 40 किलो, मका भरडा 20 किलो, सोयाबीन पेंड 20 किलो, कापूस पेंड 15 किलो, खनिज मिश्रण 2 किलो, मीठ 1 किलो, भुसा तसेच धान्य साठवणुकीला जास्त जागा लागते, परंतु गोळी बनवल्यास कमी जागेमध्ये जास्त चारा साठवला जाऊ शकतो. पेल्टिंगमधील पाण्याचं प्रमाण कमी झाल्याने बुरशी किंवा इतर जीवाणूंची वाढ होत नाही. वाहतुकीस आणि गव्हाणे देण्यास सोपे जाते. पाण्याचं प्रमाण कमी केल्यास जास्त काळ साठवणूक करता येते. भाजीपाला किंवा इतर वाया जाणाऱ्या शेतमालावर पेलेटिंग प्रक्रिया केल्याने जनावरांच्या आहारात वापर करता येतो. पेलेटिंग करताना जीवनसत्व क्षार आणि औषधाचा समावेश करणे आवश्यक आहे. अतिरिक्त उत्पादित मालाची बाजारात विक्री करणे शक्य आहे. अन्नद्रव्य घटक जसे की धान्याचा भरडा, वेगवेगळी पेंडी, चाऱ्याचा भुसा, पाला यांचा वापर करता घरच्या घरी गोळी खाद्य बनवल्यास 30 ते 50% खर्चात बचत होईल. 10 ते 15% अन्नद्रव्याची पचनीयता वाढून
खाद्यामध्ये 20-30% बचत होऊ शकते।

आंतरपीक पद्धत। हवामान बदलाच्या काळामध्ये पाऊस अनियमित होतो, दुष्काळ आणि अतिवृष्टी होण्याची शक्यता वाढते, त्यामुळे आंतरपीक पद्धत जोखीम कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते। यामध्ये ज्वारी अधिक लोबिया, ज्वारी ऊर्जा देतो, लोबिया प्रथिन देते, चारा संतुलित आणि पौष्टिक बनवतो, कमी पावसातही ते चांगलं येतं। मका अधिक बरसीम किंवा लोबिया, मका हा पौष्टिक चारा आहे, लोबिया आणि बरसीममधून प्रथिने मिळतं आणि दूध देणाऱ्या जनावरांसाठी हे उत्तम खाद्य मानलं जातं। तसंच

अधिक बरसीम किंवा लोबिया. मका हा पौष्टिक चारा आहे. लोबिया आणि बरसीममधून प्रथिने मिळतं आणि दूध देणाऱ्या जनावरांसाठी हे उत्तम खाद्य मानलं जातं. तसंच बाजरी अधिक गवार कोरडवाहू भागासाठी हे योग्य चारा पीक आहे आणि गवारमुळे प्रथिनांचा पुरवठा वाढतो. नेपियर गवत अधिक ल्युसर्न. नेपियर गवताचे भरपूर उत्पादन मिळते आणि ल्युसर्नमधून उच्च प्रतीचं प्रथिनंसुद्धा मिळतात आणि वर्षभर हा चारा मिळू शकतो. ओट्स अधिक बरसीम. थंड हवामानात हे उत्तम हिरवा चारा म्हणून वापरला जाऊ शकतो आणि दुधा जनावरासाठी खूप फायदेशीर ठरते. शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे आपण घरच्या घरी कमी खर्चामध्ये जनावरांसाठी आपण खाद्य आणि चाऱ्याचं जर व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपल्या पशुधनाचं आरोग्य हे चांगलं राहील आणि दूध उत्पादन वाढण्यास सुद्धा मदत होईल.

0: आरडीए द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.
1: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक, दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक.

0: याबरोबरच शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी वैशाली वांगीकर आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.
1: शेतशिवारामचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच FM 102 MHz प्रसारित करण्यात आला.
2: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.
3: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
2: मी पिकांबद्दल नाही, NPS संचय बद्दल बोलतोय.
3: सर, हे NPS संचय काय?
2: NPS संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PF

0: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
1: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
0: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
1: अगं होय होय, असं म्हण आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
0: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची हे समद आपल्याला की नाही पशुतज्ञ माहिती सांगणार आहेत. आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाहि राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीच प्राप्त होती का नाही?
1: अगं होय तर.
0: म्हणून तर त्याला म्हणलेलं हाय
1: लक्ष्मीचा गोठा. तेव्हा मंडळी ऐकायला इसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

0: तुमची आवडती गाणी
1: थेट तुमच्या फोनवरून तुमच्या भेटीला,
0: तुमची आवड
1: आमची निवड,
0: सुरांची मैफिल
1: आणि श्रोतेहो गप्पांची धमाल घेऊन येत आहोत.
0: तुमचा आमचा आणि आपल्या सर्वांचा लाडका कार्यक्रम
2: हॅलो आकाशवाणी.
3: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 मीटर अर्थात 1350 KHz, तसंच FM बँड 102 MHz. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून दिलं जाईल, ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तत्पूर्वी
4: श्रोते हो, तुमच्यासाठी आम्ही खास कार्यक्रम घेऊन येत आहोत.
0: तुमच्या पसंतीचे कार्यक्रम
4: कार्यक्रम जुनेच पण नव्या रंगात, नव्या ढंगात, तुमच्या संवादासहित आणि तुमच्या फोन फरमाईश सहित मस्त अशा गीतांची मेजवानी.
5: अहो, पण कार्यक्रम कोणते?
4: हॅलो आकाशवाणी
0: आणि स्वर लहरी.
5: हॅलो आकाशवाणी.
6: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. डिजिटल इंडिया उपक्रमानं नागरिकांना सक्षम बनवत सर्वांगीण विकासाला गती दिली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू. ज्येष्ठ दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि ICC क्रिकेट क्रमवारीत T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजामध्ये ईशान किशन अव्वल स्थानावर. डिजिटल इंडिया उपक्रमानं सुशासनाची नव्यानं व्याख्या केली असून नागरिकांना सक्षम बनवत सर्वांगीण विकासाला गती दिली आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. डिजिटल इंडिया उपक्रमानं जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर प्रभाव टाकला आहे.

0: असं प्रधानमंत्र्यांनी या उपक्रमाला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. गरीब आणि वंचित घटकांना सक्षम करण्याबरोबरच नागरिकांचं दैनंदिन जीवन अधिक सुलभ करण्यात डिजिटल इंडियाची भूमिका महत्वपूर्ण आहे असंही ते म्हणाले. ऑप्टिकल फायबर जाळ्याचा विस्तार आणि डिजिटल व्यवहारात झालेली वाढ यामुळे या उपक्रमाच्या अभूतपूर्व यशाकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं गेल्याचं त्यांनी सांगितलं. अखंड आणि सुलभ डिजिटल पेमेंट प्रणाली तसंच थेट लाभ हस्तांतरणामुळे लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शकपणे शासकीय लाभ पोहोचत आहेत असं ते म्हणाले. तंत्रज्ञान नागरिकांचं जीवन अधिक सुलभ करणारं प्रभावी साधन बनल्याचं त्यांनी सांगितलं. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू झाला. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम मिळालं नाही तर बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल. या कपातीमुळे हॉटेल्स कॅन्टीन तसंच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आज पावसानं जोरदार हजेरी लावली. मुंबईत गोरेगाव जोगेश्वरी मालाड बोरीवली आणि मुलुंड या पश्चिम उपनगरांमध्ये तसंच भांडूप विक्रोळी घाटकोपर आणि कुर्ला या पूर्व उपनगरांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली. नवी मुंबई आणि ठाणे येथेही जोरदार पाऊस झाला. पावसामुळे नेरूळ उरणफाटा कोपरखेरणे दहिसरगाव सानपाडा या भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झालं. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आज सलग तिसऱ्या दिवशी कायम होता. चिपळूण गुहागर मार्गावर अतिपावसामुळे माती रस्त्यावर आली तर लांजा तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाटात दरड कोसळली. पालघर जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 3 ते 5 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. समुद्र खवळलेला असून ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहराला पाणी पुरवणाऱ्या 7 तलावात सुमारे 1 अब्ज लिटर इतका पाणीसाठा वाढला आहे. नवी दिल्ली उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाला जोडणाऱ्या विविध रस्ते प्रकल्पांना आज केंद्र सरकारनं मंजुरी दिली. यात वसंत कुंज नवी दिल्ली ते द्वारका महामार्गासाठी 6 पदरी रस्त्याच्या बोगद्याला तसंच उत्तर प्रदेशात कानपूर कबराई विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 34 वर 117 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवेश नियंत्रित मार्गालाही सरकारनं मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. द्वारका महामार्गासाठीच्या बोगद्याबाबत त्यांनी सांगितलं.
1: पहला प्रोजेक्ट 6 लेन द्वारका टनल दिल्ली के लिए एक बहुत बड़ा वरदान साबित होगी. 8 किलोमीटर्स की ये टनल एक तरीके से कम्प्लीट एक नया कॉरिडोर बन जाएगा. ये रिज है, इस रिज को बिना डिस्टर्ब किए सारा काम करना है. इस रिज को, रिज हमारे दिल्ली की एक तरीके से लंग्स ऑफ दिल्ली है, इसलिए उसको बिल्कुल भी डिस्टर्ब किए बिना इसके नीचे से ही टनल लेके जाने का है. ये प्रपोजल है.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं काल रात्री त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजयाबाई या नावानं त्या कला वर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसंच नवीन आयाम जोडले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हैवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंग

0: भूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब, पेस्तनजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतिचित्रे सारख्या मालिकेतून त्यांनी आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक कलाकार घडवले. त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता, तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्यक्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमिट निष्ठा ठेवणाऱ्या रंगकर्मी आपण गमावल्या आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे विजयाबाईंना आदरांजली वाहताना म्हणाले,
1: पूर्ण आयुष्य जगल्या रंगभूमी करता आणि पुढे इव्हन रंगभूमी क्रॉस करून नंतर ज्या मीडिया आल्या त्यात त्यांनी रावसाहेब सारखा सिनेमा पण केलेला आहे, एक उत्तम सिरियल पण केलेली आहे. त्यामुळं ऑडिओ व्हिज्युअल या मीडियमचं त्यांना उत्तम भान होतं, ज्यांच्यापासून अनेक लोक शिकलेले आहेत. इव्हन जब्बार पटेल त्यांना गुरु मानतात, असा एक प्रदीर्घ प्रवास त्यांनी केलेला आहे.
0: ईशान किशन यानं ताज्या आयसीसी क्रिकेटपटू क्रमवारीत आपला सहकारी अभिषेक शर्माला मागे टाकत टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय फलंदाजाच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. यावर्षी झालेल्या पुरुषांच्या आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत ईशान किशननं शानदार फलंदाजी करत सुमारे 200 स्ट्राईक रेटनं 317 धावा केल्या होत्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला क्रमवारीत मोठी झेप घेता आली. राज्यातल्या महिला शेतकरी आणि शेतात काम करणाऱ्या महिला शेतमजुरांना त्या शेतकरी असल्याचा दाखला देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात आलं. अशा दाखल्यामुळे शेती आणि त्यासंबंधित असणाऱ्या सर्व सुविधा तसंच सेवांचा फायदा या महिला शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. यामध्ये कर्जमाफी, शेतीविषयक सवलती, बी बियाणं, खतं, शेतीविषयक कर्ज, पीक विमा आदी सेवांचा समावेश आहे. हे विधेयक कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी विधानसभेत सादर केलं. पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत आयव्हीएफ सेंटर, सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत केली. राज्यातल्या ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण सुधारणा विधेयक राज्य सरकारनं आज विधानसभेत सादर केलं. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमतानं होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदारानं सचिन अहिर यांची एकमताने उपसभापती म्हणून निवड झाली. राज्यस्तरीय कृषी पुरस्कार 2023 आणि 24 वितरण आज मुंबईत समारंभपूर्व करण्यात आलं. या 2023 आणि 2024 अशा एकूण 189 पुरस्कार्थींना सन्मानित करण्यात आलं. डॉक्टर संजय ज्ञानदेव पाटील आणि यज्ञेश वसंत सावे यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार देण्यात आला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डिजिटल इंडिया उपक्रमानं नागरिकांना सक्षम बनवत सर्वांगीण विकासाला गती दिली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू. ज्येष्ठ दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि आयसीसी क्रिकेट क्रमवारीत टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय फलंदाजामध्ये ईशान किशन अव्वल स्थानावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. ऐकूया ज्येष्ठ रंगकर्मी, लेखिका आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांना वाहिलेली श्रद्धांजली.

श्रोतेहो प्रायोगिक रंगभूमीच्या आघाडीच्या शिलेदार शिल्पकार ज्येष्ठ दिग्दर्शिका आणि अभिनेत्री विजया मेहता यांचं निधन झालं आणि मराठी रसिक एका अत्यंत गुणवंत प्रयोग

0: व शील अशा कलावतीला मुकले. 6 दशकांहून अधिक काळ रंगभूमीवर वावरत असताना विजयाबाईंनी आपल्या नाट्य प्रतिभेनं आणि चिंतनशील प्रयोगांनी रंगभूमीला समृद्ध करण्यात मोलाचं योगदान दिलं. November 1934 या दिवशी बडोद्याच्या जयवंत परिवारात त्यांचा जन्म झाला. मुंबई विद्यापीठामधून पदवीधर झाल्यानंतर दिल्लीत इब्राहिम अलकाजी आणि आदि मजबान यांच्याकडे त्यांनी नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलं. 1960च्या दशकात विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे आणि डॉक्टर श्रीराम लागू यांच्या सहकार्यानं रंगायन ही प्रायोगिक रंगभूमीची पायाभूत संस्था विजयाबाईंनी स्थापन केली आणि पुढे त्या माध्यमातून अनेक उत्तमोत्तम नाटकं रसिकांना दिली. सुप्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि लेखिका मीना नाईक विजयाबाईंना श्रद्धांजली वाहताना म्हणाल्या,
1: रंगायनच्या बाईंबरोबर काम करण्याआधी मी रंगायनच्या अनेक लोकांबरोबर काम केलं होतं. नाटककाराच्या शोधात 6 पात्र या नाटकासाठी आणि त्याचं दिग्दर्शन केलं होतं बाईंचे साध्य माधव वाटरे यांनी. बाईंकडे मी 18 वर्षाची 19 वर्षाची असताना मी त्यांच्याकडे काम करायला गेले. म्हणजे त्यांनीच बोलवलं. महेश एलकुंचवारांचं नाटक होतं यातना घर, एकांकिका होती. पण त्यावेळेस आम्ही रंगायनतर्फे 3 एकांकिका करायचो, यातना घर, सुलतान आणि तिसरी एक कुठली होळी, या 3 एकांकिका. आणि बाई नुकत्या इंग्लंडहून आल्या होत्या परत इंडियात आणि वर्कशॉप प्रोडक्शन करायचं असं त्यांनी ठरवलं होतं. आणि त्याप्रमाणे ही 3ही वर्कशॉप प्रोडक्शन होती. सगळे नवीन लोक होते आणि आम्ही ते एकांकिका अनेक ठिकाणी करायचो, विल्सन कॉलेजमध्ये किंवा लॅमिंग्टन रोडच्या महापालिकेच्या शाळेत. त्यानंतर बाईने देवाजीने करुणा केली हे ब्रेकचं नाटक आपले व्यंकटेश माडगुळकरांनी मराठीत केलं होतं. देवाजीने करुणा केली ओरिजिनल गुड वुमन ऑफ सेट्सवान, त्या गुड वुमनचा रोल मी केला होता. तेव्हाही मी बाईंच्या बरोबर खूप बरोबर होते. या 2 नाटकात बाईंच्या दिग्दर्शनाखाली मी काम केलं. पण त्यानंतर मी अनेक काळ त्यांच्या बरोबर होते. म्हणजे त्या नाटक बसवायचा बाई खुळाबाई रंगण्यांतर्फे किंवा प्रोफेशनल माता द्रौपदी या नाटकाचे तर मी कॉस्ट्युम्स केले होते. तेव्हा मी बाईंच्या बरोबर सतत असायचे. तर अशा अनेक नाटकांच्या वेळेस मी बाईंच्या बरोबर सतत राहून, बाई एक अतिशय उत्कृष्ट अभिनेत्री होत्या पण मी त्यांच्याकडनं शिकले दिग्दर्शन. दिग्दर्शिका म्हणून त्या किती ग्रेट होत्या हे मी फार जवळून पाहिलेलं आहे. त्यांची इतकी मेहनत त्यांची असायची त्या दिग्दर्शनामागे की दररोजच्या नोट्स छोट्या छोट्या कागदांवर त्या काही गोष्टी लिहून आणायच्या आणि त्या फॉलो करायच्या. अतिशय काटेकोरपणे त्या दिग्दर्शन करायच्या ते मला खूप शिकायला मिळालं. आणि म्हणून मी त्यांना विनम्र अभिवादन करते की त्यांच्याकडून मी दिग्दर्शन शिकले.
0: भारतीय आणि पाश्चात्य नाट्य परंपरेचा सुरेख मेळ विजयाबाईंनी अनेक प्रायोगिक नाटकांमधून साधण्याचा प्रयत्न केला आणि रंगभूमी इतकंच सिनेक्षेत्रात सुद्धा त्यांनी काम केलं. त्यामध्ये आपल्या दिग्दर्शनाचा आणि अभिनयाचा अमीट असा ठसा त्यांनी उमटवला. ज्येष्ठ रंगकर्मी विजय केंकरे विजयाबाईंना आदरांजली वाहताना म्हणाले,
2: विजय मेहता आधुनिक रंगभूमीवरचं एक महत्वाचं नुसतं दिग्दर्शन म्हणून नाही तर रंगकर्मी म्हणून. त्यांना मी माझ्या लहानपणापासून तरी मी बाईच म्हणते आणि बाईंचं एकंदर कार्य बघतं फक्त मराठी रंगभूमी पुरतं मर्यादित नाही तर ते भारतीय रंगभूमीवरच त्यांचं महत्वाचे. इतकंच नव्हे तर अजमय वर्तुळात सारखं नाट्य घेऊन बाई जर्मनीला सुद्धा गेला आणि त्यांना तिथून आमंत्रित केलं होतं ते नाटक करायला. वर्तुळ ब्रेकच कॉफीचिंग चॉक सर्कल मुंबई मराठी साहित्य संघाबरोबर बाईंनी केलं. तर विजयाबाई बाबतीत मला नेहमी तुमची टॅक्सी द्यायची.

तुमचं काम पाहून त्यांच्या बरोबर काम करू. की बऱ्याचदा काही बऱ्याचदा लोक थिअरीत एक्सपर्ट असतात, ते प्रॅक्टिकल मध्ये एक्सपर्ट असतात त्याच्यात. बाई या दोन्ही ठिकाणी एक्सपर्ट होत्या, म्हणून बाईंनी वेस्टर्न आर्टिस्ट केलं नाही, ते त्याचं प्रशिक्षण सुद्धा वेगवेगळी शिबिरं घेऊन केलंय. त्यानंतर त्या उत्तम आयोजक जर का बाईंच रंगाळ्यांमधलं काम, किंवा त्यानंतर बाईंनी बाई इव्हन बाई दर्शन करायचं, त्याची सगळी संयोजनाची जबाबदारी बाई इतकं मेटिक्युलसली करायचं. त्या काळामध्ये बाईंचं प्रयोग सुरू असताना ज्या लिहिलेल्या डायऱ्या फार प्रसिद्ध आहेत, इतकं मेटिक्युलस वर्किंग. म्हणजे मी बाईंबरोबर लाईफ लाईन नावाचं सिरियलला त्यांचं चीफ असिस्टंट होतो, म्हणजे आश्चर्य वाटावं इतकं मेटिक्युलस का. आणि दुसरं बाईंचं की बाई ना एरवी आपल्याशी वागताना थोडेसे डिटॅच असायच्या, इतक्या त्या फोकस असायच्या कामात. म्हणजे कामा व्यतिरिक्त ज्या बाई आणि काम करत असताना त्या बाईची फार इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन. आणि मला असं वाटतं की त्यांचं महत्वाचं योगदान जे आहे मराठी रंगभूमीचं, ते बाई आणि जयवंत दळवी या कॉम्बिनेशन. आपल्याकडे वास्तववादी बँक होत होती त्या आधी, पण जेव्हा दळवी आणि बाई एकत्र आल्या त्यानंतर आपल्याकडे माझ्या दृष्टीने खऱ्या अर्थाने वास्तववाद पुढे. आणि बाईंचं माझ्या दृष्टीने खूप म्हणजे बाईंनी संस्कृत नाटक केलं, दिशाकुंकल केलं, मदरा राक्षस केलं, मग बाईंनी कर्नाटकचं हैवदन केलं, नागमंडल केलं. तर हे सगळं करत असताना माझ्या दृष्टीने बाईंनी जो ऋष महासागर अगदी कवितांच्या जास्वंदीपासून पुढे जो रुजवला तो माझ्या दृष्टीने महत्वाचा. आणि वैयक्तिक पातळीवरती अत्यंत जवळचे म्हणजे माझे वडील रामकेंद्रे आणि विजयाबाईंची घट्ट घट्ट मैत्री होती, तर त्यामुळे ते संबंध होते. म्हणजे त्या दृष्टीने इतकी मोठी बाई पण त्या फॅमिली मेंबर असल्यासारखंच होतं माझ्यासाठी तरी. आणि आमच्या तरुणपणामध्ये यांनी नाट्यविषय जाणीवा समृद्ध केला अशा नाटककार आणि दिग्दर्शक मंडळी बाई जयाबाई हे महत्वाचं नाव आहे. त्यांनी प्रत्यक्ष कधी शिकवलं नाही, परंतु त्यांनी जे शिकवलं ती चिदोरी आयुष्यभर पुरण्यासारखी होती. आणि त्यानंतर बाईंनी जे काही शिबिरं घेतली त्यातल्या काही शिबिरांमध्ये मी बाईं बरोबर म्हणजे त्यांनी सांगितलेलं काम करून घेणे वगैरे अशी कामं केली. आणि एकंदर रंगभूमी समृद्ध होण्याचं काम त्या बाई विजयाबाईंनी केलं. आणि मला त्यांचं एक वाक्य फार महत्वाचं आहे असं वाटतं. त्या असं म्हणायच्या की चित्रपट हे दाखवण्याचं आणि नाटक हे सुचवण्याचं माध्यम आहे. मला असं वाटतं अतिशय महत्वाचं विधान बाईंनी केलं. आणि बाईंनी रावसाहेब किंवा विस्तंजी सारखे सिनेमे डायरेक्ट केले, पार्टी सारख्या सिनेमातून काम केलं. आणखीन एक महत्वाची गोष्ट माझ्या दृष्टीने म्हणजे आपण बऱ्याचदा दिग्दर्शक विजया मेहताबद्दल बोलतो, पण मला असं वाटतं की विजया मेहता या अत्यंत श्रेष्ठ दर्जाच्या अभिनेत्री होते. तुम्ही विजया मेहतांची कामं जर का बघितली, बॅरिस्टर मधली मावशी, संध्या छाया मधली नानी, ते अगदी सवाई माधवराव यांच्या मृत्यूसारख्या नाटकापर्यंत, अखेरचा सवाल मधली डॉक्टर मुक्ता, तर बाईंनी अभिनेत्री म्हणून अप्रतिम अमिताबाईची कोठी बाईंनी दिग्दर्शित केलेलं नाटक. तर या प्रकारे आता बाईंची श्रीमंत मधली मथू बघण्याचा योग नाही आला, पण अंदाज बांधता येतो की त्यांनी काय केलं असेल. त्यामुळे असं एक परिपूर्ण रंगकर्मी, उत्तम संस्था चालक, उत्तम दिग्दर्शक, उत्तम अभिनेत्री, नाटकाच्या एकंदर संरचनेविषयीची उत्तम समज, उत्तम दिग्दर्शिका. आणखीन एक बाई नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या चेअरमन पण होत्या, जशा बाईंनी एनसीपीए चालवलं. तर अशी अशा आमच्या विजयाबाई हे एका अर्थाने सगळ्या या गोष्टींचं नाटकातलं त्यांना विद्यापीठ म्हणायला काहीच हरकत नाही, तर अशा बाई. आणि मला आनंद असा आहे की त्यांच्याशी क्रिएटिव्ह

नहीं, वैयक्तिक दोन्ही संबंध आले. म्हणजे बाईचे रवी देवेन तर लहानपणापासून ओळखीचे आणि नंतर अनाईचा, त्यामुळे जर ते उत्तम संबंध होते. मला असं वाटतं की आज एक बऱ्याच लोकांनी म्हटलंय ते खरंय की पर्व संपलं आणि विजयाबाई इतकं नाटकाकडे अकॅडमिक एक्सरसाइज म्हणून बघायच्या आणि त्यामुळे बाईं बरोबर काम करत असताना इतकं अलर्ट राहायला लागायचं की एक महत्वाची बहुआयामी आपण म्हणून नाट्यक्षेत्राच्या बाबतीत अशा एका महान दिग्दर्शिका अभिनेत्रीचं निधन झालं, त्यांना माझ्याकडून आदरांजली. आणि लोक असं म्हणत असत की बाई नाटकं बघायला जात नाही, पण मी अत्यंत सुदैवी आहे. बाईंनी माझी 8 ते 10 नाटकं तरी पाहिली, त्यामुळे मला प्रेक्षक म्हणून बाई किती समृद्ध आहे तेही लक्षात आलं. अशा पद्धतीने इतक्या वर्षांचं सहवास, जवळजवळ जे माझ्या स्मरणातला 60 वर्षाचा तरी सहवास, त्यामुळे बाईंना आदरांजली आणि खूप खूप प्रेम.

0: प्रसिद्ध सिने नाट्य अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि लेखिका प्रतिमा कुलकर्णी।
1: काल रात्री विजया मेहता ज्या माझ्या गुरु होत्या नाट्य क्षेत्रातल्या आणि इतरही अनेक क्षेत्रातल्या सुद्धा अनेका भानी आयुष्यातल्या सुद्धा त्या आपल्यात राहिल्या नाहीत असं मला कळलं। आणि खरं सांगायचं तर त्या क्षणी त्याला काय वाटतंय मला लक्षात आलं नाही। त्याच्यावरती बाईंशीच मला एक आठवण आली की त्या नेहमी म्हणायच्या अभिनयाच्या संदर्भात म्हणायच्या की कुठचीही भावना अशी एकदम अशी वरवर दाखवू नका, सरफेस वरती दाखवू नका, कारण कुठची भावना आपल्याला कशी स्पर्श करते, ती किती आज झिरपत जाते आणि मग नंतर कशी अनपेक्षितपणे अनपेक्षित प्रकारे बाहेर पडते, हा एक अभ्यास करण्याची गोष्ट आहे ते आपल्याला माहिती नसते। त्यामुळे त्यांच्या अभिनयात पण जर तुम्ही बघितलं तर ही गोष्ट होती, त्यांच्या दिग्दर्शनात होती आणि म्हणून माणसं माणसासारखी वागायची, लेखकाने दिलेली वाक्य भेटून त्या पद्धतीने किती भावना अपफ्रंट वरच्यावरती सरफेसवरती दाखवून आता त्यांचा अभिनय कधीच नव्हता, तो तसा नसल्यामुळे लोकांच्या तो मनात खोल उतरायचा आणि उतरल्यानंतर तो तिथे दीर्घकाळ राहायचा। एक महत्वाची गोष्ट मी विजया बँकांना शिकले, मी माझ्या दिग्दर्शनात आणण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करते, पण ते जे मी बाईंबद्दल सांगितलं ते मला आत्ताही वाटतंय ती बाई नाही हे अर्थात खरं नाही वाटणार, नाहीच वाटत आहे। ती वेळ येईल जेव्हा बाईंची आठवण येईल तेव्हा जाणवेल की बाई आपल्यात नाहीत। जसं मी आता म्हटलं तसं ती भावना कधीतरी झिरपली आहे, कधीतरी ती बाहेर येणार आहे, ती कधी येणार ते माहिती नाही आणि कुठची भावना आणि कुठच्याही परिस्थितीत बाई नेहमीच आठवत राहतील, कारण बाईंनी हे अभिनयाचे आणि त्यामुळे किंवा जीवनाचे आणि त्यामुळे अभिनयाचे हे धडे दिलेले आहेत ते कायम लक्षात राहतील। बाईंच्या जाण्याने मराठी नाट्यसृष्टीचं एक पर्व हरपलेलं आहे। लास्ट ऑफ द टायटल इज गॉन, मला अजून खरं नाही वाटत इट इज गॉन कारण त्या राहतील कायम आमच्यात, पण आता फोनवर त्यांचा आवाज ऐकणार नाही, घरी गेले तर त्या भेटणार नाही, हे भेजा लक्षात येतं तेव्हा माहित नाही खूप एकटं वाटतं।
0: नाटक आणि चित्रपट क्षेत्रातले विविध मानसन्मान आणि पुरस्कार विजयाबाईंना लाभले। झिम्मा हे त्यांचं आत्मवृत्त म्हणजे खरं तर मराठी रंगभूमीचा इतिहासच। या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषद आणि भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार प्राप्त झाला। सांस्कृतिक चळवळीतले कार्यकर्ते आणि आयोजक विद्याधर निमकर यांनी विजयाबाईंना या शब्दात आपली आदरांजली व्यक्त केली।
2: विजयाबाई मेहता आज अनंतात विलीन झाल्या, म्हणजे बाई गेल्या हे न पटणारी गोष्ट आहे। खरं तर त्या गेल्या 3-4 वर्षात फारशा कोणाला भेटत नव्हत्या, पण तरीही बाईंचा सर्वांबरोबर असलेला आधीचा संपर्क हा आजही सुरू असेल असा एक आधार देणारा समाधान देणारा होता। रंगभूमीवरच्या संदर्भात म्हणायचं तर रंगभूमीचा दीपस्तंभ गेला आधारस्तंभापेक्षा सुद्धा

रंगभूमीचा मानदंड हरपला असं म्हणावं लागेल. कारण बाईंनी आपलं स्वतःच स्थान निर्माण केलेलं होतं. जसं बाळ कोलटकर स्कूल आहे, सत्यदेव दुबे स्कूल आहे, दारव्हेकर स्कूल आहे, तसं एक विजया मेहता हे स्वतंत्र एक स्कूल होतं नाट्याचं, रंगभूमीचं, ज्याच्यामधून विक्रम गोखले, नाना पाटेकर, नीना कुलकर्णी, प्रतिमा कुलकर्णी, सुहास जोशी, प्रदीप पेलणकर, भारती आचरेकर यासारखे अनेक मोठे आज नामवंत असलेले कलाकार या स्कूलमधनं तयार होऊन पुढे आलेत आणि जे अभिमानानं बाईंचं शिष्यत्व मिरवतात तशा अर्थानं. पण बाईंबद्दल रंगभूमीवर अनेकांच्या म्हणण्याच्या प्रतिक्रिया जर वेगवेगळ्या वेळच्या मध्ये चतुरंगला त्यांना जीवनगौरव पुरस्कार द्यायची संधी मिळाली तर त्या काळात अनेकांनी त्यांच्याबद्दल काढलेले उद्गारे फार वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला विस्मयचकित करणारे आहेत. विजय केंकरे म्हणत होते रंगभूमीवरचं एक अजब रसायन आहे, कळतच नाही बाईंची ही एवढी बुद्धिमत्ता इतक्या सर्व टोकांपर्यंत कशी पोहोचते. विजय तेंडुलकरांनी तो उल्लेख केला होता की एक युग आहे, एक पर्व आहे रंगभूमीवरचं जे कित्येक काळ लोकांच्या स्मरणात राहील. वृंदावन दंडवते म्हणाले ते बाई एके बाई आणि बाई दोणे बाई. रंगभूमीवरील कुलदैवत असा उल्लेख उदय धोरदांनी केला होता आणि नाट्य क्षेत्रातील ऋणानुबंधाचा अद्भुत आविष्कार असा अत्यंत प्रेमाने आदराने उल्लेख गोवा हिंदू असोसिएशनच्या रामकृष्ण नायकांनी केला होता. त्यावेळेला शशिकांत नार्वेकरांसारख्या प्रख्यात संपादकांनी रंग उद्यानातील ब्रह्मकमळ असा एक उल्लेख केला होता. म्हणजे किती वेगळ्या प्रकारच्या बाईंच्या ह्या आयामी भूमिका आहेत हे या सगळ्या विशेषणांवरनं लक्षात येतं. कमलाकर नाडकर्णींसारखा सव्यसाची समीक्षक तर म्हणत त्यांच्या वाडा चेहरेबंदी या नाटकाबद्दल म्हणताना म्हणाले होते एलकुंच वारात मिसळले कोल्हटकर. म्हणजे त्यांनी त्यांच्या त्या दिग्दर्शन कौशल्याकडे या नजरेनं पाहिलं की ज्याच्यात एलकुंच वारही आहेत आणि बाळ कोल्हटकरही आहेत. चतुरंगाला 2012 साली आपला जीवनगौरव पुरस्कार बाईंना गौरवपूर्वक समर्पित करता आला त्या 3-4 महिन्यातला आमचा अनुभव तर अत्यंत सुखद आहे. अनेक कार्यकर्त्यांशी बाईंचा वैयक्तिक संपर्क त्यानिमित्ताने होत राहिला पण या सगळ्यांना बाईंनी अत्यंत प्रेमानं अत्यंत लाघवानं वागवलं होतं. अगदी छोट्यातला छोटा कार्यकर्ता सुद्धा आज चतुरंगच्या फोनवर म्हणताना दिसला की बाई त्यावेळी बोललेली 4 वाक्य, बाईंनी त्यावेळी पाठीवरनं फिरवलेला हात, बाईंनी त्यावेळी केलेलं कौतुक आजही विस्मरणात गेलेलं नाही. आज 2026 साल आहे असं बाईंचं एकूण व्यक्तिमत्व होतं. आणि सर्वंकष सर्वस्पर्शी असे नाट्यगुण असलेला म्हणजे त्यांच्या लेखनाकडेही उत्तम लक्ष असायचं. कारण एखादी संहिता आवडली नाही तर लेखकाला हक्काने सांगून त्याच्यामध्ये हे बदल आवश्यक आहेत तर आपलं नाटक उत्तम होईल हे म्हणण्याची एक धाडस नुसतं नाही ते ती हिंमत त्यांची क्षमता होती. दिग्दर्शनाच्या बाबतीत तर त्यांनी जागतिक नावलौकिक कमावलेला होता आणि अभिनेत्री म्हणून तर त्या प्रसन्न अशा होत्याच. पण सगळ्यात लोकांना आवडलं काय असेल तर कुटुंब प्रमुखासारखं त्यांचं सगळ्यांमध्ये वागणं, स्वभावाने अतिशय गोड लाघवी माणूसप्रिय असं त्यांचं कायमचं बोलणं. मी स्वतःला थोडा अधिक भाग्यवान म्हणेन कारण माझे काका मुकुंद निमकर दुर्वांच्या जोडीचे नाट्य निर्माते तर हमीदाबाईची कोठी हे नाटक सुरुवातीला दुर्वांच्या जोडीखाली बॅनरखाली आलं होतं आणि त्याच्या तालमी आमच्या घरात झाल्या होत्या. म्हणजे आमच्या घरातली एक मोठी खोली तालमींसाठी कायम उपलब्ध केलेली असायची आणि त्यावेळी नाना पाटेकर, भारती आचरेकर, नीना आणि ही सगळी मंडळी अमिताबाईच्या कोठीच्या तालमीसाठी बाईंबरोबर आमच्या घरातही त्या काळात वावरल्याचं मला खूप प्रेमाने आठवतात. त्यांना व्यक्तिगत स्नेह, व्यक्तिगत प्रेम हा एक भाग त्यांच्या स्वभावाचा होता. पण नुसताच तेवढा नसेतो तर वडीलकीचा एक आधार आणि धाक. म्हणजे मला संस्था या अर्थाने विचार करताना असं नेहमी वाटतं की चतुरंगला त्यांच्या वडीलकीचा एक आधार तर होताच पण कुठलीही एखादी गोष्ट आपल्यातून गैर होणार नाही याच्याबद्दल त्यांचा एक शिस्तीचा, नेटक्या शिस्तीचा आग्रह हा धाकासारखा आम्हाला वाटत असते. नव्या पिढीतल्या अभिनेत्रींसाठी किंवा नव्या होणाऱ्या रंगकर्मींसाठी त्या एक आदर्श व्यक्तिमत्वाचा किंवा आदर्श रंगकर्मीचा किस्सा म्हणून त्यांना पुढे कित्येक वर्ष गिरवता येईल. त्यामुळे ह्या सगळ्या गुणांनी बाई आपल्यातनं विस्मरणात जाणार नाहीत तर त्या दीर्घकाळ सगळ्यांच्या मनात वास करतील असं मला वाटतं. चतुरंग जीवनगौरव पुरस्काराच्या निमित्तानं आम्हाला मिळालेली संधी ही आमच्या आयुष्यातली खूप मोठी सुवर्ण संधी आहे आणि त्यानिमित्तानं बाईंची लाभलेली जवळीक ही आम्हा सगळ्यांना मिळालेला खूप मोठा रंगभूमीचा प्रसाद आहे. बाईंच्या स्मृतीला मनःपूर्वक अभिवादन.

वाहिलेली श्रद्धांजली आपण ऐकत होतात. श्रोते आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:36 आणि 20 सेकंद होत आहेत.

0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला, अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

भावधारा या कार्यक्रमात ऐकूया. पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं शंकर रामाणी यांचं गीत.

शंकर रामाणे यांची गझल आपण ऐकलीत. संगीतकार आणि गायक पंडित जितेंद्र अभिषेकी. यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र. सुरुवातीला हिंदीतून समाचार संध्या, त्यानंतर इंग्रजीतून न्यूज ॲट 9, रात्री 9:15 स्पॉटलाईट हा कार्यक्रम, 9:30 चर्चा का विषय है हा कार्यक्रम देखील दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग बिहाग आपण ऐकला. तबला साथ पंडित मदन मिश्रा यांची होती. रात्रीचे 10:30 वाजत आहेत. नादब्रह्ममध्ये आता ऐकूया कमलाकर नाईक यांचं शास्त्रीय गायन राग जय जयवंती. विलंबित एक तालातील बंदिशीचे बोल आहेत ऐसोरी अनारी. द्रुत 3 तालातील बंदिशीचे बोल आहेत आखिया लागेरे. तबला साथ खादिम हुसेन खान, हार्मोनियम साथ रमाकांत होनप यांची. कमलाकर नाईक यांनी गायलेला राग जय जयवंती.

0: नादब्रह्म या कार्यक्रमात आत्ताच आपण कमलाकर नाईक यांचं गायन ऐकलत, राग होता जय जयवंती. विलंबित गत एक तालात द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. त्यांना तबला साथ कदीम हुसैन खान यांची तर हार्मोनियम साथ रमाकांत होनप यांची होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आणि 11:05 प्रसारित होणाऱ्या इंग्रजी बातम्या आम्ही सहक्षेपित करू.
1: कुमार

0: And in men's cricket, India were 124 in 13.3 overs against England in the first T20 international of the five-match series at the Riverside Ground in Chestiller Street when reports last came in. Earlier, Indian skipper Shreyas Iyer won the toss and opted to bat first. Spinners Varun Chakrabarty and Ravi Bishnoi have returned to the playing 11 for India, while Vaibhav Suryavanshi has been kept on bench. The men in blue will look to bounce back from the shocking 2-0 defeat to Ireland in the last series. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे ठीक 11:10 झाली आहेत. आमची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन सभेत. दरम्यान AIR मुंबई या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण संपूर्ण रात्र ऐकू शकाल. नमस्कार, शुभरात्री. जय हिंद.